सुप्रभात, श्रोतो नमस्कार। FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे। आज मंगळवार, भारतीय सौर 30 आषाढ 1948, दिनांक 21 जुलै 2026। सकाळचे 5:57 झाले आहेत। आमच्या आजच्या प्रसारण सभेचा प्रारंभ करीत आहोत मंगल ध्वनीनं।

101 मेगाहर्ट्ज स्वर आकाशवाणी सही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी समाचार आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.

0: शेट्टी और HS प्रणय टीम का हिस्सा हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM and 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे। सकाळचे 6:05 झाले आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम चिंतन। आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राजश्री मिरजकर यांच्याकडून विठ्ठल भक्तीतील स्त्री शक्ती याविषयीचे विचार।
2: विठ्ठल भक्तीतील स्त्री शक्ती संत विचारांचा उज्ज्वल वारसा। नमस्कार माऊली। आषाढी एकादशी जवळ आली की महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात एकच गजर घुमू लागतो, ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम। टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका, मुखी विठ्ठल नाम आणि पंढरीची ओढ, या भक्तिमय प्रवासात एक शक्ती निरंतर प्रवाहित होत असते, ती म्हणजे स्त्री शक्ती। वारी म्हणजे केवळ चालण्याचा प्रवास नाही, ती समतेची, प्रेमाची, सेवाभावाची आणि भक्तीची जीवनशाळा आहे। या परंपरेला समृद्ध करणाऱ्या अनेक संत स्त्रियांनी आपल्या विचारांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात अजरामर असं स्थान मिळवलं आहे। सर्वप्रथम स्मरण करूया संत मुक्ताबाईंचं। ज्ञानेश्वर माऊलीच्या धाकट्या भगिनी, पण अध्यात्मातील त्यांचं स्थान अत्यंत उंच। त्यांनी अहंकारावर विजय मिळवून नम्रतेचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवला। त्यांचा संदेश स्पष्ट होता, मन शुद्ध असलं तर देव स्वतः भेटतो। त्यानंतर आठवतात संत जनाबाई, हातात जातं ओठावर विठ्ठल नाम आणि अंतकरणात अखंड भक्ती। त्या म्हणतात, दळीता कांडिता तुझं गायीन अनंता, या एका ओळीत जीवनाचं तत्वज्ञान दडलेलं आहे। काम कोणतंही असो, ते ईश्वरार्पण बुद्धीनं केलं तर तेच साधना बनतं। आजच्या धकाधकीच्या जीवनात हा संदेश तितकाच अर्थपूर्ण आहे। संत सोयराबाई, त्यांनी समाजातील अन्याय, अस्पृश्यता आणि भेदभावाविरुद्ध आपल्या अभंगातून आवाज उठवला। त्यांची भक्ती ही माणुसकीची भक्ती होती। देवापुढे सर्व समान आहेत हा विचार त्यांनी समाजमनात रुजवला। संत कान्होपात्रा, त्यांचं जीवन श्रद्धा, आत्मसन्मान आणि निष्ठेचं प्रतीक आहे। सांसारिक मोह, वैभव आणि भीती यावर मात करून त्यांनी विठ्ठल भक्तीचा मार्ग स्वीकारला। त्यांच्या जीवनातून एक संदेश मिळतो, सत्य आणि भक्तीचा मार्ग कितीही कठीण असला तरी तोच अखेरीस विजयाचा असतो। आजच्या वारीतही या संत स्त्रियांचा वारसा जिवंत आहे। लाखो महिला डोक्यावर तुळस, हातात टाळ आणि मुखी हरिनाम घेऊन पंढरीची वाट चालतात। त्या दिंडीचं व्यवस्थापन करतात, अन्नदान करतात, स्वच्छतेची जबाबदारी सांभाळतात, आजारी वारकऱ्यांची सेवा करतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुढच्या पिढीपर्यंत संस्कार पोहोचवतात। आजची वारकरी स्त्री ही संत परंपरेची खरी वारसदार आहे। ती केवळ विठ्ठल नामाचा गजर करणारी भाविक नाही तर समाज जीवनाला दिशा देणारी शक्ती आहे। वारीमध्ये डॉक्टर, परिचारिका, पोलीस कर्मचारी, शिक्षिका, शेतकरी, उद्योजिका, स्वयंसेविका, कीर्तनकार, भजन मंडळाच्या प्रमुख आणि विविध क्षेत्रात कार्यरत महिला मोठ्या संख्येने सहभागी होतात। त्या दिंडीचं नियोजन करतात, अन्नज्ञानाची व्यवस्था पाहतात, स्वच्छतेचा संदेश देतात, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि प्लास्टिकमुक्त वारीचा आग्रह धरतात, तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी वारकऱ्यांची मायेनं सेवा करतात। आज महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत, पण संत स्त्रियांनी शेकडो वर्षापूर्वीच कृतीतून स्त्रियांच्या सामर्थ्याची साक्ष दिली होती। त्यांनी कोणताही संघर्ष द्वेषाने नाही तर भक्ती, संयम आणि माणुसकीच्या बळावर जिंकला। आजची स्त्री घर आणि करिअर यांचा समतोल साधत असताना भक्ती, संस्कार आणि समाजसेवेची परंपरा जपते। संत मुक्ताबाईंचे ज्ञान, संत जनाबाईंचा कर्मयोग, संत सोयराबाईंची समतेची भावना आणि संत कान्होपात्रांची निष्ठा, हे सारे गुण आजच्या स्त्रियांच्या कार्यातून जिवंत असल्याचे वारीत पाहायला मिळते। म्हणूनच वारीतील स्त्री ही केवळ सहभागी नसून ती भक्ती, सेवा, संस्कार आणि परिवर्तनाचा एक सशक्त चेहरा आहे। संत स्त्रियांनी पेटवलेली भक्तीची ज्योत आजची महिला सेवा, संस्कार, समता आणि समाजाच्या रूपानं तेवत ठेवत आहे। हीच वारीची खरी परंपरा आणि महाराष्ट्राची खरी ओळख आहे। म्हणूनच आज आषाढीच्या निमित्तानं आपण या संत स्त्रियांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया। घर, समाज आणि राष्ट्र अधिक संवेदनशील, समतावादी आणि संस्कारित करण्याची

0: प्रेरणा त्यांच्या जीवनातून घेऊया. संत जनाबाईंच्या या ओळी, दळिता कांडिता तुझं गाईन आनंता, प्रत्येक कर्मात भक्ती, प्रत्येक श्वासात विठ्ठल आणि प्रत्येक कृतीत माणुसकी, हीच वारीची, हीच स्त्री संतांची आणि हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख आहे. रामकृष्ण हरी. माऊली, रामकृष्ण हरी.
1: चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकला राजश्री मिरजकर यांच्याकडून विठ्ठल भक्तीतील स्त्री शक्ती याविषयीचे विचार. चिंतन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भक्ती संगीत. भक्ती हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असं आपण नेहमी म्हणतो, पण भक्तीचा खरा अर्थ प्रत्येकाला आपल्या अनुभवातूनच उमगत जातो. कुणासाठी ती प्रार्थना असते, कुणासाठी नामस्मरण, तर कुणासाठी देवासमोर काही क्षण शांत बसणं. मनातली श्रद्धा व्यक्त करण्याचे मार्ग वेगवेगळे असले तरी त्या प्रत्येकामागची भावना एकच असते. म्हणूनच भक्तिगीत ऐकताना शब्दांबरोबरच त्यातली आस्था आणि समर्पणही मनापर्यंत पोहोचतं. अशाच भक्तिभावाने सजलेली भक्तिरचना आता ऐकूया. किशोरी आमोणकर आणि रघुनंदन पणशीकर यांनी गायलेली ही भक्तिरचना आहे संत एकनाथांची. संगीत आहे किशोरी आमोणकर यांचं.

ऐकण्यापुरतं राहत नाही, तर ते मनाला धीर देणारं आश्वासक वाटू लागतं. आपल्या परंपरेत जपलेला हा भक्तीचा स्वर आजही तितकाच जिवंत आहे. भक्तीच्या या सुरेल प्रवासातील आणखी एक भक्तिरचना आता ऐकूया. सुरेश वाडकर यांनी गायलेली ही भक्तिरचना आहे संत सोकामेळा यांची. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

भक्तिगीत ऐकणं ऐकताना एक गोष्ट नेहमीच जाणवते, काळ बदलतो, जीवनाची गती बदलते, पण श्रद्धेची ओढ मात्र तशीच राहते. सुखाचे क्षण असोत की अडचणीचे, मन आपसुकच ईश्वराच्या स्मरणाकडे वळतं. अशावेळी भक्तिगीत केवळ

श्रद्धेचा प्रवास प्रत्येकाचा वेगळा असतो. कुणी देवळात जाऊन मन मोकळं करतं, कुणी शांतपणे नामस्मरण करतं, तर कुणी सुरांच्या माध्यमातून ईश्वराशी संवाद साधतं. म्हणूनच अशी गीतं केवळ कानांना आनंद देत नाहीत, तर काही क्षण मनालाही शांत करून जातात. भक्तिसंगीताच्या आजच्या कार्यक्रमातील आणखी एका सुरेल रचनेकडे आता वळूया. सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही रचना आहे सरस्वती नंदन यांची. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस नवा असतो. त्या दिवसात आनंदाचे क्षणही येतात आणि कधी दुःखद क्षणांचाही सामना करावा लागतो. अशा प्रत्येक वेळी मनाला आधार देणारी गोष्ट म्हणजे श्रद्धा. ती मनात असेल तर परिस्थिती कोणतीही असो पुढे जाण्याचं बळ मिळतं. आपल्या संत परंपरेनेही श्रद्धा, नामस्मरण आणि ईश्वरावरील विश्वास याचाच संदेश दिला आहे. म्हणूनच भक्तिरचना काळाच्या ओघातही तितक्याच आपल्याशा वाटतात. त्यातले शब्द, सूर आणि भाव मनाला शांत करतात, काही क्षण निवांत बसायला भाग पाडतात. भक्तीच्या या सुरेल प्रवासात शेवटी ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत रामदास स्वामी यांची भक्तिरचना. संगीत आहे राम पाठक यांचं.

श्रद्धा विश्वास आणि भक्तिभावाने सजलेला आजचा भक्ती संगीत हा कार्यक्रम इथेच संपतो. या कार्यक्रमातील सुरेल भक्तिगीताने आपल्या दिवसाची सुरुवात अधिक प्रसन्न झाली असेल अशी आशा आहे. भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

वर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊयात आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कार्यक्रम कृषी सल्ला आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल हायड्रोफोनिक चारा बनवण्याची पद्धती याविषयीची माहिती. सकाळी 6:45 कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 कार्यक्रम परिसर आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू. सकाळी 6:55 दिनविशेष आणि 7 देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:20 श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 7:25 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:40 भावधारा मराठी भावगीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 8 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 8:15 आपण ऐकू शकाल सुगम संगीताचा कार्यक्रम. सकाळी 8:30 आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि सकाळी 8:40 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पायी वारी पंढरीची आम्ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करू.

सकाळी 9 वाजता विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 10 वाजता गीतशिल्प हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. श्रोते, आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल ऐतराज, आखियों से गोली मारे, बरसात, बिच्छू आणि गुप्त या चित्रपटातील काही निवडक गीतरचना. सकाळी 10:30 आशा बागे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 40 आम्ही प्रसारित करू. सकाळी 10:45 लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आज या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल शाहीर माधव वाघमारे आणि सहकाऱ्यांनी गायलेली लोकगीतं. सकाळी 11 आपण ऐकू शकाल एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग आणि सकाळी 11:30 मिश्र संगीताचा कार्यक्रम. दुपारी 12 आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे विविध भारती सेवेचे तसंच आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यानच्या काळात सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांचा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसानवाणी आम्ही प्रसारित करू. श्रोते, आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल रात्री 11:10. तर ही होती आमच्या आजच्या प्रसारण सभेत प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणी नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 6:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषी सल्ला. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत हायड्रोफोनिक सारा बनवण्याची पद्धती याविषयीची माहिती.
1: कृषी सल्ला हा कार्यक्रम आवडीनं ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींना बालाजी गवारेचा नमस्कार. मंडळी, कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकूया हायड्रोपोनिक चारा बनविण्याची आधुनिक पद्धत याविषयीची माहिती. मंडळी, हिरवा चारा हा पशुधनाच्या संतुलित पोषणासाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र शेतीयोग्य जमिनीची मर्यादित उपलब्धता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे वर्षभर पुरेशा प्रमाणात दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध होत नाही.

0: परिणामी दूध उत्पादनात घट येते, तसेच पशुधनाच्या वाढ, आरोग्य आणि पुनरुत्पादन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. या समस्येवर प्रभावी पर्याय म्हणून हायड्रोपोनिक पद्धतीनं हिरवा चारा उत्पादन उपयुक्त ठरतं. या पद्धतीत मातीचा वापर न करता कमी पाण्यात चारा तयार केला जातो. साधारणपणे 6 ते 7 दिवसात बिया अंकुरून 30 ते 35 सेंटीमीटर उंचीचा अत्यंत पौष्टिक आणि सहज पचणारा हिरवा चारा तयार होतो. त्यामुळं टंचाईच्या काळातही पशुधनासाठी दर्जेदार हिरवा चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. मंडळी, हायड्रोपोनिक चाऱ्याचे जे फायदे आहेत ते असे आहेत. पोषक मूल्य. हायड्रोपोनिक चारा हा पारंपरिक हिरव्या चाऱ्यापेक्षा किंवा कोरड्या वैरणीपेक्षा अधिक पौष्टिक मानला जातो. अंकुरणाच्या प्रक्रियेमुळे त्यामध्ये सहज पचवणारी कार्बोदक, प्रथिन, जीवनसत्व, खनिज आणि विविध एन्झाईम्सचे प्रमाण वाढतं. त्यामुळे हा चारा पशुधनाच्या वाढीस, आरोग्यास आणि दूध उत्पादन वाढीस उपयुक्त ठरतो. वाढण्याची वेळ. पारंपरिक हिरवा चारा तयार होण्यासाठी साधारणपणे 45 ते 60 दिवस लागतात, मात्र हायड्रोपोनिक पद्धतीत केवळ 6 ते 7 दिवसात पशुखाद्यासाठी योग्य, ताजा आणि पौष्टिक हिरवा चारा तयार होतो. त्यामुळं कमी कालावधीत सातत्यानं चारा उपलब्ध करून देणं शक्य होतं. मंडळी, पारंपरिक चारा उत्पादनाच्या तुलनेत हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी अत्यल्प पाणी लागतं. साधारणपणे 1 किलो हायड्रोपोनिक चारा तयार करण्यासाठी 3 ते 4 लिटर पाणी पुरेसं ठरतं, तर पारंपरिक हिरवा चारा उत्पादनासाठी 70 ते 100 लिटर पाणी लागतं. त्यामुळं पाण्याची टंचाई असलेल्या भागात ही पद्धत अधिक उपयुक्त ठरते. हायड्रोपोनिक पद्धतीत कमी पाण्यात आणि कमी जागेत वर्षभर नियमितपणे हिरवा चारा तयार करता येतो. त्यामुळं दुष्काळ किंवा चाऱ्याची टंचाई असतानाही पशुधनासाठी सातत्यानं दर्जेदार चारा उत्पादन होतं. हायड्रोपोनिक चारा उत्पादनात रासायनिक खतं किंवा कीटकनाशकांचा वापर करावा लागत नाही. त्यामुळं चारा तयार होण्यास स्वच्छ, सुरक्षित आणि पशुधनासाठी अधिक आरोग्यदायी असतो. कमी मजुरी आणि वाहतूक खर्च. हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी कमी मजुरी लागते, तसंच हा चारा बहुतेक शेतकरी गोठ्यालगतच तयार करत असल्यानं वाहतूक खर्चातही बचत होते. मंडळी, हायड्रोपोनिक चारा प्रणालीचे बांधकाम अशा प्रकारे करण्यात येत असतं. यामध्ये दर्जेदार हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी तापमान आणि आर्द्रतेचं योग्य व्यवस्थापन आवश्यक असतं. साधारणपणे 15 ते 32 अंश सेल्सिअस तापमान आणि 80 ते 85% सापेक्ष आर्द्रता असलेल्या अर्धनियंत्रित वातावरणात हायड्रोपोनिक चारा चांगल्या प्रकारे वाढतो. चाऱ्याच्या योग्य वाढीसाठी पुरेसा प्रकाशही आवश्यक असल्यानं लहान शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाचे ग्रीन हाऊस उभारणं फायदेशीर ठरतं. शेडनेट हाऊस किंवा कमी खर्चाचे ग्रीन हाऊस उभारण्यासाठी बांबू, लोखंडी पाईप किंवा पीव्हीसी प्लास्टिक पाईप यांचा सांगाडा तयार करता येतो. या संरचनेत शेडनेट किंवा आवश्यकतेनुसार गुणपाटाचे आच्छादन करून हायड्रोपोनिक चारा उत्पादनासाठी योग्य वातावरण निर्माण करता येतं.
1: कृषी सल्ला या कार्यक्रमात आज आपण ऐकलात हायड्रोपोनिक चारा बनविण्याची पद्धती याविषयीची माहिती. याबरोबरच कृषी सल्ला हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. कृषी सल्ला हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून. FM बँड 101.1 MHz आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रायोजित कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि कार्यक्रम परिसर आम्ही आता अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. नमस्कार श्रोतेहो, आज आपण प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एकदाच येणाऱ्या पण अनेक प्रश्न, अनेक गैरसमज आणि काही प्रमाणात भीती निर्माण करणाऱ्या एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि हा विषय आहे मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती. आपल्या समाजात मुलींच्या पहिल्या पाळीबद्दल बोलणे अजूनही काही प्रमाणात संकोचाचे मानले जाते. त्याचप्रमाणे आयुष्याच्या उत्तरार्धात येणाऱ्या मेनोपॉजबद्दलही अनेक महिला उघडपणे बोलत नाहीत. काही जणी आपल्या तक्रारी लपवून ठेवतात तर काहींना वाटतं हे वयोनुसार आहे, आता सहन करायचं. पण प्रत्यक्षात आज वैद्यकीय विज्ञानाने या काळात महिलांचे जीवन अधिक निरोगी, सक्रिय आणि आनंदी करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय उपलब्ध करून दिले आहेत. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की मेनोपॉज म्हणजे नेमकं काय. स्त्रीला सलग 12 महिने किंवा 1 वर्ष मासिक पाळी आली नाही तर त्या अवस्थेला मेनोपॉज असं म्हणतात. हा कोणताही आजार नाही तर हा स्त्रीच्या जीवनातील एक नैसर्गिक टप्पा आहे. जशी किशोरावस्थेमध्ये पहिली पाळी सुरू होते तशीच एका विशिष्ट वयानंतर मासिक पाळी कायमची बंद होते. भारतातील महिलांमध्ये मेनोपॉजचं सरासरी वय सुमारे 46 ते 48 वर्ष आहे, पण बहुतांश महिलांमध्ये ते 45 ते 55 या वर्षांच्या दरम्यान येतो. काही महिलांना 40 वर्षांपूर्वीच मेनोपॉज येऊ शकतो, त्याला आपण प्री मॅच्युअर मेनोपॉज असं म्हणतो. अशा वेळी तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक असतं. मेनोपॉज हा काही एका दिवसात होत नाही, त्याच्या आधी काही वर्षांचा एक संक्रमण काळ असतो ज्याला आपण इंग्रजीमध्ये पेरीमेनोपॉझल पिरियड असं म्हणतो. या काळात पाळीचं स्वरूप बदलू लागतं. काही वेळा पाळी उशिराने येते, काही वेळा लवकर होते, तर काही महिलांना जास्त किंवा कमी प्रमाणामध्ये रक्तस्त्राव होतो. हा बदल अनेक महिलांमध्ये भीती निर्माण करू शकतो, पण बऱ्याच अंशी तो हार्मोन्सच्या बदलांमुळे होत असतो. आता प्रश्न पडतो की हे बदल का होतात. आपल्या शरीरामध्ये 2 अंडाशय असतात, त्यालाच आपण ओव्हरी असं म्हणतो, ज्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे 2 हार्मोन्स तयार होतात. वयानुसार अंडाशयाची क्षमता कमी होत जाते आणि त्याप्रमाणे हार्मोनचं प्रमाणही कमी होतं आणि त्याचा परिणाम शरीरातील जवळजवळ प्रत्येक अवयवावर दिसू लागतो. इस्ट्रोजेनचा प्रभाव फक्त गर्भाशयावरच नसतो तर तो हाडे, हृदय, मेंदू, त्वचा, स्नायू, मूत्रसंस्था आणि योनिमार्ग यावरही असतो. मेनोपॉजची दिसणारी लक्षणे ही देखील वेगवेगळ्या प्रकारची असतात.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर ज्योती रोकडे यांनी मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती.

आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये मेनोपॉज याविषयी दिलेली माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते डॉक्टर ज्योती रोकडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:05. सकाळचे 6:50 होत आहेत. ऐकूया परिसर.

परिसर श्रोत्याहो, परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. परिसर या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी पर्यावरण रक्षणासाठी इंटेरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.

0: नमस्कार श्रोते हो, परिसरच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणासाठी काय करू शकतात. इंटिरियर डिझायनर घर किंवा ऑफिसची वास्तू सुंदर बनवतात, पण त्याचबरोबर ते पर्यावरण पूरकही बनवू शकतात. उदाहरणार्थ प्लास्टिक किंवा रासायनिक वस्तूंपेक्षा नैसर्गिक साहित्य बांबू, लाकूड, माती, कापूस यांचा वापर वाढवता येऊ शकतो. कमी वीज वापरणारे एलईडी दिवे, नैसर्गिक प्रकाशाचा जास्त वापर, घरात शुद्ध हवा करणारी झाडे यांचा समावेश करता येतो. आजकाल मिनिमल डिझाईन लोकप्रिय होत आहे. कमी वस्तू, जास्त मोकळी जागा आणि पुनर्वापर करता येणारे फर्निचर हे पर्यावरणासाठी चांगले आहे. जुन्या फर्निचरचे नूतनीकरण करून त्याला नवीन रूप देणे ही सुद्धा पर्यावरणपूरक कल्पना आहे. इंटिरियर डिझायनर ग्राहकांच्या सौंदर्यदृष्टीसोबतच पर्यावरणाची जबाबदारीही जपू शकतात. आर्किटेक्टप्रमाणेच प्रत्येक खोलीत एक ग्रीन कॉर्नर क्रिएट करून त्या खोलीचा जिवंतपणा इंटिरियर डिझायनर निश्चितपणे वाढवू शकतो. अगदी ऑफिसमध्ये सुद्धा ऑफिसचे वातावरण कंटाळवाणे न वाटण्यासाठी जागोजागी हिरव्यागार झाडांची पेरणी करून ते ऑफिस उत्साहाने भरलेले इंटिरियर डिझायनर करू शकतात. एखाद्या छोट्याशा टेबल स्पेसवरही एक पिटुकले हिरवे छान झाड हे काम करणाऱ्या माणसाला उत्साह देते. ऑफिसमधील टार्गेट्स आणि स्ट्रेस कमी होण्यासाठी ही झाडे ऑफिसमध्ये फार महत्वाचे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात. घराचे सुंदर डिझाईन तयार केलेल्या आर्किटेक्टच्या जोडीने इंटिरियर डिझायनर हा प्रत्यक्ष काम करणारा किंवा ग्राहकाशी थेट संपर्कात असणारा माध्यम असतो, जो त्या ग्राहकाला त्या घराचे सौंदर्य कित्येक पटीने वाढवून देऊ शकतो. फक्त काही ग्रीन कॉर्नर्स तयार करण्याने त्याची मेहनत फळाला येऊ शकते. समाजातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून जर या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये 100% मेहनत घेतली तर व्यवस्थित खतपाणी मिळालेल्या झाडाला जशी गोड फळे लागतात तशीच व्यवसायातही गोड फळे चाखायला मिळतील. इंटिरियर डिझायनरने स्वतःच्या व्यवसायाचे शिक्षण घेत असतानाच जर थोडेफार कंपोस्टिंग, टेरेस गार्डन याचेही शिक्षण घेतले तर त्याच्या व्यवसायात नक्की वृद्धी होईल यात शंका नाही. ते शक्य नसेल तर एखाद्या लँडस्केप डिझायनरच्या मदतीने इंटिरियर डिझायनर नक्कीच चांगले रिझल्ट देऊ शकतात. आजकाल हौशी बागप्रेमी म्हणजे ज्यांना पर्यावरण संरक्षणामध्ये चांगले काम करायचे आहे त्यांची जाणही उत्तम आहे असे लोक यासाठी पुढे येत आहेत. त्यांचीही मदत इंटिरियर डिझायनर घेऊ शकतो. अशा पद्धतीच्या एक्सक्लुझिव्ह सर्व्हिसबद्दल ग्राहकाची कौतुकाची मानसिकता त्या डिझायनरचा व्यवसाय वाढीस मदत करू शकतो. आज आपण इंटिरियर डिझायनर पर्यावरण संरक्षणात कशाप्रकारे मदत करू शकतो हे पाहिले.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण रक्षणासाठी इंटिरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ तृप्ती देशपांडे यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर या कार्यक्रमाचं प्रथम प्रसारण आपण ऐकलं. यामध्ये इंटिरियर डिझायनरची जबाबदारी याविषयी माहिती आपण ऐकली. सहभागी तज्ज्ञ होते तृप्ती देशपांडे. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल 2:10 श्रोते हो सकाळी 6:55 संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

एफएमएन 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष. आजचा सुविचार: क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौना इतका उत्तम पर्याय नाही. ऐकूया दिनविशेष. रोजगार हमी योजनेचे जनक देशभक्त वी स पांगे यांचा आज जन्मदिन. सांस्कृतिक क्षेत्रातले प्रसिद्ध संशोधक डॉ रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा आज जन्मदिन. आणि गुजराती कादंबरीकार उमाशंकर जोशी यांचा आज जन्मदिन. ऐकूयात.

0: व्यक्ती विशेष महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा आज जन्मदिन. दिनांक 21 जुलै 1930 रोजी पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात त्यांचा जन्म झाला. आजच्या सुशिक्षित समाजाला आपल्या लोकसंस्कृतीच्या संचिताने भान देणाऱ्या आणि सांस्कृतिक परंपरेची सजग जाणीव करून देणाऱ्या या संशोधकाने आपले सारे संशोधन कसलाही अभिनिवेश न बाळगता नितळ शैलीत जाणकार वाचकांसमोर ठेवले आहेत. चिकित्सक संशोधक आपली मते निर्भयपणे मांडणारा अभ्यासक म्हणून त्यांचा लौकिक आहे. रामायण महाभारतापासून शिवकालापर्यंत आणि वासुदेव बहुरूपी गोंधळी यांच्यासारख्या लोकसंस्कृतीच्या उपासकापर्यंत सर्वांच्या कलात्मक अभिव्यक्तीचा निर्लेप मनाने आस्वाद घेणारा आणि त्यामागील प्रेरणास्त्रोत आपल्या सुबोध शैलीत मांडणारा हा द्रष्टा संशोधक. खंडोबा लोकसंस्कृतीची क्षितिजे, मराठी लोकसंस्कृतीचे उपासक यासारखे लोकसंस्कृतीविषयक अभ्यास पूर्ण ग्रंथ लिहिणाऱ्या डॉ रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी पंढरीच्या विठ्ठलावरही संशोधन केले आहे. लज्जागौरी ते शिवदिग्विजय बाखरीचे संपादन केलेला हा अभ्यासक पुलनी ज्यांचा जुन्या पोथीत शिरूनही बुद्धीचे नवेपण न घालविणारा संशोधक म्हणून गौरव केला अशा लोकसंस्कृतीच्या उपासकाचा जन्मदिन. ज्याच्या नावाला पदवीचे ऐश्वर प्राप्त झाले आहे असा हा मर्मग्राही अभ्यासक. आताच आपण ऐकला दिनविशेष आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: खडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
2: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्रराणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
1: मोबाईल 94-23-13-87-89.
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
4: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर पूर्णा रोड नांदेड.
5: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेसिविस्ट यांचे.
6: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
5: गरजूंनी लाभ घ्यावा.
6: संपर्क
5: 87-88-48-10-17.
7: KK वाघ अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
8: नामवंत ऑटोनॉमस संस्था, NAC A ग्रेड प्राप्त
7: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
8: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
7: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
8: डीटी कोड
7: 5121.
8: संपर्क
7: 02-53-222-13-10 आणि 78-80-45-550.
8: ग्रो विथ KK वाघ.
7: KK वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स.
9: तुकामाई हॉस्पिटल फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
10: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार.
9: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, CT स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
10: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-800-72.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूया महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेली प्रसून जोशी यांची गीतरचना. संगीत आहे जतीन ललित यांचं.

0: या गीतरचनेबरोबरच देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग. दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत, आपल्या श्रद्धेचा स्वर.
5: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं. फोन फरमाइश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
5: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
0: FM 101.1 MHz आणि News on AIR या ऍपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. सकाळी 7:10 आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आता संक्षेपित करीत आहोत.
6: मेरे प्यारे देशवासियो, जब हमारे दृढ संकल्प के साथ सामूहिक भागीदारी का संगम होता है तो पूरे समाज के लिए अद्भुत नतीजे सामने आते हैं. इसका सबसे ताजा उदाहरण है एक पेड़ मां के नाम. ये अभियान अद्भुत अभियान था. जन भागीदारी का ऐसा उदाहरण वाकई बहुत प्रेरित करने वाला है. पर्यावरण संरक्षण को लेकर शुरू किए गए इस अभियान में देश के कोने कोने में लोगों ने कमाल कर दिखाया. मैं ऐसे सभी प्रयासों की हृदय से सराहना करता हूं. मेरा आपसे भी आग्रह है कि एक पेड़ मां के नाम इस पवित्र अभियान से आप जरूर जुड़िए.
7: ओ मामा, अरे तुमच्या अंगावर घाण पडली बाबा. कोण टाकली बाबा घाण? अरे घाण आहे इथे.
8: निघते काय?
7: नाही निघणार ते. पाणी लावा त्याला. हे घ्या पाणी.
8: पाणी मिळेल का इकडे?
7: हा हा मिळेल ना. हे घ्या घ्या पाणी घ्या.
8: देते का जरा?
7: हा घ्या.
8: माझी बॅग ठेवते बाजूला. लक्ष ठेवा बरं का.
7: हा बॅग द्या, माझोळ द्या.
8: माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग, माझी बॅग गेली. माझी पैशाची बॅग गेली. चोर चोर चोर.
7: सावधान, आपणापैकी कुणावरही असा प्रसंग ओढवू शकतो. अनोळखी व्यक्तीपासून

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटीवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहानं सहभागी होण्यास

0: करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस जनता पार्टीचं दिल्लीत आंदोलन. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांना निवेदन सादर. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना जाहीर. आणि गंगाखेड इथल्या श्रीसंत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास मंजुरी, तर धाराशिव जिल्ह्यातल्या शाळांसाठी 22 कोटींच्या निधीला मान्यता. आता सविस्तर बातम्या. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काल पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष सदस्यांनी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटी आणि इतर मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ केला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज 2:30 आणि नंतर 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. राज्यसभेचं कामकाज दुपारी 2 वाजता सुरू झाल्यानंतर काही काळ विरोधकांच्या घोषणा चालूच राहिल्या. वारंवारच्या व्यत्ययानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या 34 वरून 38 पर्यंत वाढवण्याबाबतचं विधेयक कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी काल सादर केलं. या विधेयकाचा मसुदा केंद्रीय मंत्रिमंडळानं गेल्या मे महिन्यात मंजूर केल्यानंतर अध्यादेशाच्या आधारे नवीन न्यायाधीशांची नियुक्तीही झाली आहे. संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहानं सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल अधिवेशनाच्या प्रारंभी प्रसार माध्यमांशी बोलत होते. देशाने विकासाचा वेग पकडला असून संसदेतील सकारात्मक, तर्कसंगत आणि तथ्याधारित चर्चा या विकासाला नवी ऊर्जा देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातल्या युवा शक्तीच्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक करत त्यांनी गेल्या महिनाभरात भारतानं अनेक ऐतिहासिक यश मिळवल्याचं सांगितलं. मोसमी पाऊस आणि संसदेचं पावसाळी अधिवेशन यांची तुलना करत दोन्ही सक्रिय राहिल्यास देशाच्या विकासासाठी आणि जनकल्याणासाठी महत्वाची भूमिका बजावतात असं मत पंतप्रधानांनी व्यक्त केलं. नीट पेपरफुटीबद्दल शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी नवी दिल्लीत काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली काल जंतर मंतरहून संसदेवर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान सीजेपीच्या 2 सदस्यांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली. पार्टीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. त्यांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन नड्डा यांना सादर केलं. दरम्यान संसदेतले विरोधी पक्षांचे खासदार, नागरी संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांच्या प्रतिनिधीमंडळानं केलेल्या विनंतीवरून ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं जंतरमंतरवर सुरू असलेलं उपोषण समाप्त करत असल्याचं काल जाहीर केलं. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं काल क्रांती चौक परिसरात विविध पक्ष संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांच्यासह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी तसंच कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केली. लातूरमध्ये विविध सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांनी गांधी चौकात धरणे आंदोलन केलं. प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ रोहित टिळक यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. लोकमान्य टिळक यांच्या 106व्या पुण्यतिथीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी पुण्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषा जतन आणि संवर्धनासाठी प्रभावी कृती आराखडा राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीत ते काल बोलत होते. राज्य मराठी विकास संस्थेच्या कामकाजात सातत्य, पारदर्शकता आणि परिणामकारकता यावी यासाठी वर्षभरातल्या सर्व वैधानिक बैठकींचं वेळापत्रक आगाऊ निश्चित करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या श्रीसंत जनाबाई तीर्थक्षेत्रासाठी 48.55 कोटी विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

काल मुंबईत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत विविध तीर्थक्षेत्रांच्या 115 कोटी रुपयांच्या विकास कामांना मंजुरी देण्यात आली. या आराखड्यामुळे वारकरी भाविक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार असून गंगाखेड हे संत जनाबाईंच्या आध्यात्मिक वारशाचं महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. समग्र शिक्षा अभियान आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयानं धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शासकीय आणि जिल्हा परिषद शाळेच्या 203 वर्गखोल्यांना 22,19,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत याबाबत अतारांकित प्रश्न दाखल केला होता.

0: समग्र शिक्षा अभियान आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयानं धाराशिव लोकसभा मतदारसंघातल्या शासकीय आणि जिल्हा परिषद शाळेच्या 203 वर्गखोल्यांना 22,19,00,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत याबाबत अतारांकित प्रश्न दाखल केला होता. नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देण्याचे निर्देश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर इथं महसूल अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थानांचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. या इमारतीसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यातून 20 निवासस्थानांचं बांधकाम केलं जाणार आहे. शहरात सहकार भवन उभारण्यासाठी मान्यता मिळाली असून त्याचं कामही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण काल माळशिरस तालुक्यात पुरंदवडे इथं पार पडलं. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पादुका पूजन आणि अश्वपूजन करून पालखीचं स्वागत केलं. अकलूज इथं पालखीचा गोल रिंगण सोहळा झाला. संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं कवेदंड इथं चौथा रिंगण सोहळा पार पडला. ही पालखी आज कुरडू मुक्कामावरून अरणकडे प्रस्थान करेल. आषाढी एकादशीचा सोहळा येत्या शनिवारी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जवळच्या पंढरपूर इथं होणाऱ्या यात्रेत भाविकांसाठी स्वच्छता, शुद्ध पेयजल, मोफत आरोग्य सुविधा, हिरकणी कक्ष, फिरती शौचालय इत्यादी सुविधा पुरवण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू PM यांनी दिले आहेत. काल यासंदर्भातल्या बैठकीत त्यांनी व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक सूचना केल्या. छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांची अध्यक्षपदी तर भारतीय जनता पक्षाचे राम शेळके यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. काल ही निवड प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर राबवण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या 22 जुलै रोजी धाराशिव इथं भाजपच्या वतीनं जिल्हाभर वृक्षारोपण आणि संगोपन अभियान सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक बूथवर किमान एक झाड लागेपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. परभणी इथं येत्या 24 जुलैला नैसर्गिक शेती समृद्ध शेतकरी राष्ट्रव्यापी अभियान होणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि दिंडोरीचे श्री स्वामी समर्थ कृषी विकास आणि संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं आयोजित या अभियानात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. महाराष्ट्रातून बोधगया इथं दर्शनासाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना कायमस्वरूपी आणि दर्जेदार निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असून बोधगया इथं 10 एकर जागा उपलब्ध करून घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी दिली. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत मुंबईत दादर रेल्वे स्थानकावरून काल बोधगयेला जाणाऱ्या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. हवामान. राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, पुणे जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर कोकणात इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात बहुतांश भागात आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राम मंदिर देणगी अपहार, नीट पेपरफुटीवरून दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ. संसदेतल्या प्रत्येक चर्चेत सर्व खासदारांनी उत्साहाने सहभागी व्हावं पंतप्रधानांचं आवाहन. आणि यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: FM एकशे 1.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत श्री गंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम.
2: ब्रँड न्यू ऑडिओ सिरीज द सेव्हियर ब्रॉट यू बाय श्री गंगा हॉस्पिटल.
3: ही गोष्ट आहे 37 वर्षीय किरणची.

0: कर्ता पुरुष ज्याच्या खांद्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी होती. दररोजच्या धावपळीत त्याचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस अचानक किरणच्या पाठीत दुखायला लागलं. सुरुवातीला त्याने ते साधं दुखणं समजून दुर्लक्ष केलं. पण दिवसागणिक दुखणं वाढायला लागलं. पायाला मुंग्या येऊ लागल्या. चालताना चप्पल निसटू लागली आणि हळूहळू त्याच्या पायातील ताकद कमी होऊ लागली. जो माणूस सगळ्यांना आधार देत होता आज त्यालाच उभं राहण्यासाठी आधाराची गरज होती. शेवटी परिस्थिती हाताबाहेर गेल्याने किरण श्री गंगा हॉस्पिटलमध्ये पोहोचला. तिथे ब्रेन अँड स्पाइन स्पेशलिस्ट डॉक्टर संदीप गोरे यांनी त्याची सखोल तपासणी केली. MRI रिपोर्ट मध्ये एक गंभीर कारण समोर आलं. त्याच्या पाठीच्या मणक्यामध्ये 3 ते 4 सेंटीमीटरची गाठ तयार झाली होती जी नसांवर दाब देत होती. याच दाबामुळे किरणच्या पायांची ताकद कमी होत होती आणि वेदना वाढत होत्या. डॉक्टर संदीप गोरे यांनी शांतपणे परिस्थिती समजावून सांगितली आणि वेळ न दवडता किरणने सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. सर्जरीला सुरुवात झाली. डॉक्टर संदीप गोरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली दुर्बिणीद्वारे अत्यंत अचूक पद्धतीने किरणच्या मणक्यातील गाठ काढण्यात आली आणि काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सर्जरी यशस्वी झाली. हळूहळू किरण रिकवर होऊ लागला. त्याच्या पायांची ताकद परत येऊ लागली. मुंग्या येणं कमी झालं आणि काही दिवसातच तो पुन्हा आत्मविश्वासाने स्वतःच्या पायांवर उभा राहिला. त्या एका योग्य निर्णयाने किरणचं आयुष्य पुन्हा मार्गावर आलं. आज किरण पुन्हा तितक्याच ताकदीने आपल्या कुटुंबाची जबाबदारी निभावतोय.
1: श्री गंगा हॉस्पिटल जिथे प्रत्येक उपचारामागे असते एका आयुष्याला पुन्हा उभं करण्याची जिद्द आणि जबाबदारी. आणि जेव्हा प्रश्न ब्रेन आणि स्पाइनचा असतो तेव्हा विश्वास फक्त एकच, डॉक्टर संदीप गोरे. मेंदू व मणक्याच्या गुंतागुंतीच्या व जटिल शस्त्रक्रियांवर आता दुर्बिणीद्वारे व आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खात्रीशीर उपचार मिळवा श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर, नांदेड.
2: आता आपण ऐकला श्रीगंगा हॉस्पिटलचा ग्राहक केंद्रित कार्यक्रम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
4: श्रोतेंद्रावरून
3: तुमची फरमाईश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
4: तुम्हालाही फोन फरमाईश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1:30 या वेळेमध्ये फोन करा.
3: आमचा फोन क्रमांक 9404761252
4: 9404761252.
3: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
5: हॅलो फोन फरमाईश.
2: FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: रुग्णालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. श्रोतेहो, आधुनिक काळात मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांचं व्यवस्थापन करताना तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची ठरतीये. नियंत्रण कक्ष, डिजिटल मॉनिटरिंग, विविध विभागांमधील समन्वय आणि तात्काळ निर्णय प्रक्रिया यामुळे वारीचं व्यवस्थापन अधिक प्रभावी होत आहे. आषाढी वारीचं नियोजन हे प्रशासनातील उत्कृष्ट समन्वय, नियोजन क्षमता आणि लोकसेवेचं उत्तम उदाहरण आहे. आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत पुण्याचे माजी जिल्हाधिकारी आणि यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हा व्यवस्थापनामधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्यावेळेला गर्दी होते आणि असंख्य वारकरी वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचे साथीचे रोग पसरू नयेत किंवा इतर आजार होऊ नयेत म्हणून प्रशासन दक्षता घेत. याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याकडे नक्की किती साधन सामग्री आहे, मनुष्यबळ याचा आढावा घेतला जातो. उदाहरणार्थ आरोग्याच्या बाबतीमध्ये जर बोलत झालं तर किती वैद्यकीय अधिकारी आहेत, किती नर्सेस आहेत, किती आरोग्य सेवक आहेत, किती अॅम्ब्युलन्सेस आहेत आपल्याकडं, आणि हे सर्वांचं किती औषधं आपल्याला लागणार आहेत, सध्या साठा किती आहे आणि याचं नियोजन तुम्ही कसं करणार, फिरती वैद्यकीय पथकं जर आपल्याला तयार करायची असतील तर ती किती लागणार आहेत आपल्याला, यासाठी आवश्यक इतर काही संस्था, इतर काही दवाखाने, इतर काही खाजगी दवाखाने, डॉक्टर्स किंवा संस्था मदत करत असतात, तर अशा प्रकारच्या खाजगी संस्थांची किंवा वैद्यकीय व्यावसायिकांची मदत कशी मिळू शकते किंवा त्यांच्याबरोबर आपण जर कोलॅबरेट करू शकलो तर त्यांना एखादा भाग जर आपण देऊ शकलो आणि त्याचा समन्वय जर करू शकलो तर याचा सुद्धा खूप महत्वाचा भाग हा त्या नियोजनामध्ये असतो. आणि त्यानुसार मग एकदा आपल्याकडे उपलब्ध असणारी साधन सामग्रीचा अंदाज आला की मग अजून जर जास्त प्रमाणामध्ये जर लागणार असेल तर इतर जिल्ह्यांमधून सुद्धा सामुग्री, उदाहरणार्थ अॅम्ब्युलन्स मागवलं जातं, मनुष्यबळ मागवलं जातं, त्यांच्या तिथे त्या ठिकाणी नेमणुका केल्या जातात आणि मग कोण व्यक्ती किती पथकं कोणत्या ठिकाणी किती वाजता किती वेळ हे सर्व या सूक्ष्म नियोजन जे असतं ते आरोग्य विभागाच्या अधिकारी करतात. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे जे आरोग्य त्यांचा जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आहे त्याच्यानुसार हे नियोजन केलं जातं. या नियोजनामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक ज्या पद्धतीनं म्हणजे रस्त्यावरचं किंवा उपलब्ध जी ग्रामीण रुग्णालय असतील किंवा इतर रुग्णालय उपकेंद्रचे असतील, खाजगी दवाखाने असतील, याचं एकदा नियोजन झाल्यानंतर कदाचित आणि बऱ्याच ठिकाणी जास्त खाटांची पण आवश्यकता असू शकते. म्हणजे आता सरकारी रुग्णालयामध्ये किंवा इतर निमसरकारी रुग्णालयामध्ये जरी खाटा असल्या आणि जास्त जर खाटा लागू शकल्या तर त्याच्यासाठी प्रायव्हेट जे काही म्हणजे खाजगी रुग्णालयामधल्या खाटा सुद्धा जिल्हाधिकारी आरक्षित करून टाकतात की जेणेकरून अचानकपणे जर आपल्याला गरज लागली तर त्या रुग्णालयामध्ये सुद्धा त्याच्यावर उपचार होऊ शकतात. याच्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा दुसरा एक भाग आहे की आपल्याकडच्या संसाधनाची माहिती पण असणं गरजेचे आहे. मग कुठल्या ठिकाणी एक्सरेची व्यवस्था आहे, कुठल्या ठिकाणी ऑपरेशन होऊ शकतं, कशा प्रकारचं ऑपरेशन होऊ शकतं, किती सर्जन, किती अनेस्थेसिस्ट, अशा प्रकार किती लहान मुलांचे डॉक्टर्स, अशा विविध प्रकारच्या डॉक्टरांची पण माहिती आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी ठेवतात जेणेकरून अचानकपणे जर परिस्थिती उद्भवली तर या मंडळींशी संपर्क करून त्यांना पण त्या ठिकाणी ह्या सेवा चांगल्या पद्धतीने देण्यासाठी पाचारण करण्यात येतं. औषधं किती लागणार आहेत त्याचं नियोजन तर होतच होतं पण औषधाचा पुरवठा कसा होईल, तो वेळेत पोचतील कशी याचं पण नियोजन केलं जातं. मग ज्यावेळेला पारखी तिथे येते किंवा वारी तिथे येते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवली जाते की कोणत्या प्रकारचे रुग्णवर उपचार झाले जेणेकरून एक अंदाज, ही हा जो डेटा आहे ही जी माहिती खूप महत्वाची आहे की एखाद्या ठिकाणी जर एखाद्या साथीच्या रोगाचा जर तुम्हाला दिसला रुग्ण तर त्याचा उगम कुठं नक्की होतंय आणि मग जर त्या ठिकाणी ती साथ किंवा तो रोग ज्या ठिकाणी येऊ शकतो किंवा पाण्यातनं निर्माण पाण्यातनं जे काही जंतू किंवा विषाणू जातात त्याच्यामधनं काही व्याधी होतात किंवा तिथं गलिच्छ किंवा अस्वच्छतेमुळे निर्माण होणारा व्याधी तर त्याबरोबर त्या ठिकाणी ते रुग्ण गेल्यानंतर त्यांच्याकडनं माहिती गोळा केली जाते की नक्की कुठून पाणी प्यालात, कुठं राहिलात तुम्ही आणि मग त्या ठिकाणी जर अशुद्ध पाणी असेल तिथं जर तुम्हाला स्वच्छतेची गरज असेल किंवा इतर काही उपाययोजना करायची असेल तात्काळ ती उपाययोजना केली जाते जेणेकरून मोठ्या प्रमाणावर ती पसरू नये. आणि याच्यासाठी जो की माहिती जी देवाणघेवाण आहे ती खूप गरजेची असते आणि मग डॉक्टरांच्या माध्यमातून नर्सेसच्या माध्यमातून पेशंटची जी तपासणी होते तो हा सगळा डेटा हा जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा संबंधित ते जे प्रमुख असतात त्यांच्याकडे जातो, त्याचं अनालिसिस होतं आणि त्याप्रमाणे पुढील उपाययोजना केली जाते. पालखी मार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात जे वारकरी येतात

त्यांच्यासाठी पिण्याचं पाणी पुरवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. आणि त्यासाठी मग ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, शहरी भागामध्ये नगरपालिका, महानगरपालिका यांच्या माध्यमातून याची व्यवस्था केली जाते. पूर्ण मार्गावर कोणत्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक विहिरी आहेत अशा विहिरी अगोदरच मॅप केल्या जातात. याच्यासाठी किती टँकर लागणार आहेत त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. हे टँकर कोण पुरवणार त्याचं पण व्यवस्थापन केलं जातं. आणि मग एकदा का या पिण्याच्या पाण्याचे स्रोत निश्चित केले गेले, शहरामध्ये पालखी मुक्काम करते, पुण्यामध्ये पालखी मुक्काम करते, त्या ठिकाणी महानगरपालिकेद्वारे कुठं कुठं वारकरी मुक्काम करतात, कोणत्या ठिकाणी त्यांची पिण्याची पाण्याची व्यवस्था कशा प्रकारे करणार, त्याला किती टँकर लागणार, किती खेपा होणार, याचं एकदम बारीक नियोजन केलं जातं. आणि मग या आणि त्या पाण्याबरोबरच पाण्याचं निर्जंतीकरण करण्यासाठीची जी यंत्रणा आहे ती पण काम करू लागते. प्रत्येक पाण्याच्या प्रत्येक विहिरीमधलं पाणी असेल किंवा इतर कुठल्या स्रोतामधलं पाणी असेल त्या पाण्याची तपासणी दैनंदिन केली जाते. या तपासणीच्या नंतर त्याच्यात जी काही औषधं टाकावी लागतील, निर्जंतुकरण त्याचं करावं लागेल, ती पण यंत्रणा त्यानुसार काम केली करते. आणि मग हे निर्जंतुक पाण्याची वाहतूक टँकरद्वारे केली जाते. मुक्कामाच्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पालखी मुक्काम करणार आहे त्या ठिकाणी फिरते टॉयलेट्सचा पुरवठा केला जातो किंवा तिथे टेम्पररी टॉयलेट्सची निर्मिती केली जाते किंवा त्याही पलीकडे एक अत्यंत उत्स्फूर्त आणि ज्याला म्हणूयात की चांगला उपक्रम हाती घेतला त्याच्याबद्दल आपण बोलूया स्वच्छतागृहांच्या. परंतु हे सर्व करताना पुन्हा निर्जंतुकरण करणं, स्वच्छता राखणं आणि जास्तीत जास्त लोकांना टॉयलेटचा वापर कसा करता येईल याच्यासाठी नियोजन. आणि मग जेव्हा पालखी एखाद्या ठिकाणून हलते त्यावेळेला पुढचा मुक्काम ज्यावेळेला त्याचा तिथं असतो त्याच्या पूर्वी तिथं टॉयलेट पोचली पाहिजेत. म्हणजे एका वेळेला 15 लाख ज्यावेळेला वारकरी चालत असतात रस्त्यानी त्यावेळेला यांची वाहतूक करणं, मोबाईल टॉयलेटची वाहतूक करणं हा एक चॅलेंज असतं. आणि मग ते करण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर किंवा त्याच्यामध्ये थोडस टाइम मॅनेजमेंट की अगोदर कसे पोचतील जेणेकरून वारकरी तिथं पोचल्यानंतर ती त्यांना जी काही सोय ती उपलब्ध असेल याचं खूप सूक्ष्म नियोजन हे संबंधित यंत्रणा करतात. आणि जेवढं नियोजन सूक्ष्म असेल त्याच्यातनच त्याला जास्तीत जास्त आपल्याला सेवा ज्या आहेत किंवा ज्या ज्या काही आपण उपाययोजना करतो त्या जास्तीत जास्त चांगल्या दिल्या जातात. तर याच्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनामधलं इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम ही प्रणाली वापरतो. एकूणच वारीचं व्यवस्थापन हे एक शास्त्र पण आहे आणि एक कला पण आहे. आणि व्यवस्थापनामधले वेगवेगळे विषय जसे मी आता म्हणालो की कुठल्याही म्हणजे वारी पोचण्याच्या अगोदर त्या ठिकाणी शौचालय टेम्पररी जाणं किंवा वारी पोचण्याच्या अगोदरच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ही सर्व नियोजन करणं, त्याचं वेळापत्रक आखणं, त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक जणांनी काम करणं आणि त्या वेळेला त्या ती सोय त्यांना उपलब्ध करून देणं याच्यासाठी खूप मनुष्यबळ, खूप मोठ्या प्रमाणात नियोजन करणं गरजेचं असतं. आता हे सर्व करताना आपत्ती व्यवस्थापनाचा याच्यामध्ये कसा संबंध येतो? आपत्ती व्यवस्थापनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा गर्दी होते त्यावेळेला छोटी छोट्या गोष्टींमधनं सुद्धा आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ एखाद्या विहिरीचं पाणी जर दूषित झालं आणि असं विषाणूजन्य पाणी जर वारकरी प्याले तर त्याच्यामधून अनेक साथीचे रोग किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक व्याधी उपलब्ध होऊ शकतात. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर त्या झाल्या काही हजार काही लोकांना तर मग त्याच्यासाठी औषध पुरवठा, त्याच्यासाठी आवश्यक असणारी यंत्रणा हे सर्व गोष्टी कराव्याच लागतात. मग याला आपत्ती व्यवस्थापनामध्ये मिटिगेशन किंवा प्रिव्हेन्शन म्हणजे ते होऊच नये म्हणून त्याच्यासाठी उपाययोजना आणि झाल्या तर तात्काळ करण्याची उपाययोजना याच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या जातात. आणि मग आपत्ती व्यवस्थापनामधला सगळ्यात महत्वाचा जो घटक असतो तो युनिटी ऑफ कमांड म्हणजे एकच व्यक्ती किंवा एकच इन्स्टिट्यूशन किंवा संस्था या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडूनच निर्देश दिले जातात आणि ते निर्देश वरपासून खालपर्यंत ही जी काही साखळी निर्माण केली आहे प्रशासनामधली त्या सर्वांनी ते निर्देश पाळणं गरजेचं असतं. आणि याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी उदाहरणार्थ तहसील मध्ये तहसीलदार हा इन्सिडेंट कमांडर असतो. म्हणजे तहसीलदाराच्या नियंत्रणाखाली सर्व यंत्रणा कामकाज करतात आणि सर्व यंत्रणांमधले समन्वय ठेवण्याचे अधिकार तहसीलदार करतात. आणि मग कुठल्याही बाबतीमध्ये एखादी सूचना, एखादा निर्णय, एखादा त्याच्यामध्ये एखादी घटना घडल्यानंतर त्याच्यात काय करायचं ही जी काही गोष्ट आहे ही संबंधित इन्सिडेंट कमांडर सांगतो. आणि ती एकदा समजा उदाहरणार्थ एखाद्या विहिरीमध्ये पाणी दूषित झालं तर त्याला जबाबदार कोण अधिकारी आहे ते पण ठरलेलं असतं. मग ती जबाबदारी निश्चित केल्यानंतर एखादं पाणी समजा एखाद्या पाण्यामध्ये दूषित विहिरीचं पाणी झाल्यानंतर कोणी काय करायचं, कसं करायचं
कधी करायचं आणि केल्यानंतर त्याचा

0: अहवाल कोणाला द्यायचा हे सर्व निश्चित केलेलं असतं. आणि त्यामुळं मग जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, उपविभागीय स्तरावर हे प्रांताधिकारी इन्सिडेंट कमांडर असतात, आणि तहसील स्तरावर हे तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून काम करतात. पण त्याच्यातलं मायक्रो म्हणजे त्याच्यामधलं सूक्ष्म नियोजन, उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये पालखी मुक्कामाला येणार आहे तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा एक इन्सिडेंट कमांडर असतो जो तहसीलदार किंवा बीडीओच्या अध्यक्षतेखाली किंवा नियंत्रणाखाली काम करतो. मग त्याची जबाबदारी असते की त्या विहिरीमध्ये कोणता टँकर जाणार, तो टँकर किती वाजता तिथं पोहोचणार, त्याच्या पूर्वी विहिरीच्या पाण्याचं निर्जंतुकरण झालेलं आहे, तिथं पाणी भरण्यासाठी मोटार उपलब्ध आहे का, नसेल तर कशा पद्धतीने ते पाणी भरणार, ते टँकर किती वाजता निघणार, कुठं पोहोचणार, कुठं ते खाली होणार, तिथं काय व्यवस्था आहे, ह्या सर्वाचं नियंत्रण सर्वाचं नियोजन हे संबंधित इन्सिडेंट कमांडर पाण्यासाठी निश्चित जबाबदारी ज्याची आहे अशा अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली तो नियंत्रक अधिकारी म्हणून ते काम करतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी मग त्याच्यामध्ये पोलीस बंदोबस्तापासून आरोग्य पिण्याचं पाण्याचं व्यवस्थापन स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी हे वेगवेगळे अधिकारी नियंत्रक अधिकारी म्हणून काम करतात. आणि ह्या मी जसं म्हणालो त्याप्रमाणे इन्सिडेंट रिस्पॉन्स सिस्टीम या आपत्ती व्यवस्थापनाचा प्रणालीचा वापर करून ही सर्व मंडळी त्यामध्ये काम करत असतात. तर कुठल्याही आपत्ती व्यवस्थापनामध्ये किंवा कुठल्याही अशा मोठ्या जो काही कार्यक्रम असतो त्याच्या व्यवस्थापनामध्ये सगळ्यात तीन महत्वाच्या गोष्टी असतात. एक तर सहकार्य म्हणजे कोऑपरेशन, एकमेकांचं सहकार्य असणं आणि त्या सहकार्याच्या भावनेतून सर्वांनी काम करणं हा त्यातला एक महत्वाचा घटक असतो. दुसरा कोऑर्डिनेशन ज्याच्यामध्ये समन्वय, की एक प्रत्येक यंत्रणेचा इतर यंत्रणेबरोबर समन्वय कसा होतो त्याच्यावर त्या पूर्ण व्यवस्थापनाचं यश अपयश अवलंबून असतं. आणि तिसरा जो विषय आहे तो संवाद कम्युनिकेशन, याच्यामध्ये जे काही निर्णय होतात ते अत्यंत सुस्पष्ट पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं शेवटातला जो माणूस असतो जो प्रत्यक्ष काम करत असतो त्याच्यापर्यंत ते पोहोचणं आणि ते तो जे काय त्याच्या अडचणी सांगतो किंवा त्याच्यामध्ये काही निर्माण होणारे काही संवाद असतील तर ते प्रश्न किंवा तो जो काही सांगतो त्या गोष्टी पुन्हा मुख्य जो व्यवस्थापक किंवा इन्सिडेंट कमांडर असतो त्याच्यापर्यंत पोहोचणं हे पण खूप महत्वाचं. आणि हे जो म्हणजे संवाद समन्वय आणि सहकार या तीन गोष्टीमधून या प्रचंड मोठी ही यंत्रणा काम करत असते आणि याच्यामध्ये सगळ्यात जो रोल महत्वाचा असतो तो जिल्हाधिकाऱ्यांचा.
1: श्रोतेहो, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या श्रद्धेची संस्कृतीची आणि सामाजिक एकतेची ओळख आहे. या भव्य सोहळ्यामागे असते प्रशासनाची दूरदृष्टी, नियोजन कौशल्य आणि विविध यंत्रणांचा समन्वय. लाखो वारकऱ्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या प्रशासनाच्या नियोजनाची ही गाथा आणि याच विषयी आजच्या दिलखुलास कार्यक्रमातनं आपण माहिती जाणून घेत होतो. आणि माहिती आपल्याला देत होते पुण्याचे माजी जिल्हाधिकारी, यशदाचे महासंचालक डॉ सुहास दिवसे सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: एफएमएन 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा. मराठी भावगीत म्हणजे शब्द आणि सुरांचा सुंदर संगम. दैनंदिन आयुष्यातले अनेक प्रसंग, नात्यामधला जिव्हाळा, निसर्गाची ओढ आणि मनात सहज उमटणारे विचार या गीतातून व्यक्त होताना दिसतात. म्हणूनच भावगीत ऐकताना प्रत्येकाला त्यातलं काहीतरी आपलंसं वाटतं. मराठी भावगीतांनी सजलेला आज

चा भावधारा हा कार्यक्रम आता सुरू करूया. सर्वप्रथम ऐकूया मंगेश कुलकर्णी यांच्या शब्दांना केदार पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं आणि शंकर महादेवन यांच्या स्वरांनी सजलेलं हे भावगीत.

0: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
1: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
0: मोबाईल 94-23-13-87-89.
2: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
3: PM जय, अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड.
2: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेसिव्हिस्ट यांचे.
3: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
2: गरजूंनी लाभ घ्यावा.
3: संपर्क
2: 87 88 48 10 17.
4: पीएम जय अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
2: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली.
2: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड. मोबाईल नंबर 825-872.
3: के वाग अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
4: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
3: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
4: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
3: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था.
4: डीटी कोड
3: 5121,
4: संपर्क
3: 02-53-222-13-10 आणि 78-880-45-550.
4: ग्रो विथ के वाग
3: कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग.

0: not just a campus, a land of achievers.
1: निसर्ग आणि मराठी भावगीत यांचं नातं अगदी जुनं आहे. ऋतूंचे बदल, आकाशस्वरूप पाऊस आणि वाऱ्यांच्या सानिध्यातून अनेक सुंदर भावगीतांची निर्मिती झाली आहे. आता ऐकूया आनंद मजवेकर यांच्या शब्दांना अभिजित राणे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि संगीता चितळे यांच्या स्वरांनी सजलेलं हे भावगीत.

निसर्गाच्या विविध रूपांना मराठी भावगीतांनी नेहमीच आपलंस केलं आहे. शब्दसूर आणि स्वर यांच्या संगतीतून अनेक संस्मरणीय रचना रसिकांपर्यंत पोहोचल्या. आजच्या कार्यक्रमाचं शेवटचं भावगीत आता ऐकूया. रेखा गंदेवार यांच्या शब्दांना अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं आणि बेलाशेंडे यांच्या स्वरांनी सजलेलं हे भावगीत.

या गीतरचनेबरोबरच मराठी भावगीतांचा कार्यक्रम भावधारा आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. एफएम बँड 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र समाचार प्रभात आम्ही आता सहक्षेपित करीत आहोत.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: मुळव्यात मुतखडा स्त्रियांचे आजार आणि मणक्यांचे विकार यावर इंजेक्शन आणि ऑपरेशन शिवाय वेदनारहित होमिओपॅथिक पद्धतीने उपचार.
4: संपर्क डॉक्टर अशोक भिसे पाटील MD होमिओपॅथी आणि डॉक्टर चंद्राणी भिसे पाटील यांचे अनुराधा होमिओपॅथिक हॉस्पिटल, गुरुवार बाजार रोड पाण्याच्या टाकी जवळ सिडको नांदेड.
3: मोबाईल 94-23-13-87-89.
5: PM जय. अब गरीबों की जय बन गई.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: आता आपल्या सेवेत डॉक्टर राजेश्वर ओमप्रकाश देशमुख कवठेकर, फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट यांचे.
2: भोसीकर हॉस्पिटल बोर्बन फॅक्टरी नांदेड येथे अत्याधुनिक सुविधेसह सुरू झाले आहे.
1: गरजूंनी लाभ घ्यावा.
2: संपर्क
1: 87 88 48 10 17.
3: विश्वासाची सुवर्ण परंपरा, आकर्षक डिझाईन्स, शुद्धतेची हमी आणि उत्कृष्ट सेवा. आजच भेट द्या दत्तात्रय टेहरे.

0: ज्वेलर्स, वामन मदर, पूर्णा रोड, नांदेड।
1: तुकामाई हॉस्पिटल, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट, मणक्याचे आजार, बाळांतपण, सीझर आणि गर्भपिशवीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया,
2: पोटाचे आजार, आतड्याचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, डोक्यास मार लागल्यास मेंदूवरील सर्व प्रकारच्या अवघड शस्त्रक्रिया आणि उपचार,
1: अतिदक्षता विभाग, 24 तास सेवा उपलब्ध, एक्स-रे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी आणि सर्व प्रकारच्या सुविधा एकाच छताखाली।
2: तुकामाई हॉस्पिटल, अण्णाभाऊ साठे चौक, हिंगोली रोड, नांदेड। मोबाईल नंबर 825-872।
3: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवाद, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा। सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड। संपर्क 95-95-24-25-59।
4: के बाग अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन संस्था,
5: नामवंत ऑटोनॉमस संस्था, नॅक ए ग्रेड प्राप्त
4: आणि अद्ययावत इनोव्हेशन सेंटर,
5: सर्वोत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्ड
4: आणि इंडस्ट्री द्वारा चालविण्यात येणारे ऑनर कोर्सेस, राष्ट्रीय स्तरावर हॅकेथॉन स्पर्धांमधील विजेते विद्यार्थी घडवणारी संस्था,
5: डीटी कोड
4: 5121।
5: संपर्क
4: 02-53-222-13-10 आणि 78-80-45-550।
5: ग्रो विथ के बाग।
4: के बाग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नॉट जस्ट अ कॅम्पस, लँड ऑफ अचीवर्स।
6: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है।

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: शोधो मराठी सुगम संगीताने प्रेम, नाती, स्वप्न आणि आयुष्यातले अनेक रंग आपल्या गीतांमधून व्यक्त केले आहेत. प्रत्येक गीताचा विषय वेगळा असला तरी शब्द आणि सुरांची साथ त्याला अधिक खुलवते. आता ऐकूया प्रसाद कुलकर्णी यांचे शब्द, अशोक पत्की यांचं संगीत आणि मंगेश बोरगावकर यांचा आवाज लाभलेलं हे गीत.

श्रोतो, याबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून FM 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचंही नांदेड केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 8:40 प्रसारित होणारा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम पायीवारी पंढरीची आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी. आणि एफआयएच युथ हॉकी 5S आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या तीन देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल झाले आहेत. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसिडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसिडोनियन समपदस्थ गोर्डाना सिल्जानोस्कोवा डाकोनोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या देशाचे पंतप्रधान आणि संसदेच्या सभापतींचीही त्या भेट घेणार असून उत्तर मॅसिडोनियाच्या संसदेलाही संबोधित करणार आहेत. याशिवाय त्या भारत उत्तर मॅसिडोनिया व्यवसाय मंचालाही संबोधित

करतील. दोन्ही देश कृषी औषध निर्माण विज्ञान तसंच तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान यासारख्या प्राधान्याच्या क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यास उत्सुक आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल पनामाचे परराष्ट्र मंत्री झेवियर एदुआर्दो मार्टिनेस आचा वास्केज यांची दिल्लीत भेट घेतली. लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन क्षेत्रात भारताचं प्रवेशद्वार म्हणून पनामा समवेतचे भारताचे संबंध अधिक दृढ करण्याच्या महत्वावर कालच्या बैठकीत उभय नेत्यांनी संवाद साधला. व्यापार व्यवसाय विकास सागरी क्षेत्र आरोग्य कृषी शिक्षण आणि डिजिटल क्षेत्रातील सहकार्य वाढवणं बहुपक्षीय व्यासपीठांवरील सहकार्य यासह विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. पनामाच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान सर्वच क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट होतील असा विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कालचा पहिलाच दिवस वादळी ठरला. अयोध्या राम मंदिर देणगी अपहार नीट पेपर फुटी त्यावरून सुरू असलेलं युवकांचं आंदोलन यासारख्या मुद्द्यांवरून दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं प्रचंड गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काल निषेधाचे फलकही फडकावले. तत्पूर्वी राज्यसभेत सभागृहाच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी पार पडला. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीत आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी काल भेट घेतली. या आंदोलकांकडून काल सकाळी आलेल्या सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं ही भेट झाल्याची माहिती नड्डा यांनी समाजमाध्यमावरील संदेशाद्वारे दिली आहे. या भेटीत प्राथमिक चर्चा करण्यात आली असं नड्डा यांनी म्हटलं आहे. तसंच या प्रतिनिधींनी सरकारला आपल्या मागण्यांचं लेखी निवेदनही सादर केलं. दरम्यान सर्व आंदोलकांनी प्रशासनाबरोबर बसून चर्चा करावी आणि वातावरण निवळण्यासाठी सरकारला सहकार्य करावं असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या या आंदोलनावेळी घडलेल्या हिंसक घटनेत 118 अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये विशेष आयुक्त सह आयुक्त अशा पदांवरील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. कायद्याचं उल्लंघन होईल असं वर्तन करू नये अशा पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही आंदोलनात सहभागी झालेल्यांनी नियमबाह्य आक्रमक आणि हिंसक वर्तन सुरूच ठेवत लागू असलेल्या बंदी आदेशांचं उल्लंघन करून पोलिसांवर हल्ला केला. त्यांनी पोलिसांच्या तसंच सरकारी वाहनांचीही नासधूस केली असं दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या झटापटीत जवळपास 60 आंदोलक देखील जखमी झाले. यावेळी पोलिसांनी सुमारे 70 जणांना ताब्यात घेतलं आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साप्ताहिक धोरणात्मक बैठक आज सकाळी संसद भवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीला संबोधित करणार आहेत. आघाडीतील घटक पक्षांची एकजूट दर्शवण्याच्या उद्देशानं संसदेच्या अधिवेशन काळात दर मंगळवारी ही बैठक घेतली जाते. त्यामुळे आता यापुढे या बैठकीला मंगल मिलन असं म्हटलं जाणार आहे. देशाचे निर्वाचित पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदींचा गौरव करणारा अभिनंदन ठराव या बैठकीत मांडला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडमचं पंतप्रधानपद स्वीकारल्याबद्दल अँडी बर्नहॅम यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि युके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले देश असून या देशांमध्ये व्यापार गुंतवणूक तंत्रज्ञान संरक्षण आणि परस्पर संबंध या सर्व क्षेत्रात सहकार्य असल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात भाविकांनी दान केलेल्या पैशांच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याच्या शक्यतेबाबत सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मागवली आहे. तसंच सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना या मुद्द्यावरून राजकारण करू नये असंही सांगितलं आहे. प्राथमिक तपासणी अहवाल दाखल होण्यापूर्वी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून निर्देश घ्यावेत असं भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकारचे वकील सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितलं आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून माहिती मिळाल्यानंतर या याचिकेवर 27 तारखेला पुन्हा सुनावणी करण्यात येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना जाहीर झाला आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांनी काल पुण्यात पत्रकार

परिषदेत ही घोषणा केली. राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डोवाल यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असल्याचं टिळक यांनी सांगितलं. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या 1 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. टाकेडा बायोफार्मास्युटिकल्स या भारतीय कंपनीनं विकसित केलेली देशातली पहिली डेंग्यू प्रतिबंधक लस बाजारात आणण्यास भारतीय औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली आहे. क्यूडेंगा नावाच्या या लसीचा 4 ते 60 वर्ष वयोगटातील व्यक्तींकरता वापर करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला पूर्वी डेंग्यूची लागण झाली असो अथवा नसो ही लस देता येऊ शकते असं संबंधित कंपनीनं म्हटलं आहे. आसाममध्ये मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली असून पुरात दगावलेल्यांची संख्या 10 वर पोचली आहे. राज्यातील जोरहाट, दिब्रुगड, शिवसागर आणि गोलाघाटसह 16 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला आहे. सुमारे 800 गावं पाण्याखाली असून 3 लाखांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. 19,000 हेक्टरहून अधिक पिकाखालील क्षेत्र पाण्याखाली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर आणि इतर संस्थांनी पूरग्रस्त भागातून 6,700 हून अधिक लोकांची सुटका केली आहे. पुरामुळे अनेक रस्ते, बंधारे आणि इतर पायाभूत सुविधांचंही नुकसान झालं आहे. जम्मू काश्मीरमध्येही पावसामुळे मोठं नुकसान झालं असून गेल्या 3 दिवसात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 23 झाली आहे. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 6,00,000 रुपये मदत जाहीर केली आहे. ओमान इथं सुरू असलेल्या एफआयएच यूथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघानं विजयी सलामी दिली आहे. या दोन्ही संघांचा एलिट पूलमध्ये समावेश आहे. भारतीय महिला संघानं स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानच्या संघाविरुद्ध 8-3 असा विजय नोंदवला तर पुरुषांच्या संघानं पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाला 7-3 असं नमवलं. ही स्पर्धा एफआयएच यूथ हॉकी 5US विश्वकरंडक स्पर्धेसाठी आशियाई पात्रता फेरी आहे. भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आजपासून सुरू होणाऱ्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होणार आहे. महिला एकेरीच्या सामन्यात तिचा पहिला सामना उन्नती हुडा हिच्याशी होणार आहे. देविका सिहाग तसंच लक्ष्य सेन, आयुष शेट्टी आणि एचएस प्रणॉय देखील स्पर्धेत सहभागी होतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर मॅसिडोनियामध्ये दाखल. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रचंड गदारोळ. नीट पेपर फुटीवरून आंदोलन करत असलेल्या युवकांच्या प्रतिनिधींची केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी घेतली भेट. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना जाहीर. भारतीय कंपनीनं विकसित केलेल्या देशातील पहिल्या डेंग्यू प्रतिबंधक लसीला औषध महानियंत्रकांची मंजुरी आणि एफआयएच यूथ हॉकी 5US आशियाई करंडक स्पर्धेत भारताच्या कनिष्ठ पुरुष आणि महिला संघाची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 50 सेकंद होत आहेत. प्रसारित करत आहोत पायी वारी पंढरीची.
1: आकाशवाणी प्रसारित करत आहोत आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत पायी वारी पंढरीची. लेखन बागेश्री सराफ. निवेदन अश्विनी वाघमोडे. निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुधगी. संकलन अभिराम सराफ. सादर करते डॉ. सोमेश्वर पाटील.

0: कृष्ण हरी पंढरीची वारी हा एक आनंद सोहळा आहे. ज्या गावाला जायचं आहे तो परमात्मा आनंद कंद आहे. ज्या वाटेनं जायचं आहे ती वाटही आनंद रूप आहे. आणि ज्याला या वाटेनं वाटचाल करायची तो वारकरीही आनंद यात्री आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे, असे म्हणणारे तुकोबार आहे. जग ही आनंदाची अभिव्यक्ती आहे असं मानतात. काल संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सराटी इथल्या नीरा नदीवरील पूल ओलांडून सोलापूर जिल्ह्यातील अकलूज इथं आला. फटाक्यांच्या आतषबाजीनं आणि फुलांच्या वर्षावानं पालखीचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. वारीच्या दरम्यान पोलीस यंत्रणा कशी काम करते याविषयी सोलापूरचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी माहिती दिली.
1: पूर्ण पोलीस फोर्स इथं तैनात झालेले आहे. खास करून आमचं आता पालखीसोबत येणारे वाहने यांना क्लिअर करण्यासाठी आम्ही गामा कमांडो फोर्स तैनात केलेले आहे. तर खास करून गामा कमांडो फोर्स हे बाईकमध्ये असतील फोर्स हे जे ट्रॅफिक क्लिअर करण्याचं काम ते करणार आहे. आणि इथं आम्ही AI ड्रोन सिस्टम्स तैनात केलेले आहे जेणेकरून आम्हाला किती भाविक हे पालखीसोबत येत आहेत आणि किती वाहनं आहे आणि किती किलोमीटरच पूर्ण गर्दी आहे हे सगळं आम्हाला इमिडिएट एक तासात दोन तासात आम्हाला यायचं ड्रोन मार्फत हे सगळं आम्हाला भेटणार आहे. तसेच आम्हाला अँटी ड्रोन तुम्ही इथं बघू शकता अँटी ड्रोन आहे ते बेकायदेशीर ड्रोन ते चालवणार आहे. त्यांना सूचना आहे की तुम्ही ड्रोन चालू नका. आम्हाला ड्रोनचा व्हिडिओ फोटो सगळं आम्हाला देणार आहे. आणि तसेच आमचं पार्किंगसाठी QR कोड दिलेले आहे जे बाहेरून येणारे भाविक हे सगळ्यांना आम्ही QR कोडद्वारे हे करायचं आहे.
0: संत मुक्ताबाई यांचा पालखी सोहळा काल माढा तालुक्यातील वडशिंगे इथं आला होता तर संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा करमाळा तालुक्यातील कंदर इथं होता. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा सदाशिवराव माने विद्यालयात पोचल्यानंतर जिल्ह्यातील पहिलं गोल रिंगण पार पडलं. या पालखी सोहळ्याविषयी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले,
2: हा पालखी सोहळा हा रिअली अविस्मरणीय आहे. यामध्ये शेकडो वारकरी भाग घेतात. खेड्यापाड्यातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आता पावसाचा सीझन चालू आहे परंतु पाऊस ऊन वारा याचे तमा न करता या सगळ्यांची पावले पंढरीकडे विठ्ठलाच्या पेठेसाठी येतात. विठ्ठलकडे एकच आकडा आहे की आमच्या बळीराजाला सुखी कर, भरपूर पाऊस पाणी होऊ दे, एवढीच एक विठ्ठला चरणी प्रार्थना आहे.
0: वारी म्हणजे परमेश्वरावरील अढळ श्रद्धा भक्ती आणि समर्पणाचं सर्वोच्च प्रतीक आहे. इथं कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही, सर्वांना समान आदर आहे. प्रत्येकाला मानसन्मान आहे आणि प्रत्येकाला प्रेम आहे. वारीमध्ये पैशांपेक्षा माणुसकीचं महत्व अधिक असतं. आजवर लाखो वारकरी या यात्रेमध्ये सहभागी झाले पण कुणाशी कुणाचं भांडण नाही आणि कशाबद्दल तक्रारही नाही. अशाच आशयाचं मनोगत व्यक्त केलंय सिने अभिनेते भाऊ कदम यांनी.
3: खूप बरं वाटतंय. म्हणजे मी जो अभंग ऐकला होता, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली तू मूर्ती विठ्ठलाची, ते साक्षात दर्शन मला इथे मिळतंय, बघायला मिळतंय आणि त्यांच्यावर चालायला मिळतंय. आणि हा जो आनंद आहे हा वेगळा आहे. आणि श्रीमंत असो किंवा गरीब हे एकत्र मिळून मिसळून चाललेत आणि खूप शिस्तबद्ध पद्धत बघून मला खूप बरं वाटतं. यावर्षी तर खूप सुविधा झाल्यात. म्हणजे ग्रामविकासाने ज्या सुविधा केल्यात त्या आम्ही प्रत्यक्ष त्यांना भेटलो. माऊलींना विचारतोय तुम्हाला कसं वाटतंय, सुविधा मिळत आहेत का सगळं, तर सगळे खुश आहेत, आनंदी आहेत. आणि मी आभार मानतो सरकारचे की त्यांनी या सुविधा दिल्या ज्या पूर्वी नव्हत्या आणि आता मिळत आहेत. त्यामुळे शिस्तबद्ध लोक आणि मला वाटतं पुढच्या वर्षी अजून वाढणार आहेत.

विनोबा भावे यांनी आपल्या गीताई पुस्तकात म्हटलंय, ध्यानाने पाहती कोणी स्वये आत्म्यास अंतरी, सांख्य योगे तसे कोणी, कर्मयोगेही आणिक। याचा अर्थ

0: कुणी ध्यान मार्गानं, कुणी सांख्य मार्गानं, तर कुणी कर्म मार्गानं आत्मदर्शन साधतात. मात्र हे तिन्ही मार्ग वारकऱ्याच्या भूमिकेत मार्गामध्ये एकवटतात. या तिन्ही मार्गांचा एकच महामार्ग वारीच्या स्वरूपात उभा राहतो. लाईट अभावी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महावितरणकडून करण्यात आलेल्या सोयी सुविधांविषयी माहिती दिली आहे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी.
1: महावितरणतर्फे प्रत्येक ठिकाणी विसावा जिथं जे आहे त्याचबरोबर जिथं जिथं मुक्काम आहे या सर्व ठिकाणी विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्याचं काम महावितरण करत आहे. कर्मचारी प्रत्येक ठिकाणी डेप्युट केलेले आहेत जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार होणार नाही आणि विद्युत पुरवठा अखंडित राहील अशी काळजी महावितरण घेत आहे. आणि जल्लोषात आमचे सर्व कर्मचारी अधिकारी इथं अकलूजमध्ये नातेपुतेमध्ये उपलब्ध असून जल्लोषामध्ये या दोन्ही पालख्यांचं स्वागत जल्लोषात करत आहे.
0: वारी म्हणजे धार्मिक परंपरा नसून मूल्य संस्कारांची ही शाळा आहे. नम्रता, सेवा, सहकार्य आणि शिस्त हे तिचे मुख्य आधारस्तंभ आहेत. प्रत्येक वारकरी दुसऱ्याला मदत करत करत पुढे जात असतो. इथं मी यापेक्षा सुद्धा आपण हे जास्त महत्वाचं असतं. हा बदलच माणसाच्या विचारांना जाग करणारा आहे. वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासनाचा आरोग्य विभागही सदैव तत्पर असतो. याविषयी अधिक माहिती दिली आहे माळशिरसचे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब जानकर यांनी.
2: आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्वाच्या मानाच्या ज्या पालख्या आहेत यांचं आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन होत आहे. तर आमच्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या विभागाकडून अत्यंत सूक्ष्म पद्धतीने मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे व वारकऱ्यांची सेवा देण्यासाठी आपण सज्ज आहोत. तर आपल्या आरोग्य विभागामार्फत आपल्याकडे 121 आरोग्य नेमलेले आहेत. त्यासोबतच आपल्याकडे माळशिरस तालुक्यामध्ये 43 आरोग्य औषध उपचार केंद्र आपला दवाखाना तयार केलेले आहेत. त्यासोबतच 5 ट्रॉमा व आयसीयू सेंटर उभे केलेले आहेत. त्यासोबत आपले 11 आरोग्यरथ आहेत. त्यासोबतच आपल्याकडे 2 वैद्यकीय पथक आहेत आणि या पद्धतीने आपण सगळी सेवा लोकल वारकऱ्यांना देत आहे. प्रत्येक 2 किलोमीटर आपलं औषध उपचार केंद्र आहे. औषध उपचार केंद्रामध्ये आपल्या सर्व प्रकारचे औषध असतील, सर्व प्रकारच्या गोष्टी असतील, आपण त्यांना वारकऱ्यांच्या सेवेसाठी देत आहोत. सर्वसाधारण मुख्य समस्या अशा असतात की लोक चालत चालत येतात आणि त्यामुळे त्यांच्या गुडघेदुखी असेल, पाय दुखणे असतील, ज्यावेळेस ऊन असतं त्यावेळेस ऊनामुळे उलटी मळमळ असेल, अशा प्रकारचे सर्वसाधारण किरकोळ आजार असतात. आणि एखादं इमर्जन्सी म्हटलं तर एखादं दम लागणे, धाप लागणे किंवा हार्ट अटॅकच्या अशा काही घटना घडतात त्यावेळेस आपण तात्काळ सेवा देतो. आपल्याकडे 102 अँब्युलन्स आहेत. आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 16 102 अँब्युलन्स आपण कार्यरत ठेवले आहेत. प्रत्येक बुथवर एक आपलं अँब्युलन्स आहे. त्यासोबतच 108 अँब्युलन्स आपल्या पालखीसोबत आहेत. एका पालखीमध्ये 5 108 अँब्युलन्स, त्यामध्ये कार्डियक अँब्युलन्स 2 आहेत व जे ग्रामीण रुग्णालय आहेत व उपजिल्हा रुग्णालय आहे त्या ठिकाणी लगेच रेफर करतो.
0: या वारीमध्ये वारकरी सांगत असतात की वारीमध्ये चालताना त्यांना स्वतःच्या आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळाली. काहींना नात्यांचंच महत्व समजलं, काहींना क्षमाशीलतेची ताकद मिळाली, साधेपणातला आनंद उमगला. यंदाच्या वारीमध्ये प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्याचं काम करणाऱ्या आणि पर्यावरण रक्षण तसेच पर्यावरण जनजागृती आपल्या भारुडातून करणाऱ्या संध्या साखी आम्हाला भेटल्या.
3: आज मी या तुकोबा रायांच्या वारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण वातावरणीय बदल विभाग यांच्या वतीने पर्यावरणाची वारी निघाली पंढरीच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून भारुडातून संपूर्ण पुण्यापासून पंढरपूरपर्यंत या प्लास्टिक हटवा, पर्यावरण सुरक्षित ठेवा, प्रदूषण नियंत्रित करा या विषयांवरती भारुडातून लोक प्रबोधन करत मी निघालेले आहे. आणि यावर्षी आम्ही थोडा वेगळा विषय घेऊन लोकांना समजावून सांगतोय की बाबा आम्ही भारुडकार खोटं नाही सांगणार, जे काय असेल ते खरं सांगणार. आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, हे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे, आम्ही लटिकेन बोलू वर्तमान खोटे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे.

0: कोणते कोणते माहित आहेत का वारकरी गावकरी, जरा लक्ष देऊन ऐका. पाणी जल प्रदूषण, हवा प्रदूषण, भूमी प्रदूषण, आणि बाबांनो वायू प्रदूषण, आणि त्याचबरोबर बाबांनो ध्वनी प्रदूषण. हे इतके गंभीर प्रश्न आहेत, परंतु आपण स्वतः यावरती काहीतरी उपाय काढला पाहिजे. आणि त्यासाठी बाबांनो सगळ्यात पहिल्यांदा प्लॅस्टिक वापरायचं बंद केलं पाहिजे. अहो या वर्तमानामध्ये पर्यावरणाचे गंभीर प्रश्न मोठे, आणि अनैसर्गिक साधने वापरून आपले जगणे झाले खोटे, आपले जगणे झाले खोटे. पण बाबांनो अहो प्लॅस्टिक जाळता हवेत सुटती, डायऑक्सिन आणि प्युरान विषारी हे दोन महाभयंकर वायू या प्लॅस्टिकला जाळल्यानंतर हवेमध्ये शिरतात आणि श्वासा वाटे शरीरात जाती. आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी, आरोग्याचे हे वैरी. म्हणून बाबांनो महिलांना खास करून आम्ही विनंती करतो की घरातला कचरा जाळत असताना कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक जाळू नका. आणि हे प्लॅस्टिक जाळल्यामुळं तुमच्याच आरोग्याला धोका होणार आहे. आणि जाळण्यापेक्षा बाबांनो प्लॅस्टिक वापरू नका, असा संदेश देत आम्ही या वारीच्या वाटेवरती चाललो आहोत. माझ्या आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना मी विनंती करते की आपण या संदेशाचा योग्य आपल्या जीवनामध्ये उपयोग करावा, ही नम्र विनंती.
1: गेली अनेक वर्ष या वारीमध्ये संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत सहभागी होऊन वारकरी फुलचंद नागटिळक हे वारकऱ्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून देतात, पर्यावरण रक्षणाचं महत्व पटवून देतात आणि जनजागृती देखील करतात. चला त्यांना भेटूयात.
2: ही वारी म्हणजे समतेची वारी, ही वारी म्हणजे मानवतेची वारी, ही वारी म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेची वारी. या वारीमध्ये आम्ही कोण आहोत? आम्ही पंढरीचे वारकरी, चाललो विठ्ठलाच्या दरबारी. विठ्ठल विठ्ठल मुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढांतरीचा भक्तिभाव, जन माणसात पाहतो देव, सत्य कर्म माझी पूजा, राब राबुनी संसारी, विठ्ठल भक्ती तरमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद, जन्मोन्जन्मी सेवा घडावी, ह्याची मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल. हे जे गाडगा आहे पिढ्यान पिढ्या राहू शकतो, पण आपला देह राहू शकत नाही. म्हणून आपण खाऊ न गुटखा, आनंद मिळतो लटका, कर्करोग होणार संसार होतो फाटका, झाला गुटखा बंदी मावा खाऊन होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, बघावल कर्माचा भोग, खेळ नकोस कधी मटका, संसार होईल कायमचाच फाटका. संत जगासाठी मागतात आणि वारकरी स्वतःसाठी. तर संत गाडगेबाबांनी काय मागितले यंदा? जय हरी बरसाव्या सरीवर सरी चिंब भिजा वारकरी, वारकऱ्याची होई बक्कळ तारामुळे दुर्भावा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी, या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्रीहरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी, एकतर झाड लावू तारी आरोग्याची वारी घेऊन जाऊ घरी रामकृष्णारी, चला जाऊया पंढरपुरी रामकृष्णारी, बरसाव्या सरी वसरी चिंब भिजा वारकरी.
1: वारी सोहळ्याच्या वाटचालीत काही ठिकाणी रिंगण केलं जातं. कालच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं रिंगण सदाशिवराव माने विद्यालयाच्या भव्य पटांगणात झालं. सर्व वारकरी, टाळकरी, झेंडेकरी, मृदुंग वादक, वीणेकरी गोलाकार उभे राहतात. नाम गजर चालू होतो. एकाच तालात आणि एकाच लयीत पदन्यास करत वारकरी नाचू लागतात. या तालातच वायू वेगानं अश्व धावत येतो आणि प्रदक्षिणा करतो आणि सगळे त्याला अभिवादन करतात. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यान होणाऱ्या रिंगणाविषयी अधिक माहिती दिली आहे वयोवृद्ध वारकरी धर्मराज काकडे यांनी.
3: 1998 पासून वारी करत आहे. तर ह्या वारीमध्ये गोर रिंगण 3 होत्यात, उभे रिंगण 2 होत्यात. पहिलं रिंगण बेलवाडी मध्ये होते, त्यात बकऱ्याचं पण रिंगण होते. पहिले झेंडेकरी पळवत्यात, नंतर तुळशी हंडा पळवत्यात, नंतर विनयकरांना पळवत्यात, नंतर अश्व. एका अश्वावर स्वतः तुकाराम महाराज मोकळा अश्व असतात, त्याच्या तुकाराम महाराज असतात अशी सगळ्यांची भावना असते. आणि दुसरा अश्व मोहिते पाटलांचा असतो, तो अश्व पळतो. आणि तुकाराम महाराजांचा अश्व त्या अश्वाला पुढं जाऊन देत नाही. माझा एक अनुभव असा आहे, आता माझं 72 वय आहे आणि अजूनपर्यंत पण मी रिंगणामध्ये पळतो. आणि हे भगवंताची तुकाराम महाराजांची कृपा आमच्यावर असल्यामुळं ह्या वयात पण काय काय 99 100

0: वर्षेवाले पण नरिंगनाथ पळतात, तुम्ही निस्वार्थपणाने वारी केली तर भगवान तुम्हाला प्रसन्न होतो आणि तुमचं आयुष्य वाढवतो. अजूनपर्यंत मला कसलीही गोळी चालू नाही, विठूला याकडे काही मागणं मागायचं नसतं, तो आपलं आपोआपच आपल्याला देत असतो.
1: या वारीमध्ये प्रत्येक जण आपापल्या परीनं सेवा करत असतो. चहा, नाश्ता या स्वरूपात वारकऱ्यांची सेवा केली जाते. हे करत असताना एक आत्मिक समाधान लाभत असल्याची भावना व्यक्त केली आहे मुंबईच्या महिला वारकरी वर्षा शिंदे यांनी.
2: हा अनुभव म्हणजे ना एक आपल्या शारीरिक देहापासून मानसिक देहापर्यंत जाण्याचा हा एक खुला मार्ग आहे. आणि त्याच्यातून आम्ही जो आलेलो आहोत, मुंबईवरून आलेलो आहोत आम्ही, तर आमचं असं नियोजन होतं की वारीला यायचं, वारीकरांची सेवा करायची आणि त्यातूनच पालखीचं दर्शन घ्यायचं आणि त्या सेवेतूनच माऊलीला आपली सेवा सेवे श्रद्धा भक्ती तिथे अर्पण करायची.
3: बरेच असे भक्त आहेत जे ज्यांना वारी चालणं जमत नाही, पण एका सेवेच्या माध्यमातून ते वारकऱ्यांची सेवा करून आपली वारी साधत आहे.
2: हो हो, आम्ही पण 8 किलोमीटर चाललो संत गाडगे महाराजांच्या दिंडीसोबत. आता इथे साफसफाई किंवा वारकरी येतात त्यांची सेवा, कोण पाय दाबून देणं, जे आपल्याला जे करता येईल ते, शक्य त्यांना अन्न धान्य मदत जरा असं.
3: वर्षा, ते किती वर्षापासून तुम्ही हे करताय?
2: नाही, मी हे 3 वर्ष झालं करते.
3: 3 वर्षापासून तुम्ही सलग ही सेवा करता?
2: हो हो हो, येतोय.
3: आणि काय वेगळा अनुभव आला का?
2: वेगळा अनुभव म्हणजे तो एक असा अनुभव आहे ना की आपण भौतिक जगातून आध्यात्मिक जगाकडे जाण्याची सुरुवात इथूनच असते, हे खरं आहे.
3: वर्षा, ते खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. रामकृष्ण.
2: रामकृष्ण.
1: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांप्रमाणेच इतर संतांच्या पालख्याही सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत आहेत. मुक्ताबाईंची पालखी, संत सोपानदेवांची पालखी, संत निवृत्तीनाथांची पालखी, संत गजानन महाराजांची पालखी, रुक्मिणी मातेची पालखी आणि संत निळोबा रायांची पालखी, अशा सर्व पालख्या मजल दरमजल करत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. आता सर्वच वारकऱ्यांना आस आहे ती विठ्ठल दर्शनाची.

0: पायी वारी पंढरीची आषाढी वारी पालखी सोहळ्यावर आधारित आकाशवाणी वृत्तांत आत्ताच आपण ऐकला. लेखन बागेश्री सराफ, निवेदन अश्विनी वाघमोडे, निर्मिती सहाय्य जयपाल खेडकर, नितीन बनसोडे आणि विनायक दुदगी, संकलन अभिराम सराफ, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती.
1: पायी वारी पंढरीची हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

एफएम बँड 101.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10 वाजतात. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प. प्रेमाच्या प्रवासात काही क्षण असे असतात जे आयुष्यभरासाठी आठवण बनून राहतात. त्या क्षणी ना वेळेचं भान राहतं ना जगाची चिंता. मन फक्त त्या सहवासात आणि त्या भावनेत हरवून जातं. अशाच कोमल भावनांचा सुरेल आविष्कार असलेलं हे गीत आता ऐकूया. ऐतराज चित्रपटासाठी समीर यांनी शब्द लिहिले आहेत. हिमेश रेशमिया यांनी संगीत दिलं आहे. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वराची साथ लाभलेलं हे गीत आता ऐकूया.

काही गाणी ऐकताना त्यांचा उत्साह आणि खेळकरपणा सहज मनाला भेटतो. हसत खेळत एकमेकांना छेडत पुढे सरकणाऱ्या दोन मनांचा हा सुरेल संवाद शब्दाइतकाच लयीतूनही खुलत जातो. अशाच हलक्या फुलक्या भावछटाने सजलेले हे गीत आता ऐकूया. अखियो से गोली मारो या चित्रपटातील या गीताचे शब्द आहेत समीर यांचे, संगीत आनंद मिलिंद यांचं, स्वर सोनू निगम आणि जसविंदर नरुला यांचं.

प्रेमात दिलेलं वचन हे केवळ शब्दांचं नसतं तर त्या मागे असते आयुष्यभर साथ देण्याची मनापासूनची तयारी. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या आनंदात आनंद मानणं, त्याच्या वेदना आपल्या मानणं आणि कितीही कठीण प्रसंग आले तरी नात्यावरचा विश्वास कायम ठेवणं, या भावना जेव्हा मनापासून व्यक्त होतात तेव्हा प्रेम अधिक अर्थपूर्ण होतं. अशाच निस्सीम समर्पणाची, अढळ विश्वासाची आणि आयुष्यभर साथ निभावण्याच्या निर्धाराचा भाव व्यक्त करणारं पुढील गीत ऐकूया. बरसात चित्रपटासाठी गीतकार समीर यांनी हे गीत लिहिलं असून नदीम श्रवण यांनी संगीत दिलं आहे. अलका याज्ञिक आणि कैलाश खेर यांच्या सुरांनी सजलेलं हे गीत ऐकूया.

प्रेमाची भावना मनात रुजली की आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू लागतो. प्रिय व्यक्तीच्या सहवासात प्रत्यक्षण आनंददायी वाटतो तर तिच्यापासूनचा दुरावा मनाला सतत तिची आठवण करून देत राहतो. एकमेकांच्या भेटीची आस, मनातली हळवी ओढ आणि प्रेमातली अधीरता या भावनांचा सुरेख मिलाफ या पुढील गीतातून अनुभवायला मिळतो. बिच्छू चित्रपटातील या गीताला समीर यांचे शब्द लाभले आहेत. आनंदराज आनंद यांच्या संगीतावर हरी आनंद आणि जसविंदर नरुला यांच्या स्वरांनी हे गीत साकारलं आहे. ऐकूया बिच्छू या चित्रपटातील हे गीत.

प्रिय व्यक्तीची आठवण मनात इतकी रुळून जाते की प्रत्येक स्वप्न, प्रत्येक विचार आणि प्रत्येक आनंद तिच्याभोवतीच फिरू लागतो. मनातल्या या हळव्या ओढीला आणि प्रेमाच्या कोवळ्या भावनांना सुरेख शब्द आणि संगीताची साथ लाभलेलं हे गीत आता ऐकूया. गुप्त चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचे शब्द, विजू शहा यांचं संगीत आणि कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरांनी सजलेलं हे गीत

श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतशिल्प आम्ही आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात एफ एम बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण. प्रसारित करीत आहोत आशा बगे लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 40.
1: प्रसारित करत आहोत आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन. अभिवाचन केले जयश्री पुराणिक यांनी. ऐकूया तर आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन.
2: नंतर 2 दिवस मैथिलीनं आत्याजवळ तो विषय काढला नाही. आत्यानंही आपणहून काही विचारलं नाही, पण मैथिलीच्या मनातून ते गेलं मात्र नाही. शंतनूच्या बाबतीत जे वाईट घडून गेलं आहे त्यामुळंच तिच्याकरता आज त्याचं नाव दांडेकरांसारखा माणूस सुचवतो आहे. शंतनूची ही काळी बाजूच तिचा विचार करू शकते तिच्यासारखीचा. अखेर जगण्याचा धर्म वेगळा आणि मनाचा वेगळा, पण हे असं का? मैथिलीनं मिलिंद गेल्याच्या पहिल्या वर्षात आलेली त्याची सगळी पत्रं काढली. फार नव्हतीच, वर्षभरात 6-7ही नाहीत. सुरुवातीची जरा मोठी तिकडच्या वर्णनाची, नंतर हळूहळू ती त्रोटक होत होत थांबलीच. ती थांबल्यावर मैथिलीनंही नंतर पत्र पाठवलं नाही. मैथिली सैरभैर

आली. गुरुवारी दांडेकर पुन्हा आले तेव्हा मैथिली घरी एकटीच होती. दमल्यासारखं ते बसले, घाम टिपला, म्हणाले, लिफ्ट नाही, चार मजले म्हणजे. मैथिलीनं पाणी आणून दिलं. घरी कोणी नाही? मी आहे ना, ती म्हणाली. ते तर झालंच, तुझा निरोप आला नाही म्हणून म्हटलं. माझा निर्णय झाला नाही, ती म्हणाली. पण तसं म्हणतानाही तिला जाणवलंच की आपण पूर्णपणे नाही म्हणू शकलो नाही. पण शंतनू तर परवा जाणार, दांडेकर म्हणाल्यावर मैथिली काहीही बोलली नाही. मग तेच उगाचच हसत म्हणाले, तसा तो महिन्यानं येईलच, तेव्हाही बघता येईल. ते जायला उठले. त्यांनी आपलं कार्ड तिला दिलं आणि म्हणाले, कळवा मला. आत्या आल्यावर मैथिली म्हणाली, आत्या, दांडेकर ह्या लग्नाबद्दल इतकी अजिजी का करतायत ग? अगं, त्यांच्या घरच्यासारखाच तो असेल. आत्या, मी तुला सांगितलं नाही कधी, दांडेकरांचे आणि बाईंचे संबंध होते. शंतनू त्यांचा तर मुलगा नसेल ना ग? आत्यानं खूप आश्चर्यानेच तिच्याकडे पाहिलं. मग जरा वेळानं म्हणाली, तसं नसणारच. तसं असतं तर शंतनूनं दांडेकरांचा राग केला नसता. आपल्या वडिलांशी असलेल्या नात्याची मुलांना फार आतून समज असते मैथिली. मैथिलीला जरा बरं वाटलं आणि स्वतःच्या या बरं वाटण्याचं स्वरूप कळून ती चकित झाली. म्हणजे ती कुठंतरी बाईंच्या मुलाचा विचार करत होती का? तो देवस्थळी बाईंचा मुलगा म्हणून की प्रोफेसर देवस्थळींचा मुलगा म्हणून? यापेक्षा स्वतंत्रपणे शंतनूचा विचार अशक्य का वाटतो? आत्यावर या लग्नाचा कुठलाच बोजा पडणार नाही आणि तसंही या मुलाशी लग्न हा मुंबईपासून दूर होण्याचा एक मार्ग. हे शहर, ही महानगरी, आत्याचं नसलेलं हे घर, यापासून दूर जाण्याचा. एका अनोळखी शहरातून दुसरा, त्याही पेक्षा अनोळखी शहराचा हा रस्ता. रात्री मैथिली जवळजवळ 2-2:30 गॅलरीत उभी होती. एखाद्या गोष्टीकडे कुणी खेचत ओढत न्यावं तसं ह्या लग्नाच्या विचारांशी सगळं येऊन थांबत होतं. पण ह्या निर्णयाला लागणारं एक आंतरिक बळ मात्र तिच्याजवळ ह्यावेळी नव्हतं. मिलिंदपासून दूर जाताना ते तिच्याजवळ होतं. भर पावसात त्याला भेटायला जायचं नाही हे ठरवतानाही होतं. सगळी मोडतोड झाल्यावर त्याला पुन्हा भेटतानाही होतंच. शंतनूबद्दल कुठलाही मोह, साधा भ्रमही तिच्या मनात नव्हता आणि तरीही इच्छेचा उगमच तिला कळत नव्हता. अखेर थकून ती अंथरुणावर पडली, डोळे मिटून घेतले.

असंख्य कपट तिच्याभोवती इतस्ततः उडत होते. ते कपट होते की प्रोफेसर देवस्थळींच्या पुस्तकातील जीर्ण शीर्ण पिवळी पडलेली पानं, ते पुन्हा पुन्हा त्या घरात येऊन गोळा करणारी मैथिली, कधीतरी प्रोफेसर देवस्थळींसारखा दिसणारा शंतनूही. प्रोफेसर देवस्थळींचा उभा लांबट चेहरा आता शंतनूच्या स्थूलपणानं काहीसा गोलाकार झालेला. बाईंनी दिलेली ती लोखंडी ट्रंक, पुस्तकं भरलेली ती लायब्ररी, तिथं प्रोफेसर देवस्थळींची पुस्तकं, खालीच फरशीवर बेवारस इतस्ततः पडलेली बर्ड्स, एरवी निरुपद्रवी दिसणाऱ्या पक्ष्यांच्या झुंडीच्या झुंडी, आणि ते बेचिराख करत होते ते गावही तिचंच. त्या पक्ष्यांनी तो समुद्र किनाराही, पाऊस प्रलयासारखा, सारं कसं ठप्प, ओलं चिप्प स्टेशन, पण गर्दीच नाही, गाण्यांचं येणं जाणं खुंटलेलं, वरच्या पायरीवर भिजलेला निथळता मिलिंद, खाली ती, पण तिला वर जाता येत नाही आणि त्याला खाली पोचता येत नाही. पुन्हा पुन्हा एकच विचित्र स्वप्न वेगवेगळ्या चेहऱ्याने पडते. हॉलमध्ये परीक्षेचा पेपर, पेपरची वेळही लख दिसली तिला, दुपारी 3 ते 6, कुठल्या तरी चर्चवरचं मोठं घड्याळ.

ते तीनलाच किंवा त्याच्या आधीच बंद पडलेलं, म्हणून तिला पेपरला वेळेवर पोचता आलं नाही. त्याच स्वप्नाचा एक वेगळा तुकडा, वेगळा चेहरा, पेपर सगळा येतो. ती सगळी उत्तरं तिला स्वप्नातही दिसली स्पष्ट. मॅथ्सचा पेपर, इंटिग्रल कॅल्क्युलस, त्या येणाऱ्या उत्तरांचा मनातला सगळा आसुस्त आवेग पेन धरलेल्या दोन तीन बोटांवर पडलेलाही कळला तिला. तरीही एखाद्या शापासारखी पेपरची पानं कोरीच राहत गेली. पुन्हा एक संपूर्ण नवं चित्र, विवरातलं खोल काळं पाणी, त्या पाण्याच्या बाजूंनी गोलाकार दगडी तट, आत वेलींचं दाट जाळं, दगडी तटातून उगवून पाण्यावर पसरलेलं, पाण्याचा स्पर्शही गोठवून टाकणारा. पोहायला उडी घ्यायलाही जीव घाबरला. पाण्याची प्रथमच भीती वाटली की हे पाणी नव्हतंच, पाण्याचं दुसरं रूप घेऊन हे दुसरंच काहीतरी. ती तर पाण्याला चांगली ओळखते, ती पाण्याच्याच अंगाखांद्यावर खेळली आहे. मग हे काय? आता एक तुकडा पुन्हा वेगळा तोडून भिरकावून द्यावा तसा. लहानपणची ती मुलांची लोककथा तिला आठवली, विजय मिळवून घरी परतलेली. मुलान तिच्या प्रेमात पडलेल्या सेनापतीला घेऊन घरी येते, घरी आईला बापाला सगळं सांगते. शेजारी पाजारी सुद्धा जमतात शौर्याची कथा ऐकायला. मागं वळून द्वाराशी घोड्यावर तिच्याकरता तिष्ठत राहिलेल्या त्या शूर सेनापतीकडे पोट दाखवते. तर काय, घोड्यावर कोणीच नाही. ती मागं पुष्कळच मागं जाऊन बघते, एकदा दोनदा तीनदा ओळखीच्या खुणा शोधते. तो तिथवर आल्याच्या सगळ्या इतर खुणा तिला स्वप्नातही दिसतात. नसतो फक्त तिचा सेनापतीच. लांब अंतरावरून आल्यानं घोड्याची श्वासाची जलद फुरफुरही सुरू आहे अजून. मागं लांबवर उमटलेल्या टापांच्या खुणाही, सेनापतीचा तिच्याजवळ राहून गेलेला लहानसा रुमाल सुद्धा, राजानं सन्मानानं खोचलेला तुरा रिकिबीत पडलेला. सगळ्या खुणा जीव तोडून सांगत असतात की तो इथवर येऊन गेलाय, पण तो मात्र नसतो. मैथिली भ्याली, स्वप्नातच तिचं भिणं तिला लख कळलं. स्वप्न तिनं पाहिलं ते मुलान म्हणून, पण भ्याली ते मात्र मैथिली म्हणून.

0: आताच आपण ऐकला आशाबागी लिखित भूमी या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन भाग 40वा. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून.
1: आपुलकीचा संवाद आणि मनातील गाणं फोन फरमाईश.
2: श्रोत्यांच्या फोनवर आधारित खास गाण्याचा कार्यक्रम आपल्या आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
1: तुमची फरमाइश, आपला संवाद थेट आकाशवाणी नांदेड केंद्रावरून.
2: तुम्हालाही फोन फरमाइश या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर प्रत्येक बुधवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये फोन करा.
1: आमचा फोन क्रमांक 9404761252
2: 9404761252.
1: या दूरध्वनी क्रमांकावर फोन करा.
3: हॅलो फोन फरमाइश.

0: जिथं प्रत्येक गाणं असतं खास तुमच्यासाठी.
1: या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 वाजता.
2: फोन फरमाईश.
0: मनाला शांती, भावनांना स्पर्श आणि भक्तीचा सुगंध. ऐका भक्ती संगीत, भक्ती रसात नाहून निघालेल्या सुंदर रचना, भजन आणि अभंग दररोज सकाळी आपल्या लाडक्या आकाशवाणी नांदेड केंद्रावर. मन प्रसन्न करा, भक्तीत रंगून जा. भक्ती संगीत आपल्या श्रद्धेचा स्वर.

0: आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सकाळचे 10:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत शाहीर माधव वाघमारे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं.
1: वारणीच्या खोऱ्यात सांगली जिल्ह्यात राव उठलं वादळ हे नव त्यात अण्णाचं नाव.

लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकला शाहीर माधव वाघमारे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेली लोकगीतं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नांदेड केंद्राचं प्रसारण एफएम बँड 101.1 MHz. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात प्रारंभी ऐकूया वैशाली सामंत यांनी गायलेली ही गीतरचना. गीत आणि संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं बालगीत. संगीत आहे श्रीनिवास खडे यांचं.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेली संत एकनाथ महाराजांची गवळण. संगीत आहे विलास पाटील यांचं.

मिक्ष प्रसंग त्याच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया चंदाराणी मुखर्जी आणि अरुणा इंगळे यांनी गायलेली भक्तिरचना. भक्तिरचना आणि संगीत आहे रवींद्र जैन यांचं.

0: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया शाहीर पिराजीराव सरनाईक यांनी गायलेला वसंत बापट यांनी रचलेला पोवाडा.
1: जय महाराष्ट्र.
2: जय.

एफएमएन 101.1 MHz आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचे नांदेड केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. महिला भगिनींसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ आम्ही आता आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार श्रोते हो. आजच्या आपल्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी मधुलिका कोशे नेरूरकर
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजचा दिवस अगदी खूप खूप खूप खास आहे, कारण का तुम्ही सगळेजण आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात. कारणच तसं आहे, आज श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आपण घेणार आहोत आणि अर्थातच तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात, त्याच्यातून मनोरंजन किती छान निखळ होतं, खूप छान माहिती उद्बोधनपर आपल्याला ऐकायला मिळतं आणि अर्थात चालू घडामोडींविषयी सुद्धा आपल्याला ह्याच्यातून ऐकायला मिळतं. तर दीप्ती, आपले दूरध्वनी क्रमांक सुद्धा सांग ना श्रोत्यांना.
1: हो मधुलिका, आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. या दोन क्रमांकांच्या मागे आपण 022 लावू शकतो. मुंबई बाहेरील श्रोते 022 लावू शकतात आणि मोबाईल धारकही 022 45 15 41 29 022 45 15 41 30 या क्रमांकांवर फोन करून आपण आपल्या प्रतिक्रिया इकडे आम्हाला नक्की कळवा आजच्या दिवसासाठी.
0: आणि त्याआधी आपण सगळ्यांच्या आवडीची आपुलकी या घराती कौटुंबिक श्रुतिका आपण ऐकूया. यात सहभागी होत आहेत नेहा खरे, दिनेश अडावतकर आणि चेतना झांजे. या आजच्या आपल्या श्रुतिकेचं लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी. ऐकूया तर आपुलकी या घरात.

0: वा वा अगदी विठ्ठलमय झालायस रोहित.
1: मी एकटाच नाही, अख्खा महाराष्ट्र विठ्ठलमय झालेला आहे. अगं पंढरपूरची वारी सुरू आहे ना, आणि आता आषाढी एकादशी जवळ आली.
0: हो
1: खरं सांगू का सुखदा, वर्षभर कुठलीही गाणी कितीही ऐकली ना तरी आषाढ महिना आला की मनात

0: अभंगाचे सूर अगदी असे गुंजायला लागतात. मन विठ्ठल भक्तीत लीन होत. आणि
1: स्वयंपाकघरात साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, रताळी हे सगळे बाहेर डोकवायला लागतात.
0: बाकी वर्षभर डब्यामध्ये शांत बसलेले असतात बिचारे. पण आषाढी एकादशी आली की आमची आठवण आली का असं विचारतात.
1: आणि बटाट्याची तर काय चांदीच चांदी, उपवास असो की नसो तो प्रत्येक पदार्थात हजर.
0: हे बघ, बटाटा म्हणजे कसं की स्वयंपाकघरातला सर्व गुण संपन्न कलाकार आहे. ऑलराऊंडर पठ्या भाजीमध्ये, वड्यात, खिचडीत आणि उपवासाच्या बाबतीत तर मुख्य नायक.
1: हो, अगदी हिरो. पण एक गोष्ट आहे बर का, म्हणजे आषाढ महिना आला की मला ना आजीची आठवण होते. पहाटे उठून अंगणामध्ये छान रांगोळी काढायची, तुळशीपाशी दिवा लावायची आणि मग अभंग गुणगुणत काम करायची.
0: आणि मला ना बाबा आठवतात. एकादशी म्हणजे त्यांच्या दृष्टीने अगदी घरातला सणच. सकाळ झाली की भीमसेन जोशींचे अभंग सुरू व्हायचे. तो पहाडी आवाज घरामध्ये असा घुमला ना की खऱ्या अर्थाने एकादशी आल्याचं कळायचं. मग त्यांचा उपवास सुरू व्हायचा आणि आमची साग्र संगीत मेजवानी. माझी आई आजही एकादशीला म्हणते, उपवास पोटाचा कमी मनाचा जास्त असतो. तेव्हा वाटायचं की उपवास म्हणजे साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, रताळ्याचा किस.
1: तुझ्यासाठी की नाही एकादशी म्हणजे दुप्पट खाशी, हो की नाही.
0: पण मला आता कळते बर का की राग, मत्सर, अहंकार यांचा देखील उपवास करायचा असतो.
1: वा, हा विचार खरंच चांगला आहे. आणि म्हणूनच कदाचित वारकरी इतका मोठा प्रवास करू शकतात, पाय पंढरपूरकडे चालत असतात पण मन स्वतःकडे परत येत असतं. ही वारी म्हणजे एक दिव्य सोहळाच असतो नाही का.
0: तर दिवे घाटामध्ये ज्ञानोबांची पालखी चढते तेव्हा असं वाटतं की जसं काही नदी दुथडी भरून उलटी चाललेली आहे. आणि मग ना तो अभंग आठवायला लागतो.
1: कोणता रे?
0: नाथांच्या घराची उलटी खूण, पाण्याला मोठी लागली तहान, आत घागर बाहेर पाणी, पाण्याला पाणी आले मिळोनी. अजिम्या एक नवल देखिले, वळचणीचे पाणी आढ्याला गेले. म्हणजे ते निरेच स्नान, उभं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण, वारकऱ्यांचे खेळ हे सगळं बघत बघत तर आपण लहानाचे मोठे झालो ना.
1: लहानपणी किती रोहित, मला असं वाटायचं कशाला बरं इतकी माणसं पायी चालत जात असतील, एवढी काय ओढ आहे त्यांना विठ्ठलाची, बसने जाऊ शकले असते ना.
0: मला सुद्धा तसंच वाटायचं. मग एकदा बाबांनी सांगितलं, अरे वारी म्हणजे फक्त पोहोचण्याचा प्रवास नाही, स्वतःला बदलण्याचा प्रवास आहे. खरंच ते वाक्य मी अजूनही विसरलो नाही बघ.
1: स्वतःला बदलण्याचा प्रवास. खरंच रस्त्यावर लाखो लोक, पण ढकलाढकली, चेंगरा चेंगरी नाही, लहान मोठा भेद नाही, जातपात नाही, एका तालात एका लईत सगळे एकत्र.
0: कारण त्यांच्या डोळ्यासमोर एकच असत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता ही ओळ ऐकली ना की डोळ्यासमोर अक्षरशः विटेवर उभा राहिलेला तो विठू राया येतो.
1: खरी गोष्ट आहे. आणि मग त्यांच्या मनामध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग उठत राहतात. आणि ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, माऊली माऊली.
0: आजकाल बघ, लोक परदेशातल्या वेगवेगळ्या शहरांमधल्या मोठमोठ्या मॅरेथॉनचं कौतुक करतात, त्यासाठी वर्षभर मेहनत करतात. पण आपल्या वारकऱ्यांची ही शेकडो वर्षांची जी पायी चालण्याची परंपरा आहे ती किती मोठी सांग.
1: हो, यात स्पर्धा नाही, क्रमांक नाही, बक्षीस नाही, तरीही लाखो लोक वर्षानुवर्ष चालतात.
0: कारण जिथे श्रद्धा असते, प्रेम असत, तिथे थकवा टिकत नाही फार वेळ.
1: कोण आलं यावेळेला
0: बघ ना, कदाचित आषाढाबरोबर एखादी गोड आठवणही दारात उभी असेल.
1: उघडते मी दार.
2: हॅलो सुखदा. अगं येताना कितीतरी वेळ खाली तुमच्या सोसायटीच्या गेटवरच थांबले होते.
1: का ग?
2: म्हटलं 2 मिनिटं डोळे भरून बघू तरी दे.
1: काय काय होतं आमच्या सोसायटीच्या तिथे खाली?
2: अगं दिंडी जात होती ना.
1: अच्छा.
2: छोटीशीच होती पण वातावरण इतकं प्रसन्न, कोणी टाळ वाजवत होतं, कोणी मृदुंग, एक आजोबा अगदी तल्लीन होऊन नाम घेत होते. नकळत मीही 2 मिनिटं तिथेच उभे राहिले.
0: हो, हीच तर खरी वारीची जादू आहे. आपण वारकऱ्यांना बघायला थांबतो पण ते पुढे जातात तेव्हा आपलं मन सुद्धा त्यांच्यासोबत 2 पावलं चालून येतं.
2: अगदी. आणि एक गंमत सांगू का? एक लहान मुलगा पाण्याच्या बाटल्या वाटत होता, त्याला त्याच्या आईने विचारलं तर तो म्हणाला, आई किती लांब चालायचंय त्यांना, तहान लागली असेल ना. ते ऐकून माझे डोळेच भरून आले.
1: खरे, वारीची शिकवण हीच नाही का सेवा. कुणी सांगितलेलं नसतं पण

0: प्रत्येक जण स्वतःहून काहीतरी करत असतो.
1: म्हणून तर म्हणतात ना की वारी पायांनी कमी आणि मनाने जास्त चालायची असते.
2: तुमच्या घरात येताच अभंग ऐकू आला, क्षणभर वाटलं बाबा आले की काय, ते पहाटे रेडिओ लावायचे आणि मग पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, किशोरी आमोणकर यांचे सूर घरात निनादायचे. त्या आवाजात एक वेगळीच ओढ होती. एक पहाडी आवाज, एक नदीचा सुरेल सूर आणि एक आर्त हाक. पण हे सगळं जाणार एकाच दिशेने, विठ्ठलापाशी.
0: बरोबर, हेच मी आत्ता रोहितला सांगत होते. आई पोळ्या लाटायची, आजी देवापुढे दिवा लावायची, आम्ही मुलं अजून अंथरुणात लोळत असायचो, पण अभंगाचे सूर कानी आले की उठून बसायचो.
2: आणि आजची मुलं पहाटे अभंग नाही, मोबाईलचा अलार्म ऐकतात.
1: तोही तीनदा स्नूज करून. मुलंच कशाला, आपणही तेच करतो की.
0: अर्थात काळ बदलला म्हणून सगळंच बदललं असं नाही. आजही लाखो तरुण वारीत चालतात. कुणी इंजिनियर असतो, कुणी डॉक्टर, कुणी शेतकरी, कुणी विद्यार्थी. टाळ एकच, नाम एकच, विठ्ठल एकच.
2: मला एक वारकरी आजोबा म्हणाले, माऊली वारीत कोणी पुढचा नसतो, कोणी मागचाही नसतो, सगळे विठ्ठलाचे वारकरी. किती मोठं वाक्य आहे ना हे.
0: म्हणून तर विठ्ठल विटेवर उभाय, बसला नाही येतो. जणू म्हणतोय, या मी तुमची वाट पाहतोय.
1: खरंय, आपण देवाकडे काय मागतो, पैसा, यश, सुख, पण वारकरी एकच मागणं मागतो, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम.
2: आणि म्हणूनच विठ्ठलाला आपण मायबाप म्हणतो, कारण तो आई आहे आणि वडीलही, आणि त्याचमुळे पाऊस पाणी नीट व्हावं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं यासाठी त्याला साकडं घातलं जातं. म्हणतात ना, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची.
1: बरोबर, मला एक सांग. म्हणजे एवढ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आपला एक छोटासा प्रश्न माझा, की उपवासाची खिचडी झाली की नाही?
0: झालं. तुला आपली विठ्ठलापेक्षा खिचडीच बरी आठवली रे.
2: रोहित, तुझी भक्ती पोटातून सुरू होते बहुतेक.
1: काय करणार अगं, रिकाम्या पोटी विठ्ठल विठ्ठल म्हणताना मध्ये शेंगदाणे शेंगदाणे असं व्हायचं.
0: तर आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी म्हणच आहे नाही का आपल्याकडे. पण आधी आपण चहा घेऊ आणि मग आणखी गप्पा मारू.
1: बरं रेवा, तू म्हणालीस की दिंडी बघून तू थांबली होतीस. एक सांग, आजच्या धकाधकीच्या जगात एवढी माणसं इतक्या आनंदाने कशी काय चालत असतील ग?
2: मलाही तोच प्रश्न पडला होता. म्हणून मी तिथे उभ्या असलेल्या एका वारकरी आजीशी बोलले. मी विचारलं तिला, आजी एवढं चालून थकत नाहीस का ग? त्या हसल्या आणि म्हणाल्या, माऊली माझे पाय थकले तरी मन नाही थकत.
0: वा, पाय थकले तरी मन थकत नाही हे वाक्यच सगळं सांगून जात.
2: मग त्या पुढे म्हणाल्या, घरात असताना आम्ही आमचं दुःख घेऊन एकेकटे जगतो, वारीत आलो की सगळ्यांच्या दुःखाचा सोहळा होतो.
0: वा,
2: म्हणून ते हलकं होत.
0: माझे एक काका म्हणायचे, वारकऱ्याच्या पिशवीमध्ये कपडे कमी असतात पण समाधान खूप असत.
1: वा, खरंय ग. आज बघ ना, आपण किती सामान घेऊन फिरतो, मोबाईल आहे, चार्जर, मग पॉवर बँक, हेडफोन, पण मन मात्र रिकामच वाटत. आणि त्या उलट वारकरी एका छोट्याशा पिशवीमध्ये सगळा संसार त्यांचा असतो आणि मन समाधानाने भरलेलं असतं.
2: हो ना, मला अजून एक प्रसंग दिसला वारीत. एक वारकरी आजोबा थोडे मागे पडले, त्यांना चालणं कठीण जात होतं. त्यांच्या मागचा तरुण लगेच पुढे आला. त्यांनी मदत मागितली नव्हती, पण तरी त्याने त्यांची पिशवी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
0: म्हणून तर वारी शिकवते, आधार द्यायला परवानगी लागत नाही.
1: करेक्ट. आणि आधार दिला की तो उपकार नसतो तर तो संस्कार असतो.
2: अगदी.
0: मागे की नाही एक वाचनात आलं होतं माझ्या, दिंडीमध्ये एक लहान मुलगा बाबांना विचारत होता, बाबा अजून किती चालायचं? बाबा म्हणाले, विठ्ठल भेटेपर्यंत. त्यावर तो मुलगा म्हणाला, पण बाबा विठ्ठल तर प्रत्येकाच्या डोक्यावर आहे की. कारण विठ्ठल रखुमाईची मूर्ती अशी डोक्यावर घेऊन वारीत चालतात ना.
1: लहान मुलांना देवाला फार पटकन भेटतात बघ, मोठी माणसं मात्र देव शोधण्यामध्ये आयुष्य घालवून बसतात.
0: आणि गंमत बघ, विठ्ठलाला सोन्याचे दागिने नको, त्याला टाळ, मृदंग, नाम आणि प्रेम एवढं पुरेच आहे.
1: बर, आता भक्तीच्या गप्पा पुरे झाल्या. आता एक प्रश्न माझा मगाचाच, उपवासाला साबुदाण्याची खिचडी, वडे, दही, शेंगदाण्याची आमटी, हे सगळं असतच नाही का? मग हा उपवास की मेजवानी.
2: रोहित, हे तर प्रत्येक उपवासाच्या दिवशी विचारलं जातं
0: आणि प्रत्येक

0: पहिला उत्तर एकच, आज एकादशी आहे उद्या विचार.
1: पण खरं सांगू, उपवास पदार्थांचा नसतो ग, तो विचारांचा असतो. एका दिवसासाठी का होईना मनातला राग कमी करायचा, मत्सर कमी करायचा, कोणाविषयी वाईट बोलायचं नाही, हे जर जमलं ना तर तोच खरा एकादशीचा प्रसाद.
2: म्हणूनच वारकरी चालताना एकमेकांना नावाने हाक मारत नाहीत, माऊली म्हणतात. एका शब्दात किती प्रेम आहे.
0: आजच्या काळात आपण एकमेकांना माऊली नाही म्हणालो तरी चालेल, पण थोडस प्रेमाने बोलायला काय हरकत आहे.
1: हो, आणि म्हणूनच संतांनी माऊली हा शब्द दिला ना, साहेब असं नाही किंवा बॉस नाही, माऊली. एका शब्दामध्ये माणूस केवढा मोठा होतो.
0: हो ना, खरंय.
2: कारण आपल्या संस्कृतीत विठ्ठलाला माऊली सुद्धा म्हटलंय, आणि वारकऱ्यांना प्रत्येकात आपली विठू माऊली दिसते. ते एकमेकांच्या समोर आले की पायावर डोकं ठेवून नमस्कार करतात, त्यात लहान मोठा असा भेद नसतो. एकमेकांमध्ये ते विठ्ठलाला बघत असतात.
1: आणि म्हणूनच वारी संपते पण तिची शिकवण वर्षभर टिकली तर प्रत्येक दिवस आषाढी एकादशीचाच.
0: काल की नाही मला दिवा लावताना आईची आठवण झाली. आई असं म्हणायची की एकादशीला फक्त देवापुढे दिवा लावू नकोस, मनातही लाव. तेव्हा अर्थ कळत नसे, आज कळतो.
1: खरंच या जुन्या माणसांचं एक वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे उपदेश करायचे नाहीत, एका वाक्यात आयुष्य शिकवून जायचे.
2: अगदी खरंय. आजोबा दरवर्षी वारीला जायचे. एकदा मी विचारलं, आजोबा एवढं चालून तुम्हाला विठ्ठल कधी भेटलाय का? ते हसले आणि मला म्हणाले, विठ्ठल भेटला की नाही ते सांगू शकत नाही, पण आपला अहंकार मागे राहतो. त्या एका वाक्याचा अर्थ मला आत्ता कळतोय.
1: म्हणूनच वारी ही चालण्याची नाही तर सोडून देण्याची परंपरा आहे असं म्हणतात ना. राग सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा, मग विठ्ठल फार दूर नाही.
0: हल्ली आपण काय करतो, घरामध्ये चार माणसं, चार मतं आणि पाच भांडणं.
2: आणि त्यातही टीव्हीचा रिमोट आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा वादाचा विषय आहे.
1: पूर्वी बघ ना, घरामध्ये देवघर कुठे ठेवायचं यावर चर्चा व्हायची, आता रिमोट कुठे ठेवला आणि मोबाईल मधून डोकं बाजूला काढ असे वाद होतात.
0: खरंय, आयुष्य सुद्धा वारीसारखंच असलं पाहिजे, शिस्तबद्ध, आनंदी, समाधानी. आपलं ध्येय जर स्पष्ट असेल ना तर दुसऱ्याला ढकलायची गरज पडत नाही.
1: मागे बघ, ते दिंडी मधलं एक दृश्य दाखवलं होतं मला, ते आठवतं. एक लहान मुलगी टाळ वाजवत चालली होती, तिचा ताल जरा चुकत होता. तर मागच्या आजीने तिच्या हातावर हात ठेवला आणि ताल शिकवला. कोणी हसलं नाही की कोणी टोमणा मारला नाही. मला वाटलं हीच तर खरी शाळा आहे.
0: आपण शिकवतो कमी, टीका जास्त करतो.
2: अगं आज तू फारच भावुक झाली आहेस.
1: सुखदा काय, आषाढाला ना की जरा असं होतच.
0: अगदी. कुणी अभंग गातो, कुणी टाळ वाजवतो, कुणी फक्त हात जोडून उभा राहतो, पण सगळ्यांच्या मनात तेच एक सावळं रूप असतं.
2: आणि म्हणूनच वारीत मला सगळ्यात जास्त आवडतो तो प्रसाद साखरेचा नाही, समतेचा.
1: वा वा वा वा, हे वाक्य अगदी लिहून ठेवण्यासारखं आहे. वारीचा सर्वात मोठा प्रसाद म्हणजे साखर नसून समता,
0: आणि त्यानंतर प्रेम.
1: चला चला चला, आता आपण एक काम करूया. संध्याकाळी मंदिरात जायचं, दर्शनासाठी नाही, 2 मिनिटं शांत बसूया तिथे जाऊन.
2: हा, आणि परत येताना एखाद्या वारकऱ्याला पाण्याची बाटली देऊ, कदाचित तोच आपला विठ्ठल असेल.
0: रोहित, बघितलंस का रे
1: काय ग,
0: किती छान ढग आलेत बघ, पाऊस पडायला लागलाय.
1: अरे हो
2: हो ना, आषाढातलं हे वातावरण किती वेगळंच आहे ना. पावसाचा मंद आवाज, देवघरातला दिवा आणि कानात कुठेतरी अभंग घुमतोय.
1: आणि स्वयंपाकघरातून तळणाचा असा सुगंध येतोय, वेड लावणारा.
0: आषाढ महिना सुरू आहे म्हणजे तळण तर करावंच लागतं ना.
2: म्हणजे काय ग सुखदा?
0: अगं तुला माहित नाही का, आषाढ महिना आला की घरोघरी तळण्याचे पदार्थ करतात, त्याला आखाड तळण असं म्हणतात. तिखट गोडपुऱ्या, शंकरपाळे, भजी असे चमचमीत पदार्थ केले जातात. पावसाळ्यात शरीराला ऊब मिळावी, पचनक्रिया चांगली राहावी आणि पाणी प्रदूषित होण्याच्या दिवसात शरीराला ताकद मिळावी, हा त्यामागचा उद्देश असेल.
2: थोडक्यात सांगायचं तर महाकवी कालिदासाच्या आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते अगदी दिव्यांच्या अमावस्येपर्यंत आषाढ महिना अतिशय खास आहे हे नक्की.
1: अगं हा महिना पाऊस, चैतन्य, आनंद, सुख, भक्ती हे सगळं घेऊन येतो, आणि त्यासोबत पंढरी ज्वारी आहेच, सोबत साबुदाणा खिचडी, बटाटा वेफर, शेंगदाणा आमटी, असा भरगच्च मेनू सुखदाने बनवलेला आहेच.
0: तुला सगळं बरोबर आठवतात रे खायच्या गोष्टी. हा चल, मी करते सगळं काही.
2: चल मीही मदत करते तुला.
1: चला चला चला, कानडा राजा.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकली आपुल की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या कोमल कुंभार आणि सादर केलं होतं दिनेश अडावतकर, नेहा खरे आणि चेतना झांजे यांनी.
1: तर मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी म्हटलं तसं सुरुवातीला तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकणार आहात आणि आकाशवाणीचं प्रसारण हे एक माध्यम आहे खूप मोठं आणि वनिता मंडळाचा कार्यक्रम तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम आहे. ह्याच्यामध्ये फक्त महिला नाही तर पूर्ण कुटुंबाचा समावेश ह्याच्यामध्ये होतो. रूपक आपण

0: नाही तर पूर्ण कुटुंबाचा समावेश याच्यामध्ये होतो. रूपक आपण ऐकतो, विविध विषयांवरच्या मुलाखती आपण ऐकतो, तसंच चालू घडामोडींवर सुद्धा आपण चर्चा नेहमीच या कार्यक्रमामध्ये त्याचा समावेश करून घेत असतो.
1: यंदा भारतीय राज्य प्रसारण मंडळ म्हणजे ऑल इंडिया रेडिओ यंदा शताब्दी वर्षात पदार्पण करतोय आणि याच निमित्ताने आकाशवाणीच्या गोड आठवणी आपण आजच्या कार्यक्रमात जागवणार आहोत. मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या नंबर्सवर कॉल करू शकता 4 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या क्रमांकांवर नक्की फोन करा.

0: तर आजच्या कार्यक्रमामध्ये अनेक श्रोते सुद्धा सहभागी होणार आहेत. बघूया आपले श्रोते काय म्हणत आहेत ते. नमस्कार. हा बोला बोला.
1: नमस्कार ताई, मी आकाशवाणीचा श्रोता गंगाधर घुगे बोलतो, रामरावाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम इथून.
0: हा बोला.
1: आजच्या कार्यक्रमात मी जो संवाद झाला तो खूप आवडला.
0: अरे वा.
1: आणि याही अगोदर जवळपास मी आकाशवाणी मुंबई केंद्र 40 वर्षापासून ऐकत आहे आणि मी जुना श्रोता म्हणून मला आठवणी खूप आहेता आणि त्या आठवणी विसरलो एवढे दिवस आकाशवाणी सोबत राहून राहून राहून वैतवंत कार्यक्रम मला खूप आवडते.
0: अरे वा, धन्यवाद.
1: कितीतरी अनुभव, कितीतरी कार्यक्रम, कितीतरी अनुभव, कितीतरी उद्घोष, कितीतरी निवेदक निवेदिका यांचे आवाज स्मरणात आहेत. पूर्वीपासून रेडिओ सोबत आहे, रेडिओची साथ आहे आणि आकाशवाणीवर माझा 100% विश्वास आहे आणि आपण जे कार्यक्रम सादर करता याला कुठंच तोड नाही. मुंबई आकाशवाणी केंद्र म्हणजे खरोखर आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे.
2: तुम्हाला आवडलेला आकाशवाणीचा कोणता कार्यक्रम सांगू शकाल?
1: ताई, जुना पहिल्या वेळेस पासून आजपर्यंतच्या कारकिर्दीतला की चालू घडामोडीतला की कोणता कार्यक्रम कोणत्या बद्दलचा?
2: आकाशवाणीवर सादर होणारे माहितीपर
1: आकाशवाणी सादर होणारे कार्यक्रम जे काही आपण सादर करतात त्यातील
2: ते सगळेच तुम्हाला आवडतात कारण ते दर्जेदार असतात. बरोबर. धन्यवाद धन्यवाद.
0: नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला, आपलं नाव सांगा.
3: मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो.
0: हा बोला.
3: लाल चौक नाशिक वेल सिन्नर जिल्हा नाशिक कडून
0: बोला.
3: अगं, असं एक आता आपल्याबद्दल काय सांगणार, आपले सर्व कार्यक्रम म्हणजे अट्रॅक्टिव्ह. दिवस विचारून तो आमचा फक्त रेडिओ पासून आणि दिवसाची सुरुवात आणि शेवट सुद्धा होतो रेडिओ पासूनच. त्या पाता आता अगोदर याच्या अगोदर बघितलेली आपुलकी घरात दर मंगळवारी असते.
2: सुंदर
3: मधुलिका मॅडम पण त्यात पार्टिसिपेट करतात.
2: बरोबर.
3: एकनाथ धांगे मॅडम, दिनेश आरावतकर मेया खरे मॅडम, त्यानंतर वेगळे जर म्हटले तर मग आणखीन आमचे आमचे जिल्ह्यावारी जिल्ह्यात कुठलाही असो आकाशवाणी इकडची.

0: वेगवेगळे केंद्र जरी असले तर आम्ही बघणारे श्रोते इकत आहोत, त्यामुळे तिथल्या केंद्रावरून जो कार्यक्रम प्रस्थापित होतो प्रक्षेपित होतो तो आम्ही बघतो. त्यानंतर मला जास्त आवडतो ते आमच्या ग्रामीण भागाच्या ह्याच्यानुसार शेतकऱ्यांचं, म्हणजे शेतकरी शेतीविषयक. त्यानंतर आता आपलं जे होतं ते आरोग्य दर्पण,
1: बरोबर,
0: ही सुद्धा आजकाल काळाची गरज आहे. कारण असं सगळ्यांना सगळं ठिकाणी वाचन होत नाही, माझं कानावर पडलं तर वृद्ध व्यक्तींना या त्याचा आधार होतो. आजकाल खूप आधार फोफावतो. आरोग्य दर्शन मध्ये योग्य मार्गदर्शन नाही तर म्हणजे कुठेतरी चांगलं नाही तर ते एक. त्यानंतर थोडस मनोरंजनात्मक म्हटलं तर मग अधून मधून जी गाणी वगैरे चालू असतात, भजन भक्तिगीत भावगीत, ती सुद्धा छान आहे. त्यानंतर आता जगात काय चाललं, देशात काय चाललं, ही सांगणारे वेगवेगळे न्यूज असतात मराठीमधून, हिंदीमधून, विविध भारती म्हणा किंवा आपलं लोकल केंद्र जे असेल, जसं जिल्हा असेल त्याप्रमाणे नाशिक, मुंबई, पुणे, असं सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे एकदम उत्कृष्ट मार्गदर्शन मिळतं, यात काही शंकाच नाही.
2: हो, अगदी
1: किती छान गोष्ट आहे, कारण आकाशवाणीवरचे सगळे कलाकार तुम्हाला नावानेशी लक्षात आहे, जसं तुम्ही म्हणालात मधुलिका किंवा दिनेश सर किंवा नेहा मॅडम, या सगळ्यांनीच खूप छान छान कार्यक्रम दिले आहेत.
0: आणि म्हणजे त्यावेळेस कदाचित इलेक्ट्रिसिटी जर गेली त्यावेळेस तर मग संताप होतो.
1: आणि जसं सर मगाशी म्हणाले मधुलिका की रोगांवर आपण कार्यक्रम देत असतो, आजारांवर देत असतो, तर आपल्याकडे अंधत्व निवारण सप्ताहानिमित्त डॉक्टर नेहा देशपांडे पण आल्या होत्या, त्यांनी पण चांगलं आपल्याला
2: मार्गदर्शन केलं होतं. खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमाला.
0: तरुणपणापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना आजार एकदम गिफ्टच मिळतात.
1: ऋतूबदल आणि ज्येष्ठांचे आरोग्य असा पण आपण कार्यक्रम मधुलिका दिला होता. डॉक्टर महेश अभ्यंकर आले होते. धन्यवाद, धन्यवाद सर, तुम्हाला इतके सगळे छान छान कार्यक्रम लक्षात आहेत, धन्यवाद. नमस्कार.
3: नमस्कार, मी बोरिवरून प्रतिभा म्हात्रे बोलते.
2: हा बोला.
3: आकाशवाणीच्या कार्यक्रमाबद्दल काय म्हणजे बोलायला हेच नाहीये, शब्दच नाही, इतके सुंदर कार्यक्रम असतात ते. आता आता सहज संवाद पण तुम्ही तो कार्यक्रम ठेवला, त्याच्यामध्ये विनायक कुलकर्णी मला वाटते त्या बजेट वरती होते बजेट, आणि ते हे पण आपले दिनेश अडावतकर हे घेत होते, निवेदन करत होते तो कार्यक्रम ना. म्हणजे मला इतका भावला की माझा स्वभाव कसा आहे की आपल्याकडून उत्पन्न कसं होईल ह्याकडे मी जास्त लक्ष देते, खर्च होण्यापेक्षा एखाद्या गोष्टीतून. तो मला त्यांच्याकडून मिळाला, विनायक मला वाटते कुलकर्णी होते ते. छान झालं तो कार्यक्रम, खूप आवडला. आणि एरवी तुमचं हे आपुलकी या घरात तुम्ही चौघे जण मला असं वाटते एकाच घरात राहत असाल असं वाटायला लागलं. एकमेकांचे आणि असं असावं आणि असं ह्याचं हे दुसऱ्यांनी घ्यावं की कसं घर असलं पाहिजे ना, हे खूपच सुंदर, खूपच. त्यामुळे तेही मला मालिका खूप आवडते. दिनेश अडावतकर साहेब सगळे म्हणजे तुमच्या नेहा खेरा नेहा खरे मधुलिका कोसे छान छान सेवा त्या पण खूप छान छान काम तुझ्या. तुम्ही आता एखादं हे खूप मोठी जरी एकत्र करून नाट्य हे केलं ना नाटक तरी पण होऊन जाईल इतकं
1: चाललंय काम. खरं खरं तुम्ही म्हणाल्याप्रमाणे एक घर असं वाटतं आणि त्या घरात शिस्त असते, तर शिस्तीचं महत्व असं पण आपण एक कार्यक्रम केला होता, सुचित्रा साठेंना बोलवलं होतं, बरोबर ना? धन्यवाद, धन्यवाद मॅडम, धन्यवाद.
2: तर असे आपण विविध विषयांवरचे कार्यक्रम करत असतो. जानेवारी महिन्यापासूनचा आपण जर छोटासा आढावा घ्यायचा म्हटला तर 26 जानेवारी रोजी आपण देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम केला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सांगायचं झालं तर पोषक आहाराविषयी निगडीत आपण कार्यक्रम केला होता. आणि आत्ता अलीकडेच मंगला खाडीलकर यांची नेहा खरे मॅडमनी मुलाखत घेतली होती. सुमन कल्याणपूर यांच्या विविध आठवणींना त्यांनी उजाळा दिला होता. अंतक्षरांचा दरवळ या आपल्या कार्यक्रमांमध्ये, तसंच डॉक्टर नीता काटके यांचा खडतर पण आशादायी प्रवास हे विशेष रूपक आपण ऐकलं होतं महिला सप्ताहाच्या निमित्तानं. तर श्रोते हो, असे अनेक कार्यक्रम
1: म्हणजे तरुणाई आणि पर्यावरण संवर्धन म्हणा किंवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण ऋतूबदल आणि ज्येष्ठांचं आरोग्य असा कार्यक्रम होता. त्यानंतर काळानुसार शिक्षकांची बदलती भूमिका असाही कार्यक्रम होता. अनेक दर्जेदार. त्यानंतर डॉक्टर शैलेश उमाटे यांची नेहा खरेंनी मुलाखत घेतली होती. नैराश्य विकार या विषयावर मुलाखत घेतली होती.
2: तर म्हणजे

0: अच्छा, असे अनेक विषय आहेत आणि ह्या सगळ्या मुलाखती तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील, किंवा हे संवाद आहेत किंवा विविध चर्चा आहेत, हे सगळेच तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तर लवकरात लवकर फोन करा आणि एक छानसं गाणं आता आपण ऐकूया.
1: नक्की.

0: हेलो, हाँ नमस्कार, बोला। हाँ
1: मी आकाशवाणी बद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर निश्चित असं म्हणेन की झाले भाऊ होतील भाऊ आहे काही भाऊ, परंतु आकाशवाणी तुम्हाला आकाशवाणी
0: आय ग किती छान म्हणजे
1: तर काही वावग खेळणार नाही असं निश्चितपणे म्हणे। आणि आकाशवाणीचे सगळेच कार्यक्रम उत्कृष्ट आहेत आणि आता 23 तारखेला या गुरुवारी आकाशवाणीचा वाढदिवस आहे, शताब्दी आहे, नुसता वाढदिवस शताब्दी आहे, तर त्याबद्दल आकाशवाणीचं खूप खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा। आणि मी फक्त 2 मिनिटात आकाशवाणीच्या शताब्दी बद्दल एक कविता केलीची वाचून दाखवू।
0: हो हो अगदी अगदी
1: ऐका। आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, आज आहे आकाशवाणीचा शताब्दी सोहळा, सोहळ्याला आनंद आले पाणी आले सर्वांच्या डोळा, सोहळ्याला आनंदाने पाणी आले सर्वांच्या डोळा। आकाशवाणी आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, आकाशवाणीवरून ऐकवले जातात विविध प्रकारचे कार्यक्रम, कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात श्रम,

0: कार्यक्रम ऐकताना श्रोत्यांचे दूर होतात क्षण. आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी. आकाशवाणीच्या जन्माची आहे फार मोठी कहाणी. आकाशवाणीवर ऐकवली जातात सर्व प्रकारची गाणी. आकाशवाणी जुळून आल्या उत्तम कर्मचारी उत्तम सादर करते आणि उत्तम निर्माता यांचे आकाशवाणीवर जुळून आला आहे न्याय. म्हणून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते करतात उभे. श्रोत्यांकडे आकाशवाणीचे कार्यक्रम श्रोते करतात उभे. आकाशवाणीच्या शताब्दीला सर्व श्रोत्यांच्या आहेत शुभेच्छा. उत्तमोत्तम कार्यक्रम ऐकायला मिळावे हीच आहे सदिच्छा.
1: अरे वा, खूप खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल.
2: धन्यवाद.
1: नमस्कार.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: हॅलो भाई नमस्कार.
1: हा आपलं नाव सांगा.
3: मी विजय कुमार महालिंगा स्वामी मुक्काम पोस्ट बस्तवा तालुका शिव जिल्हा कोल्हापूर इथून बोलतो.
1: हा बोला बोला.
3: लई भारी लई भारी मन की बात ते केळकर सर बघा श्रीराम केळकर फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो मी. फार वर्षापासून त्याचा आवाज ऐकतो मन की बात एवढं छान. आणि ते दिनावर दिनेश आडवतकर सर त्यांचं बी ऐकतो मी. आणि तुमचं कौटुंबिक मालिका हे लई भारी आहे.
2: किती किती भारी वाटलं आम्हाला कोल्हापूरचा तुमचा रांगडा आवाज ऐकून. खरोखर खूपच छान.
3: लई भारी
2: खरोखर आपली कोल्हापुरी बोली.
3: आकाशवाणी भाषेवर माझा खूप विश्वास आहे ताई.
1: हो हो धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: नमस्कार. तर श्रोते हो खरं तर आपलं ब्रीदवाक्यच ते आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय. निव्वळ मनोरंजन नाही तर माहिती आणि उद्बोधनपर कार्यक्रम करणं आणि त्यातून श्रोत्यांचं मनोरंजन करणं हे खरं तर आकाशवाणीचं मुख्य उद्दिष्ट आहे. आणि हे सगळं करत असताना नवीन चालू घडामोडींचा देखील आपण कार्यक्रमांमध्ये नेहमी समावेश करून घेत असतो. आता सध्याच्या घडीला कुठल्या विषयांवरती चर्चा केली जाणं गरजेचं आहे यावर सुद्धा बोललं जातं. जसं की अगदी सायबर गुन्ह्यांचं सध्या वाढतं प्रमाण आपल्याला पाहायला मिळतंय. वर्तमानपत्राचं पान उघडलं किंवा अगदी टीव्हीवरच्या बातम्या लावल्या तरी सुद्धा आपल्याला हे जाणवतं. पण मग ह्याच्यावरची सखोल चर्चा होणं देखील तितकंच गरजेचं आहे. या अनुषंगानं देखील आपण आकाशवाणीवरती काही मुलाखतींचं आयोजन केलेलं होतं.
2: मला वाटतं महिला सप्ताह होता मार्च मध्ये तेव्हा आपण डॉक्टर नीता ताटके लिखित खडतर पण आशादायी प्रवास असा आपण एक कार्यक्रम केला होता. आणि म्हणजे अख्खं कुटुंब आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतं केवळ महिलाच नाहीत. आणि आपण काही तरुण मंडळींनाही आकाशवाणीवर बोलवलं होतं जसं की नामवंत गायक मयूर सुकाळे म्हणा किंवा आंतरराष्ट्रीय ख्यातीची आरोही थत्ते म्हणा जी कम्पेरिंग करते.
1: अगदी खरं आहे. आणि मुंबई ग्राहक पंचायतीच्या शुभदा चौकर आल्या होत्या. तसंच आपण छाया वारंगे यांची सुद्धा मुलाखत आपण आकाशवाणीवरून प्रसारित केली होती. बघूया आपले पुढचे श्रोते काय म्हणतायत ते.
2: नमस्कार. नमस्कार.
4: हॅलो.
1: हा बोला.
4: नमस्कार. हा मी डोंगरे बोलते मोहना डोंगरे बॉलिवूड. तुमचा सुंदर कार्यक्रम म्हणजे मला तर बाय कुरतडकर नीलम प्रभू तेच सगळे बोलतायत असंच वाटतं. काही कार्यक्रमात चेंज आहेत वर्षानुवर्ष जे कार्यक्रम चालू आहेत तोच आवाज म्हणजे इतका ऍडव्हान्स झालेला आहे तुमचा. सगळे निवेदक सगळे आपलेच आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे कार्यक्रम तर सुंदर सुंदर होतात आणि आताच्या टेक्नॉलॉजी प्रमाणे नवीन नवीन कार्यक्रम तुम्ही देताय त्यामुळे अगदी म्हणजे हॅट्स ऑफ. आमचा पूर्ण वेळ सगळे सीझन चांगले जातात कुठलाही सीझन असो त्याप्रमाणे तुमचे कार्यक्रम.
2: धन्यवाद. धन्यवाद.
1: खरं तर हीच महत्वाची गोष्ट आहे की आपण त्याप्रमाणेच कार्यक्रम करत असतो. ऋतू बदलानुसार आपण आहारात बदल करतो विहार आपला बदलतो तसंच आपल्या रोजच्या जीवन मध्येही आपण काही बदल करत असतो. तर हे बदल आणि ते कसे अपेक्षित आहे करणं किंवा ते कोणते केले जाणं काळानुरूप गरजेचे आहे हे ह्याच्यातून आपल्याला जाणवतं.
2: बरोबर. आणि मध्यंतरी आपण चला श्रीमंत बनूया असा आर्थिक सल्लागार आणि लेखक विनायक कुलकर्णी जसा त्यांनी मध्ये उल्लेख केला तसा आपण छान कार्यक्रम घेतला होता.
1: तसंच आपण रंगभूमीवरती अनेक प्रयत्नशील कलाकार असतात आणि मग त्यांचे एक वेगळी आपल्याला कहाणी ऐकायला मिळते. आणि हे सगळं गायत्री देवस्थळी रंगभूमी .com माध्यमातून आपल्याला करताना पाहायला मिळतंय की ते कशा प्रकारे जाऊन विविध ठिकाणी ते नाटकांविषयी त्या बोलतात आणि मग त्यांचं नेमकं हे सगळं एक काम करण्याची पद्धत कशी आहे हे आपण जाणून घेतलं. तसंच आपण निसर्ग आणि पक्षी यांच्या फोटोग्राफर ज्या आहेत ऋता कळमणकर यांची सुद्धा आपण मुलाखत घेतली होती.

0: आणि ह्या करण्यामागचं उद्दिष्ट की तरुण मंडळींना सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेत असतो.
1: मला असं वाटतं मधुलिका तूच एक मुलाखत घेतली होती की मनासाठी मनापासून योग साधना, म्हणजे श्रीकृष्ण म्हस्कर यांनी खूपच छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं.
0: तसंच वर्षा दीक्षित यांची, नेहा खरे यांनी मुलाखत घेतली होती, ती सुद्धा योग साधनेविषयी त्याचं महत्व जे आहे ते अधोरेखित करणारी होती. नमस्कार. हॅलो, नमस्कार, बोला, आपलं नाव सांगा.
2: हा, रोहित कुंभार बोलतोय, सातारावी.
0: हा बोला.
2: हा, सर्व कार्यक्रम आवडतात, गाण्याची कार्यक्रम वगैरे सर्व कार्यक्रम छान असतात तुमचे.
0: ओके.
2: शिक्षिका वगैरे आवडतात, सर्व कार्यक्रम छान आहेत.
0: बर, धन्यवाद, धन्यवाद. नमस्कार.
3: हॅलो.
0: हा बोला.
3: हा, मी प्रतिभा म्हात्रे बोलू. आता ना एक विनंती आहे मला माझी की नितीन साळुंखे लिखित जी का तुम्ही हे ठेवली आहे ते मला खूप आवडते. ती आहे ना आपला ह्याच्यावरती गोधी गोधी ह्याच्यावरती अज्ञात मुंबई. हा, ती मालिका. पण त्याचा जो टाइम आहे ना तो काय होतो, 9 वाजता आहे, 9 ते 9:20 आहे. त्या कार्यक्रम मी ऐकते ना, असं नाही कर, पण त्या वेळेला ते करत असल्यामुळे ना. तर माझी एक विनंती काय आहे की चर्चगेटला लायब्ररी जंक्शन हे पुस्तिकडे लायब्ररी ओपन झाली आहे, तर त्या पुस्तकाची आम्ही दृष्टीहीन आहे, मी स्वतः, त्यामुळे ती पुस्तकं जर समजा, विनंती करते मी, ती पुस्तकं समजा एखादी भावधारा ह्याच्यावरती म्हणजे 11 नंतरच्या ह्याच्यात कुठेतरी कोपऱ्यात एक मालिका ठेवली तर फार बरं होईल. ती मला ते पुस्तक अशी आम्ही वाचू शकत नाही, तर ती तशी नितीन साळुंखे लिखित कशी ऐकतोय, पण ती मला त्या टायमात कधी कधी ऐकायला मिळत नाही, त्यामुळे टाइम मी सांगते हा की हे 11 नंतर ठेवलीत ना तर फार फार बरं होईल, आम्हाला पुस्तकं वाचल्या तर आनंद होईल.
1: धन्यवाद.
3: विनंती.
0: खर तर अशा अनेक श्रोत्यांच्या विनंती किंवा प्रतिक्रिया त्यांच्या असतात, आपण सगळ्यालाच मान देतो आणि आपण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं शक्य असेल तेवढा नक्कीच आपण प्रयत्न करत असतो.

0: मंडळी अजूनही कार्यक्रमातली 15 मिनिट शिल्लक आहे, तेव्हा लवकरात लवकर फोन करा आणि तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अभिप्राय, आणि इतकी वर्ष तुम्ही आकाशवाणीवरनं अनेक कार्यक्रम ऐकत आहात तर तुम्हाला ते कसे वाटतात, तुम्हाला ते कसे भावतात, तुमच्या काही आठवणी असतील, काही किस्से असतील ते आम्हाला ऐकायला नक्की आवडतील. लवकरात लवकर फोन करा. दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. एसटीडी कोड आहे 022. नमस्कार.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
0: आपलं नाव सांगा.
1: मी अनिल नाईक बोलून मुंबई बोलतोय.
0: हा बोला.
1: मी आकाशवाणीचा स्वतः कलाकार आहे. शास्त्रीय संगीताचा मान्यता प्राप्त गायक कलाकार आहे. 1988 पासून मी आकाशवाणीला गातोय. मला बी आय ग्रेड आहे. पण आकाशवाणीच्या वर्धापन दिनानिमित्त पहिल्यांदा आकाशवाणीला मी शुभेच्छा देऊ इच्छितो. आकाशवाणीने मला बोलत केलेलं आहे. आकाशवाणीचा मी अत्यंत ऋणी आहे. आकाशवाणीचे जुने निवेदक यशवंत वैद्या, प्रभू दीक्षित, मुक्ता भिडे, कमलिनी विजयकर, मीना सरैया, सुनंदा जोग, निलम प्रभू, बाळ कुलकर्णी, माधव कुलकर्णी, असे सगळ्या निवेदक मला निवेदकांची नाव आलं लक्षात आहेत. आणि आकाशवाणीचे पूर्वीचे जे कार्यक्रम होते, गुंजारव, रसधारा, रसरंजन, बाबा तुषार, सप्तरंग, गीत सुगंध, हे ध्वनिमुद्रिकांचे कार्यक्रम होते. आणि याच्या ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असं की समजा एखादा कार्यक्रम अर्धा तास लागला तर चार भावतीच्या आणि चार पक्षाची तयारी कावली जात असेल. ते स्वरूप त्या कार्यक्रमांच्या आठवण जागे झालं की मनाला वेगळा आनंद होत. आणि आकाशवाणीची मी कधीच विसरू शकत नाही. आकाशवाणीला माझ्या शुभेच्छा आहेत. पण आकाशवाणीची पण माझ्याकडे माझ्या आकाशवाणीकडून अपेक्षा आहेत की आठवण एकदा तरी अभिप्रायांवर कार्यक्रम असावा. जसा पूर्वी कुलकर्णी नमस्कार होता पत्राद्वारे, आता पत्रे आहेत नाही पण फोनवरून अभिप्राय कार्यक्रम म्हणजे प्रत्येक कार्यक्रम आम्हाला प्रत्येक कार्यक्रमाचा आम्हाला
0: अभिप्राय कळवता येईल.
1: कळवता येईल.
0: बर.
1: खूप खूप आकाशवाणीला मी शुभेच्छा देतो.
2: खूप खूप धन्यवाद.
1: नमस्कार.
0: धन्यवाद. तर म्हणजे असे अनेक कार्यक्रम आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो. आपण मगापासून चर्चांविषयी जाणून घेतलं किंवा कुठल्या कुठल्या कार्यक्रमांमधनं आपण श्रोत्यांना आनंद देत असतो त्याच्याविषयी आपण जाणून घेतलं. उद्योजकांचा सुद्धा आपण सहभाग याच्यामध्ये करतो. अनेक महिला उद्योजिका आहेत ज्या अगदी छोट्याशा घरगुती आपण अशा पद्धतीनं म्हणूया तो उद्योग सुरू करतात आणि त्याचं एक मोठं रूप आपल्याला पाहायला मिळतं आणि मग त्यांची ती एक यशोगाथा जेव्हा आपण त्यांच्याकडनं ऐकून घेतो, त्या प्रवासाबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेतो, तेव्हा आपल्याला जाणवतं की ठरवलं तर नक्कीच कुठलीच गोष्ट कठीण नाही, सहज सोप्या पद्धतीनं ते कसं साध्य त्यांनी केलेलं आहे हे आपल्याला.
2: सध्या पावसाळा चालू आहे आणि पावसाळी सहलीला जाताना असा एक विषय मध्यंतरी दिनेश आडावतकर सरांनी अविनाश परब यांची मुलाखत घेतली होती की पावसाळ्यात सहलीला जाताना कशी कशी खबरदारी घेतली पाहिजे, कशी कशी काळजी घेतली पाहिजे. तर हे सगळे कार्यक्रम आपले अगदी त्या त्या विषयाला आणि त्या त्या दिनविशेषाप्रमाणे आपण सादर करत असतो जेणेकरून लोकांनाही कळावं की आज काय कुठला दिवस आहे, आज कुठला दिनविशेष आहे, आज कुठला वेगळा घटना असणार आहे, घडणार आहे. तर असे निरनिराळे कार्यक्रम आपल्याकडे आपण घेऊन येत असतो. लहान मुलं विशेषतः लहान मुलांसाठी पण आपण विशेष कार्यक्रम घेऊन येत असतो. लहान मुलांची गाणी किंवा लहान मुलांना बोलतं करतो आपण इथे येऊन.
0: नक्कीच.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: नमस्कार।
3: हा बोला।
2: हा बोला, आपलं नाव सांगा।
3: अनिल नाईक पुणे बोलतोय।
2: हा बोला।
3: मला मंगला खादिलकर यांनी घेतलेली खमंगांची मुलाखत खूप आवडली आणि सुभाषा जाधवकर यांनी माणिक वर्माची माणिक वर्मा बोलल्या तेही मला खूप आवडलं।
4: हो हो, धन्यवाद
2: धन्यवाद
3: धन्यवाद। नमस्कार।
4: मध्यंतरी पंडित निळकंठ भाऊ अभ्यंकर यांच्याविषयी, म्हणजे गुरु वर्षा भावे या पंडित निळकंठ भाऊ अभ्यंकर हे त्यांचे गुरु, त्यांच्याविषयी मुलाखत झाली होती, तीही अतिशय सुरेल झाली होती।
2: आणि आता आपण आकाशवाणीवरनं अनेक विविध केंद्रांचे कार्यक्रम ऐकतो आणि आपल्या श्रोत्यांनी सुद्धा सांगितलं की वार कुठलाही तरी वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले कार्यक्रम ऐकायला मिळतात आणि त्यावेळेला लाईट जर गेले तर त्यांना अजिबात आवडत नाहीत, कारण का मग ते अगदी चुकल्या चुकल्यासारखं होतं। कार्यक्रमांच्या वेळा सुद्धा आपल्याला त्याच्यात ठरलेल्या आहेत की कधी कुठल्या वेळेला ही मंडळी घरी असतात किंवा मग त्या त्या वेळेला त्यांना कसा कार्यक्रमाचा आनंद घेतो।
4: मला असं वाटतं लाईट जर गेले तर आपण मोबाईलवर आपलं ऍप आहे नाही का मधुलिका,
2: त्याच्यामध्ये आपण ऐकू शकतो। आणि आता तर आपण थोडं एक पाऊल अजूनही पुढे गेलेलो आहोत, आपण युट्यूब वरती सुद्धा आपले कार्यक्रम अनेक श्रोते नक्कीच
4: ऐकू शकतात, फक्त आपण त्याच वेळी ते कार्यक्रम नाही ऐकू शकत, त्यानंतर काही दिवसांनी युट्यूबवर ते कार्यक्रम उपलब्ध होतात। आणि ऍप पण ऑल इंडिया रेडिओ नावाचं ऍप आहे, ते तुम्ही डाऊनलोड केलं आणि तिथे वनिता मंडळ नावाची एक वाहिनी दिसते, ती तुम्ही कायमची सेट करून ठेवा आणि मोबाईलमध्ये तुमच्या तो वनिता मंडळ चॅनल सेट करून ठेवा, तिकडे अलार्मही लावता येतो की तुम्हाला 12 वाजता तुम्हाला त्या क्षणी मोबाईल आपोआप चालू होतो आणि वनिता मंडळ सुरू होतं।
2: नक्कीच, त्याच्यामुळे होतं कसं की न्यूज ऑन AIR हे जे मोबाईल ऍप आहे किंवा वेव्ज OTT सारखा प्लॅटफॉर्म आहे, हल्ली आपण बघतो की सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो, जगाच्या पाठीवर आपण कुठेही असतो तरी आपण आपल्या आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा आनंद हा नेहमीच घेऊ शकतो, कारण फक्त आपल्याला भारतीय वेळ जी आहे ती पाळायची आहे आणि कार्यक्रमाचा आनंद आपण घर बसल्या प्रवासात, अगदी तू म्हणालीस तसं की जर आपण अलार्म लावला असेल तर आपण त्या कार्यक्रमाचा आनंद नक्कीच।
4: आणि परदेशातून अनेक जण हा कार्यक्रम ऐकत असतात।
2: तर मंडळी चला लवकरात लवकर फोन करा, दूरध्वनी क्रमांक अगदी शेवटच्या क्षण सुद्धा मी पुन्हा एकदा सांगते 45 15 41 29 आणि 45 15 41 30, STD कोड आहे 022। डॉक्टर शैलेश उमाटे यांची संघमित्रा भंडारे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली होती, तसंच आपण वंदे भारतम हा सुद्धा कार्यक्रम ऐकला होता। मंडळी विविध विषयांवरच्या मुलाखती जेव्हा आपण ऐकतो त्या संदर्भातले अभिप्राय आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवता तर आम्हाला ते खूप आवडतात। आणि तसंच आपण बघतो की विविध मनोगत म्हणा किंवा लेख म्हणा हे सुद्धा आपण विविध कार्यक्रमांमधून ऐकवत असतो आणि इथले जे कलाकार आहेत त्या कलाकारांसाठी एक मोठं व्यासपीठ आहे की मी एखाद्या ठिकाणी फिरून आलेलो आहे, प्रवास वर्णन आहे किंवा मग ललितबंध आहे, हे ह्या सगळ्याचा सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच समावेश करत असतो।

0: श्रोते हो, मनपूर्वक धन्यवाद. आज आपण बऱ्याच ठिकाणांहून आम्हाला कॉल केले, नाशिक, मालेगाव, सिन्नर, कोल्हापूर आणि बोरिवली, आणि तुमच्या प्रतिक्रिया सांगितल्या आणि तुम्हाला हे कार्यक्रम फार फार आवडले आणि तुम्हाला आपले इथले उद्घोषक ते सुद्धा तुम्हाला आवडतात आणि तुम्ही त्यांची वाट पाहत असतात. खूप खूप धन्यवाद. तुम्ही अशाच तुमच्या प्रतिक्रिया कुठल्या ना कुठल्या माध्यमावर नोंदवत राहा, आमच्याशी बोलत राहा आणि तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल तेही कळवत राहा.
1: खूप खूप धन्यवाद मंडळी.

0: मैत्रिणी श्रोते हो, या बरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मधुलिका कोशे नेहरू
1: आणि मी दीप्ती आंबेकर
0: आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेतो. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत
1: धन्यवाद. नमस्कार.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज प्रारंभी 12 आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत संस्थगित करण्यात आलं. यामुळे दोन्ही सभागृहात शून्य प्रहर आणि प्रश्नोत्तराचा तास होऊ शकला नाही. दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला आज सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यानंतर लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली. त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ घालण्यास सुरुवात केली. गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा केली जाईल असं आश्वासन सभापतींनी दिलं. परंतु त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. 12 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला, परंतु विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत पुन्हा तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यावर खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनीही गोंधळ घालायला सुरुवात केल्यानं अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केलं. 12 नंतर पुन्हा सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा विरोधकांचा गोंधळ कायम राहिल्यानं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. कर्करोग आणि अन्य संसर्गजन्य रोगांवरच्या उपचारांना चालना देण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं आज भारतातल्या आघाडीच्या औषध निर्माण आणि लस उत्पादकांना 3 स्वदेशी जैववैद्यकीय तंत्रज्ञानाचे परवाने मिळण्याची प्रक्रिया सुलभ केली. या तंत्रज्ञानामुळे अद्ययावत उपचार पद्धती आणि लसींच्या स्वदेशातल्या विकासाला चालना मिळेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. हे तंत्रज्ञान हस्तांतरण सार्वजनिक निधीतून होणाऱ्या संशोधनाचं परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा मिळण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि भारताची जैववैद्यकीय नवोपक्रम परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेनं उचललेलं महत्वाचं पाऊल आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन युनियन, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. डेंग्यू आजाराबाबत देशाच्या सार्वजनिक आरोग्यविषयक प्रतिसादाला हा महत्वाचा टप्पा असून हा निर्णय सध्या सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंध, देखरेख आणि जलद निदान या प्रक्रियेला पूरक ठरेल असं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 देशांच्या दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा 2रा दिवस आहे. राष्ट्रपती मुर्मू यांचं आज सकाळी उत्तर मॅसेडोनियामध्ये दाखल झाल्या. भारताच्या राष्ट्रपतींनी उत्तर मॅसेडोनियाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. या भेटीत राष्ट्रपती त्यांच्या मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिलजानो स्कोवा डाउकोनोवा

यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. या दौऱ्यात राष्ट्रपती मुर्मू उत्तर मॅसेडोनियाचे प्रधानमंत्री आणि संसदेच्या सभापतींचीही भेट घेणार आहेत. त्यानंतर त्या उत्तर मॅसेडोनियाच्या संसदेला आणि भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापारी मंचालाही संबोधित करतील. दोन्ही देश कृषी, औषध निर्माण, विज्ञान तसंच तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांमधील आर्थिक संबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्सुक आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयसिस या दहशतवादी संघटनेमध्ये युवकांना भरती करायला सहाय्य केल्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाच्या बंगळूर विभागानं आज 5 जणांना अटक केली. या प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं दाखल केलेल्या FIR वरून ईडीनं आज 8 ठिकाणी शोध मोहीम हाती घेतली. बंगळुरू इथल्या इकरा वेलफेअर ट्रस्ट, गायडन्स फॉर मॅनकाइंड या संस्था आणि इतर व्यक्तींचा यात समावेश असल्याची तक्रार ईडीनं नोंदवली होती. त्यानंतर एनआयएनं बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आरोपपत्र दाखल केलं. आरोपी बंगळुरूमधल्या तरुणांना आयसिसमध्ये सामील करण्यासाठी एका प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याचं आरोपपत्रातून उघड झाल्याचं एनआयएनं म्हटलं आहे. या प्रकरणी पुढला तपास सुरू आहे. अरवली पर्वतरांगा आणि त्यासंबंधित विविध मुद्द्यांवर नागरिकांकडून सूचना, हरकती आणि अभिप्राय मागवण्यात आले आहेत. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं नागरिकांना आपली मतं नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. अरवली पर्वतरांगा तसंच त्यासंबंधित अन्य विषयांचा सखोल अभ्यास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मे 2026 या उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती. ही समिती 31 ऑगस्टपूर्वी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणार आहे. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामरडुंग इथल्या 3 टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांगगोले यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. नामची जिल्हा प्रशासन, SDRF, NDRF, सिक्कीम पोलीस, अग्निशमन दल आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं बचाव मोहीम सुरू आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3.5 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना फटका बसला आहे. लष्करासह विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य सीमा रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्या मध्येच थांबवल्या तर काही अन्य मार्गांवर वळवल्या आहेत. विविध ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये एकूण 101 मदत छावण्या आणि मदत केंद्र उभारण्यात आली असून या ठिकाणी सध्या 9,606 विस्थापित लोक आश्रय घेत असल्याचं राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागालँडमध्ये मोन जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 9 वर पोहोचली आहे. परिस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागानं हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबादमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पूर्व मध्य प्रदेश, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि ईशान्य भारतातल्या काही भागांना आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 3 दिवसात आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल इथं विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रशियानं MV गोल्डन लिओ या व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात 4 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल भारतानं आज रशियन दूतावासाचे हंगामी अधिकारी व्लादिमीर लाडानोव यांच्याकडे तीव्र चिंता आणि निषेध व्यक्त केला. अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे आंतरराष्ट्रीय सागरी व्यापाराची सुरक्षितता आणि स्थैर्य धोक्यात येत असून व्यापारी जहाजांना लक्ष्य केल्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जाणं स्वीकार्ह नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं यावेळी स्पष्ट केलं.
ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे

0: संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. डेंग्यूवरच्या कुडेंगा लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. आयसिस या दहशतवादी संघटनेत भरती केल्याप्रकरणी बंगळुरूत ईडीचे छापे, 5 जणांना अटक. आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू, 25 जण अडकल्याची भीती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. चेंबूरमध्ये झाड कोसळून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्या प्रकरणाचे विधिमंडळात तीव्र पडसाद. कोस्टल रोडवर बोगद्यात गाडीला आग लागल्याप्रकरणी आपत्कालीन यंत्रणा सतर्क. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई महानगरपालिका मूर्तिकारांना नैसर्गिक रंग मोफत पुरवणार. आणि मुंबईत मान्सून पुन्हा सक्रिय. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विष्णू सोनावणे.
2: मुंबई चेंबूर इथं एका शाळेच्या बसवर झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे तीव्र पडसाद मुंबई महापालिकेसह विधिमंडळ अधिवेशनात उमटले. या दुर्घटनेची चौकशी अश्विनी भिडे यांच्या आदेशाने नेमलेल्या समितीने केली. चौकशी अहवालात समितीनं संबंधित कंत्राटदार आणि रस्ते उद्यान खाते यांचा दोष नसल्याचे सांगत त्यांना क्लीन चिट दिली आहे. तसंच सल्लागार अभियंते आदींना देखील क्लीन चिट दिली आहे. मात्र कंत्राटदाराने पुरेशी खबरदारी न घेणे हे या दुर्घटनेचे कारण असू शकते असा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी कंत्राटदाराला दोषी ठरवण्यात आला आहे. समिती अहवालातील निष्कर्ष आणि शिफारशीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. चेंबूर दुर्घटने प्रकरणाचा अहवाल मला मान्य नाही अशा शब्दात प्रशासनाचा अहवाल ऋतू तावडे यांनी फेटाळला. दोषी अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा आरोप महापौरांनी केला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी असे निर्देश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. या दुर्घटनेपूर्वी मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तसंच समुद्राला मोठी भरती होती. पाऊस काळात मुंबईत आणि उपनगरात 1158 झाडांची पडझड झाल्याची माहिती उद्यान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेने 15,000 कोटी रुपये खर्चून उभारलेला कोस्टल रोडच्या हाजी अली येथून वरळी दिशेने जाणाऱ्या बोगद्यात धावत्या कार लागली. त्यामुळे खळबळ उडाली. बोगद्यातील वाहतुकीवर परिणाम झाला. काही काळ बोगद्यातील वाहतूक बंद ठेवावी लागली. पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. संपूर्ण आग विझली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कोस्टल रोड मधील बोगद्यातील आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा अपघातानंतर अधिक सतर्क करण्यात आले आहे. मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडतात. या खड्ड्यांमुळे अपघात होतात. मुंबईला खड्डेमुक्त करण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना 6,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याचे कंत्राट देण्यात आले होते. यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर पडणारे खड्डे मास्टिक अस्फाल्टने बुजवण्यासाठी 13,52,00,000 रुपये खर्चाच्या कंत्राटाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी खड्ड्यांच्या कामामध्ये पारदर्शकता येण्यासाठी मास्टिक अस्फाल्टने खड्डे कामांची व्हिडिओ शूटिंग करावी आणि खड्डे कामांचे ऑडिट करावे अशी मागणी केली आहे. मुंबईतील खड्डे बुजवण्यासाठी परिमंडळ निहाय 60 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशावरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी POP गणेश मूर्ती बनवण्याबाबत मूर्तिकारांना मनाई केली आहे. मूर्तिकारानं गेल्या वर्षीपासून शाडू मातीचे वाटप करण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी देखील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती साकारण्यासाठी 1 कोटी रुपये खर्चून नैसर्गिक रंगांचा मोफत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका 1,04,00,000 रुपये खर्च करणार असून मोफत रंगांचा पुरवठा एका खासगी कंपनीकडून करण्यात येणार आहे. सुरक्षित प्रवासाची हमी देणारा बेस्ट उपक्रम सध्या अपघातांमुळे चर्चेत आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे बेस्टच्या प्रतिमेला गालबोट लागत आहे. बस अपघाताचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यातील दुभाजकाला धडकून 1 व्यक्तीचा मृत्यू झाला. इतर 11 जण जखमी झाले. गेल्या 3 वर्षात बेस्ट गाड्यांचे 815 अधिक अपघात झाले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढते अपघात लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मुंबईत 30 जून ते जुलै महिन्याच्या 1 आठवड्यात जोरदार पाऊस कोसळला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. विश्रांतीनंतर आता पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या

0: सातही तलावांच्या क्षेत्रात पावसाचा मुक्काम आहे. तलाव क्षेत्रात जलसाठ्यात हळूहळू वाढ होऊ लागली आहे. सध्या 52% पाणीसाठा सर्व तलावांमध्ये उपलब्ध झाला आहे. मुंबईसाठी ही दिलासादायक बाब ठरू लागली आहे. मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी विष्णू सोनावणे, मुंबई.
1: याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात। राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। आणि सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू। नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई, या मुद्द्यांसह इतर विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे आज लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। दोन्ही सभागृहांच्या कामकाजाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाल्यावर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात केली। त्यावेळी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राजधानी नवी दिल्लीत सुरू असलेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई तसंच इतर विविध मुद्द्यांवरून गदारोळ सुरू केला। गोंधळ घालणाऱ्या सदस्यांना सभापतींनी शांतता राखण्याचं आवाहन केलं तसंच या मुद्द्यांवर नियमानुसार चर्चा होईल असं आश्वासन दिलं। मात्र त्यानंतरही विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यानं सभागृहाचं कामकाज आधी दुपारी 12 वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। दुपारी 2 नंतर सभागृहाच्या कामकाजाला प्रारंभ झाला। त्यावेळी विरोधकांनी नीट पेपर फुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अखेर आज दिवसभरासाठी सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं। राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला। त्याला खरगे यांनी आभार मानत दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन आणि त्यावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली। त्याला सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला। त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज सुरुवातीला दुपारी 12 आणि त्यानंतर 2 वाजेपर्यंत तहकूब केलं। दुपारी 2 नंतर कामकाजाला सुरुवात झाल्यावरही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला, त्यामुळे अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली। विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली। हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं। लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्लबागची तसंच न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली। उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली। नवी मुंबई महापालिकेत सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याच्या महासभेचा निर्णय राज्य सरकारनं निलंबित केलाय। यामुळे भरती प्रक्रिया सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झालाय। नवीन भरती प्रक्रिया मंजूर होईपर्यंत सध्याच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्याचा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक यांनी कालच्या महासभेत मांडला होता। त्याला बहुमतानं मंजुरी मिळाली होती। मात्र आजपासून परीक्षा सुरू होणार असल्यामुळे सुमारे 19,000 उमेदवारांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता होती, त्यामुळे राज्य सरकारनं हा ठराव निलंबित केल्याचा शासन आदेश आज जारी केला। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। गडचिरोली नंदुरबार धाराशिव वाशिम हिंगोली जालना पालघर बीड धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत। प्रत्येक तालुक्याला 5 कोटीचा

निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळेल. लोक आयुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोक आयुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोक आयुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल इथं शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. सिक्कीममध्ये नामची जिल्ह्यात आज भूस्खलन झाल्यामुळे सामडुंग इथल्या तिस्ता टप्पा 6 जलविद्युत प्रकल्पाचा बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला तर बोगद्यामध्ये 25 जण अडकल्याची शक्यता आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असल्याची माहिती नामची जिल्हा पोलिसांनी दिली. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. आसाममध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुराचा 3,50,000 जास्त नागरिकांना फटका बसलाय. लष्कर आणि विविध यंत्रणा बचाव कार्य राबवत आहेत. अप्पर आसामच्या काही भागात रेल्वे रुळांवर पुराचं पाणी साचल्यामुळे आज सलग दुसऱ्या दिवशी रेल्वे सेवा विस्कळीत राहिली. ईशान्य भारतात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. नागालँडमध्ये मून जिल्ह्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 9 पोहोचली. पूरस्थितीमुळे राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालं असून 7,000 जास्त नागरिक प्रभावित झाल्याचं राज्य आपत्ती प्रतिसाद विभागानं म्हटलंय. उत्तराखंडमधली चारधाम यात्रा आज पुन्हा सुरू झाली. संततधार पाऊस आणि यात्रेच्या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा काल तात्पुरती थांबवण्यात आली होती. जिल्हा प्रशासन पोलीस एसडीआरएफ आणि इतर संबंधित विभागांच्या समन्वयानं यात्रा मार्गाच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवत आहेत. यात्रेकरूंनी रोज प्रवास सुरू करण्यापूर्वी हवामानाबाबतची अद्ययावत माहिती घ्यावी आणि केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय. चांगझू इथं सुरू असलेल्या चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या एच एस प्रणॉयचं आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आलं. त्याला मलेशियाच्या लियोंग जुन हाऊकडून 21-10, 21-14 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि आयुष शेट्टी यांच्यासह इतर भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत. महिला एकेरीच्या राऊंड ऑफ 32 सलामीच्या सामन्यात उद्या भारताच्या PV सिंधू आणि उन्नती हुडा यांचा सामना होणार आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या कुडेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4-60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाची पाणी पातळी खालावली असून धरणात सध्या केवळ 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं शहरात तात्काळ पाणी कपातीचा निर्णय घेतलाय. शहरात आता 5 दिवसाआड म्हणजेच दर 6 दिवशी पाणी पुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याच्या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. अमरावती जिल्ह्यातल्या आनंदमठ इथल्या दत्तागिरी जयराम महाराज या भोंदू बाबा विरोधात एका महिलेनं दाखल केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. आपण अल्पवयीन असल्यापासून आरोपीने आपल्यावर वारंवार बलात्कार केला आणि आपलं लैंगिक शोषण केलं असं या महिलेचा आरोप आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. हवामान विभागानं पालघर ठाणे मुंबई रायगड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. पालघर ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक सातारा आणि कोल्हापूरचा घाट परिसरात उद्या ऑरेंज अलर्ट जारी केलाय. पुण्याच्या घाट परिसरात रेड अलर्ट देण्यात आलाय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात.
राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्यात

सखी सहेली।

गुन भवरे झर झर झर झर ने झूमे छम छम पायल बाजे रामा हो हे गैया नाचे बांस।

मंडळी आपल्या मनाच्या अगदी जवळचा, विचारांना नवी दिशा देणारा आणि आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला शिकवणारा आजचा विषय आहे मी ऑफलाईन कोण आहे. आता खरं तर हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यात एक खोल अर्थ दडलाय. आपण रोज सोशल मीडियावर स्वतःला व्यक्त करतो, आपल्या भावना, आनंद, यश आणि अनुभव जगासमोर मांडतो, पण या सगळ्याच्या पलीकडे आपलं खरं अस्तित्व काय आहे हे आपण किती वेळा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो? पडला ना तुम्हालाही प्रश्न? मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपण सतत इतरांशी जोडलेले आहोत. सामाजिक माध्यमांमुळे जग आपल्या हातात आलंय, पण या जोडण्याच्या प्रक्रियेत आपण स्वतःपासून दूर तर जात नाही ना, हा प्रश्न विचारण्याची वेळ आली. आपण आपल्या आयुष्याचे सुंदर, आनंदी आणि यशस्वी क्षण जगासमोर मांडतो, पण आपल्या संघर्षांबद्दल, अपयशांबद्दल आणि मनातल्या गोंधळाबद्दल आपण क्वचितच बोलतो. त्यामुळे एक आभासी परिपूर्ण आयुष्य तयार होतं, जे प्रत्यक्षात तसं नसतं. जेव्हा मोबाईल हातात नसतो, इंटरनेट बंद असतं आणि आपण स्वतःसोबत एकटे असतो, तेव्हा आपली खरी ओळख समोर येते. ऑफलाईन मी म्हणजे माझे विचार, माझी मूल्य, माझे निर्णय आणि माझे

0: ह्या भावना हा तो मी असतो जो कोणत्याही फिल्टर शिवाय कोणत्याही दिखाव्याशिवाय जगतो. सोशल मीडियावर आपण स्वतःचं एक सुंदर रूप साकारतो पण आयुष्यातली खरी ओळख ही त्या रूपाच्या पलीकडे असते. कारण आयुष्य हे नेहमीच अनफिल्टर्ड असतं. त्यात आनंदही असतो आणि दुःखही, यशही असतं आणि अपयशही. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं स्वतःला ओळखा हे वाक्य आजच्या काळात अधिक महत्वाचं वाटतं. कारण आपण स्वतःला ओळखण्यापेक्षा इतरांना प्रभावित करण्यात अधिक गुंतलोय. आपण काय आहोत, आपल्याला काय आवडतं, आपली खरी ओळख काय आहे हे समजून घेण्यासाठी आपण स्वतःसोबत वेळ घालवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण थोडा वेळ शांत बसतो, स्वतःशी संवाद साधतो, तेव्हा आपल्याला आपल्या मनातले विचार, भावना आणि आकांक्षा समजायला लागतात.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

मित्रांनो, आजची पिढी एकटं राहणं टाळते, कारण एकटेपणात स्वतःशी सामना करावा लागतो. पण एकटेपण म्हणजे एकाकीपण नाही, तर ती संधी आहे स्वतःला समजून घेण्याची, स्वतःला घडवण्याची. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो, तेव्हा आपण आपली ताकद आणि कमतरता ओळखू शकतो, आणि हेच आपल्याला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शक ठरतं. मित्रांनो, डिजिटल युगात सतत स्क्रीनकडे पाहणं, सोशल मीडियावर वेळ घालवणं आणि इतरांच्या आयुष्याशी तुलना करणं ही एक सवय झाली आहे. यामुळे मानसिक ताण, असमाधान आणि आत्मविश्वासात घट होऊ शकते. म्हणूनच डिजिटल डिटॉक्स ही संकल्पना महत्वाची ठरते. काही काळासाठी मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहणं, स्वतःसाठी वेळ काढणं आणि वास्तविक जगात रमणं, यामुळे मनाला शांती मिळते आणि विचार स्पष्ट होतात. मंडळी, नाती आणि संबंध या विषयावर विचार केला तर लक्षात येतं की आज आपण खूप कनेक्टेड आहोत, पण खऱ्या अर्थाने जोडलेले नाही. ऑनलाईन संवाद सोपा आणि जलद असतो, पण त्यात भावना, स्पर्श आणि जवळीक यांचा अभाव असतो. ऑफलाईन संवादात मात्र एक वेगळी चूब असते. डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना, हसण्यातून व्यक्त होणारा आनंद आणि शांततेतून व्यक्त होणारी समज. खऱ्या नात्यांची किंमत ही वेळ, विश्वास आणि समजूतदारपणात असते. ती लाईक्स आणि कमेंट्स मध्ये मोजता येत नाही. घरात एकत्र राहूनही प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो ही आजची वास्तविकता आहे. संवाद कमी झालाय, नात्यांमधली जवळीकही कमी होत चालली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत वेळ घालवणं, मित्रांसोबत मनापासून बोलणं आणि नात्यांना जपणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हीच नाती आपल्याला खऱ्या अर्थानं आधार देतात.

मंडळी, खरं तर ऑफलाईन आयुष्याची सुंदरता ही साध्या गोष्टींमध्ये दडलेली आहे. एक चांगलं पुस्तक वाचणं, निसर्गात फेरफटका मारणं, संगीत ऐकणं किंवा स्वतःसोबत शांत बसणं, या गोष्टी आपल्याला आपल्या आतल्या जगाशी जोडतात आणि आयुष्याचा खरा आनंद अनुभवायला मदत करतात. आपण वेळेचं व्यवस्थापन केलं आणि मोबाईलवर घालवलेला वेळ कमी करून स्वतःच्या विकासासाठी वापरला तर आपलं आयुष्य अधिक अर्थपूर्ण होऊ शकतं. कारण आपली किंमत ही सोशल मीडियावरील उपस्थितीवर ठरत नाही, तर आपल्या विचारांवर, कृतींवर आणि स्वभावावर ठरते. मंडळी, आपल्याला हे समजलं पाहिजे की सोशल मीडिया हे एक साधन आहे, ते आपल्याला वापरायचंय पण त्याचं गुलाम नाही व्हायचंय. जीवनात समतोल साधणं खूप महत्वाचं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन आयुष्य, काम आणि विश्रांती, समाज आणि स्वतः, या सगळ्यांमध्ये संतुलन राखणं हेच खरं समाधान देणार आहे. कारण शेवटी मी ऑफलाईन कोण आहे या प्रश्नाचं उत्तर शोधणं हा एक प्रवास आहे. स्वतःकडे जाण्याचा, स्वतःला ओळखण्याचा आणि स्वतःला स्वीकारण्याचा हा प्रवास सोपा

नाहीये, पण तो अत्यंत आवश्यक आहे. कारण खऱ्या आनंदाचा आणि समाधानाचा मार्ग हा आपल्या आतच आहे. मंडळी, अशा भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।
2: संध्याकाळचे 6 वाजता थोड्याच

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीचा नियमानुसार अर्ज काँग्रेसनं दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान आंदोलन स्थळावरून पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. विरोधकांना विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर चर्चा हवी आहे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. हा मुद्दा विद्यार्थी आणि देशाच्या युवा वर्गाच्या भविष्याशी संबंधित असल्याचं संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना त्यांनी सांगितलं.
1: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे हैं. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

0: आजच्या बैठकीत ते बोलत होते. त्याची माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचंही रिजिजू यांनी सांगितलं.
1: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने ये भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला. तिथल्या डॉक्टरांची चर्चाही केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काँग्रेस जनता पार्टी आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी शहरातल्या विविध पोलीस स्थानकांमध्ये एकंदर 8 गुन्हे दाखल केले आहेत. आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग करणं, पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन करणं असे आरोप पोलिसांनी केले आहेत. या प्रकरणी 900 जास्त आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनांचा तपास सुरू असून संबंधित ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची तसंच न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठासमोर अॅडव्होकेट देवदत्त कामत यांनी ही याचिका सादर केली आणि उद्या यावर सुनावणी घेण्याची विनंती केली. एसआयआरच्या कारणामुळे राज्यातल्या उर्वरित 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढच्या वर्षापर्यंत पुढे ढकलता येणार नाहीत असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. मतदार यादी पुनरीक्षणाचं काम करत असलेले अधिकारी या निवडणुकांच्या कामासाठी उपलब्ध असतील का हे स्पष्ट करावं अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं राज्य निवडणूक आयोगाला केली. या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. गडचिरोली, नंदुरबार, धाराशिव, वाशिम, हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे आणि परभणी जिल्ह्यातले हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्याला 5 कोटींचा निधी मिळणार असून पुढच्या वर्षी त्याचं आर्थिक मूल्यांकन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्यांना पुरस्कार मिळणार आहेत. लोकायुक्त कार्यालयातल्या 143 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र लोकायुक्त अधिनियम 2023 अंमलबजावणीमुळे लोकायुक्तांच्या अधिकार क्षेत्रात वाढ होणार आहे. पुण्यात मावळ तालुक्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा कायमस्वरूपी तळ उभारायलाही आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसंच नागपूर जिल्ह्यात कटोल इथं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय उभारायलाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याच्या महसूल विभागाच्या आस्थापनेचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करायची अधिसूचना काल जारी झाली. यामुळे 50 वर्षांनंतर या विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत आहेत असं प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना केलं. या नव्या नियमांमुळे नायब तहसीलदार ते अप्पर जिल्हाधिकारी स्तरावरच्या अधिकाऱ्यांची पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतले गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटतील अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेनं डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपीय संघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया

0: आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पत्रकारांसाठी पत्र सूचना कार्यालय मुंबई विभागाच्या वतीने आज वार्तालाप या माध्यम क्षेत्राविषयीच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक ओळखीपासून जागतिक संधीपर्यंत ही या परिषदेची संकल्पना होती. या परिषदेत कोल्हापूर जिल्ह्यातले 44 पत्रकार सहभागी झाले होते. पालघरमधल्या प्रस्तावित वाढवण बंदराला जोडणाऱ्या ग्रीनफील्ड महामार्गाविरोधात स्थानिक नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. डहाणू चिंचणी बोईसर किनारी मार्गावर वरोर परिसरात रास्ता रोको आंदोलन करत नागरिकांनी वाहतूक रोखून धरली होती. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करून समाजाला 20% आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी आज जालन्यात आंबेडकरी समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार तर विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पालघर ठाणे मुंबई रायगड भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून या ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं उद्या पालघर ठाणे रायगड रत्नागिरी नाशिक सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट तर पुण्याच्या घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. राहुल गांधी यांचं प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला मान्यता देण्याच्या लोकसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात. राज्यातल्या 177 तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर आकांक्षित तालुका कार्यक्रम राबवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आणि डेंग्यूवरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेची परवानगी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, फिफा विश्वचषक स्पर्धेच्या चर्चा अजूनही सुरू आहेत आणि याच विषयी आकाशवाणीसाठी ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आशिष पेंडसे यांची ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ केळकर यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: नमस्कार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा नुकतीच पार पडली, अंतिम सामनाही नुकताच पार पडलेला आहे आणि स्पेन आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्येही फायनल झाली. स्पेन वर्ल्डकप जिंकलेला आहे. काही काळानंतर आपण या स्पर्धेविषयी बोलतो आहोत, पण अजूनही या स्पर्धेचं जे कवित्व आहे ते अजून उरलेलं आहे असं म्हणता येईल, कारण या फायनल मॅचवर खूप चर्चा अजूनही सुरू आहे. एकूण या फायनल मॅच बद्दल आणि एकूणच आता जी विश्वचषक स्पर्धा झाली त्याबद्दल आपण संवाद करणार आहोत विवा फुटबॉल या फुटबॉलनाच राहिलेल्या नियतकालिकाचे संपादक आशिष पेंडसे यांच्याशी. आशिष, स्वागत आहे तुझं.
2: नमस्कार.
1: नमस्कार आशिष. पहिलाच प्रश्न फायनल मॅच संदर्भातच, अंतिम सामना पार पडला, तो स्पेन जिंकलं वगैरे हे तर आहेच, पण हा सामना पाहताना चाहत्यांमध्ये एक उत्सुकता होती की अतिशय उत्कंठावर जर सामना होईल, छान याच्यामध्ये गोलची भरताच पाहायला मिळेल, अर्जेंटिनाच्या धडाक्याने खेळते, मेस्सीसाठी ते वर्ल्ड कप जिंकायचा म्हणून अक्षरशः पणाला लावून खेळते वगैरे, तर तसं काही फारसं पाहायला मिळालं नाही. तर एकूण याबद्दल एक फुटबॉल पटू म्हणूनही तू राष्ट्रीय स्तरावर खेळलेलाही आहे, तर एक फुटबॉल पटू म्हणूनही आणि आता एक विश्लेषकाच्या भूमिकेत नाही, आता दोन्ही प्रकारे या सामन्याचं विश्लेषण कसं करायचं?
2: या अंतिम सामन्याकडे जाण्याआधी मी दोन सामन्यांचा आठवण करून देतो. आदल्याच दिवशी झाली होती थर्ड प्लेस मॅच, ज्यामध्ये फ्रान्स विरुद्ध इंग्लंड खेळले होते आणि 10 गोलची बरसात झाली होती. त्याच्यानंतर गेल्या वर्ल्ड कपला 4 वर्षापूर्वी कतारला जो अंतिम सामना झाला होता फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना, त्याच्यात 3-3 अशी बरोबरी, एम्बापेची हॅट्रिक, मग पेनल्टी शूट आउट आणि त्याच्यात अर्जेंटिना जिंकले होते. तो अगदी योग्य प्रकारे तू म्हणला तसं रोमर्स उत्कंठा आणि तो शेवटच्या क्षणापर्यंतची तुरंत दोन्ही बाजूनी आक्रमण प्रति आक्रमण गोल हे यावेळच्या सामन्यात खरंच दिसलं नाही. सामन्या दरम्यान कॉमेंटेटर उपासानी म्हणली की 1994 साली जेव्हा अमेरिकेत वर्ल्ड कप झाला होता, ब्राझील आणि इटली हे दोन मातब्बर संघ त्यामध्ये होते आणि तिथेही 2-0 अशी बरोबरी झाली, एक्स्ट्रा टाइम नंतर पेनल्टीवरती ब्राझील जिंकले. सो बहुधा अमेरिकेतल्या अंतिम सामन्यात गोल होणार नाही हीच परंपरा.

0: असावी असा एक उल्लेख झाला. पण स्पेनने अगदी 100 मिनिटांनंतर विजयी गोल केला आणि आपला विजय साकारला. स्पेन हे सर्वार्थाने या टुर्नामेंट मधली सर्वोत्तम संघ आहे होता आणि त्याच्यामुळे त्यांनी मिळवलेला विजय हा सार्थच होता. दुसरीकडे माहिती असं वाटतं की तू म्हणला तसं अर्जेंटिनाने 17 गोल या स्पर्धेत सर्वाधिक मारले होते. मेस्सी सारखा जादूगार त्यांच्याकडे होता, त्याच्यामुळे अंतिम सामन्यामध्ये काहीतरी एक लढत होईल आणि एक रंजकदार फुटबॉल बघायला मिळेल ही मात्र अपेक्षा काहीशी पोल ठरली आणि त्या आघाडीवरती निराशा झाली. थोडी अर्जेंटिनाच्या बाजूने लटकी समर्थन द्यायची झाली तर त्यांचा बचावपटू तुटण्याचे 2 मुख्य आधारस्तंभ होते, लिसांड्रो आणि रोमेरो. हे दुखापतीमुळे त्यांना मैदान सोडायला लागलं किंवा एन्झोला रेड कार्ड मिळालं त्यामुळे अर्जेंटिनाला 10 खेळाडूंनी खेळायला लागलं. पण ही म्हटलं तर ते लटकी समर्थन आहेत. अर्जेंटिना खेळलेच नाही, स्पेन जिंकले.
1: अर्जेंटिनाचे खेळले नाही तसं आपण म्हणतोय तो एक रणनीतीचा भाग होता का अशी ही चर्चा आहे. कारण स्पेन ज्या पद्धतीनं फ्रान्सशी खेळलेलं होतं आणि फ्रान्सला त्यांनी अक्षरशः नामोहरम केलं मैदानावर आणि हे दिसलं, कारण फ्रान्स सगळ्यात आक्रमक संघ आहे असं बोललं जात होतं या स्पर्धेदरम्यान. पण सेमीफायनलला अक्षरशः त्यांना काही करता आलं नाही. तो सामना बघितल्यानंतर काही रणनीतीमध्ये फरक पडला होता म्हणून असा खेळ खेळला गेला आणि मग हा सामना अतिरिक्त वेळेत मग पेनल्टी शूटआउट मध्ये न्यायचा, तिथे फैसला त्याचा होऊ द्यायचा, असं काही रणनीतीचा भाग आहे असंही वाटतं तुझं अर्जेंटिना.
0: हो, त्यांची ती रणनीती होतीच आधीपासून. म्हणजे अर्जेंटिनाचे 17 खेळाडू विश्व 4 वर्षापूर्वी फायनल मध्ये जिंकलेले होते पण साहजिकच ते आता किशी आणि किशीच्या पुढे ते वयाने झुकलेले होते. मैदानात त्यांचा तेवढा बहर नव्हता. नव्या दमाचे जे स्ट्रायकर यायला पाहिजे ते फारसे या संघात नव्हते. पण आपण बघितलं की इजिप्त असेल, स्वित्झर्लंड असेल आणि इंग्लंड विरुद्ध पिछाडीवर गेल्यानंतर त्यांनी जो काही एक झपाटल्यासारखा खेळ करून ते बरोबरी साधली आणि नंतर पुढे विजय मिळवला. त्यांना कदाचित स्पेन फ्रान्स हा उपांत्य सामना बघितल्यानंतर कदाचित अर्जेंटाईन खेळाडू मनातन पराभूत झाले असतील की एम्बापे डेम्बेले तू म्हणला तसं संपूर्ण फ्रान्सचा बहर इतका होता या टुर्नामेंट मध्ये. त्यांची सुद्धा डाव स्पेनने शिजू दिले नाही, इतकं त्यांचं आधिपत्य मध्यफळीत होतं. जवळपास ऍव्हरेज त्यांनी 600-650 प्रत्येक सामन्यात दिले. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 13-20 सेकंदांमध्ये ते प्रतिस्पर्ध्याचा चेंडू पुन्हा आपल्या ताब्यात घेत होते. अशा पद्धतीचा टोटल डॉमिनन्स ज्याला म्हणता येईल तो मैदानात स्पेनच्या संघाचा होता. अगदी गोलरक्षक त्यांचा उनाई सिमॉन त्यांनी 600 मिनिटांपेक्षा अधिक कालावधी विक्रमी एकही गोल स्वीकारला नव्हता. या स्पर्धेत स्पेननी फक्त 1 गोल स्वीकारला होता. असं कुठेतरी अर्जेंटिना दिसलं की नाही आपली काही स्ट्रॅटेजी वर्क नाही होत आहे, मग काय करायचं, गोल 0 बरोबर एक रोखा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना, म्हणजे त्यांना वैतागून सोडा आणि मग पेनल्टीमध्ये आपला मानसिक खंबीरपणा उपयोगाला आणून जिंका. दॅट वॉज द प्लॅन. पण तो नाही एक्झिक्यूट झाला कारण आपण बघतोय यंदाच्या वर्ल्ड कप मध्ये खेळ वेगवान झालाय, 5 सबस्टिट्यूट अलाउड आहेत, त्याच्यामुळे जवळपास निम्मा संघ नव्या ताकदीच्या मैदानात उतरतो आहे आणि 1-0 आघाडी बरोबरी साधणं शक्य आहे. तसंच गोल 0 बरोबरी सुद्धा ठेवणं खूप मुश्किल आहे. तो अर्जेंटिनाने कदाचित आक्रमणाला जाऊन एक संधी घ्यायला पाहिजे होती, मेसीना पुढे पूर्ण खेळायला पाहिजे होतं, मग कदाचित पुढे त्यांना डिपेंड करता आला असं अर्थातही जरतरच्या गोष्टी आहेत.
1: दुसऱ्या बाजूला स्पेन संघ ज्या पद्धतीने खेळला, म्हणजे या स्पर्धेमध्ये जेव्हा चर्चा सुरू झाल्या तेव्हा आधी आपण हिरोंची चर्चा खूप करतो आणि त्यात मग मेस्सी असेल, रोनाल्डो असेल, नेमार असेल या सगळ्यांची चर्चा होत राहतात. स्पेनमध्ये एक लमिन यमाल सोडला तर तसा स्टार खेळाडू नाही आणि अजून यमाल स्टार पदाला पोहोचलेला नाही. पण स्पेनच्या संघातला प्रत्येक खेळाडू हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. स्पेनच्या एकूण सांघिक खेळाचं किंवा त्यांच्या संघ नियोजनाचं काय नेमकं गीत आहे, तुला काय वाटतं की कशा पद्धतीनं ते ही सगळी बांधणी करतात?
0: रोनाल्डो मेस्सीचा तू उल्लेख केला, एम्बापे, नेमार असेल, विनिशियस ज्युनियर असेल, हॅरी केन असेल, एर्लिंग हॉलंड असेल, या सगळ्यांनी एका मागणं एक प्रत्येक मॅचला ते गोलांची तोफ डागत होते. त्याच्यामुळे तोही एक वैशिष्ट्यपूर्ण वर्ल्ड कप ठरला नाही. एखादा कोणतरी 6-8 गोल मारतो, गोल्डन बूट घेऊन जातो आणि बाकी सगळे मागे असतात. यावेळी तसं झाले नाही आणि याच पार्श्वभूमीवरती स्पेन बाबत अशी एक बोललं जात होतं की त्यांच्याकडे तसा एक स्ट्रायकर नाही. सो ते स्पेनचं एक डिसएडव्हान्टेज होतं का तर थोडं होतं, पण ऍडव्हान्टेज असंसाठी होतं की स्पेनच्या 6 खेळाडूंनी गोल मारले. सो त्यांच्या पुढच्या फळीतल्या 6 पैकी कुठला खेळाडू गोल मारेल हे कोणालाच अंदाज बांधता येत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट स्ट्रॅटेजी करता येत नव्हती. किंवा त्यांचे जे डिफेंडर आहेत, पेड्रो पोरो असतील किंवा त्यांचा जो लेफ्ट बॅक आहे, ते सुद्धा अटॅकला पुढे येत होते. तर पोरोनी तर एक गोल मारला होता. किंवा आधीच्या मॅचला जो निर्णायक गोल झाला तो शॉट हा त्यांचा मध्यफळीतला डिफेंडर कुबारसिनी मारला होता. सो अशा पद्धतीने एक सर्वांग सुंदर खेळ स्पेन करत होते. तू स्पेनच्या ग्रासरूटचा म्हणजे नवीन खेळाडू घडवण्याच्या सिस्टीमचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये ला मसिया बार्सिलोनाची जी अकॅडमी आहे ती जगविख्यात आहे. मेस्सी

यमाल सारखे खेळाडू तिथे घडलेले आहेत. त्याच्याच जोडीला चीनची 15 वर्षाकालीन 19 वर्षाकालीन आणि 23 वर्षाकालीन संघ बांधली गेली. 11 वर्ष सुरू होती म्हणजे ती जी बॅच तेव्हापासून जी हे जे प्रशिक्षक आहेत लुईस डेला फ्लोंटे यांनी ही गेली 9-10 वर्ष हे सगळे खेळाडू घडवले आणि आज ती विश्वविजेते पदापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे युथ डेव्हलपमेंट सिस्टीम, अकॅडमी, ग्रासरूट आणि त्यांना पोषक

0: ग्रासरूट आणि त्यांना पोषक इकोसिस्टीम हे या स्पेनच्या विजयाचं खरं गमक आहे.
1: पण ह्या क्रीडा संस्कृती रुजवणं स्पेनमध्ये या पद्धतीने झालं तर तशी आपल्याकडे ही क्रीडा संस्कृती रुजू शकते का किंवा अजून काय करायला त्याच्यासाठी हवाय? आपल्याकडे एवढे फॅन्स आहेत तर आपण फुटबॉलच्या वर्ल्ड कप मध्ये का नसतो त्याबद्दल तुला काय वाटतं?
0: फक्त सरकार असेल किंवा मंत्री असतील किंवा या संघटनांनी काही करून तेवढं भागणार नाहीये. सगळे जे सर्व संबंधित घटक आहेत म्हणजे अगदी पालकांपासून शाळा महाविद्यालयांपासून अगदी तुझ्या माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकापर्यंत त्यांनी आवड घेऊन रुचीनी या जर सगळ्या आपल्याला ग्लोबल स्पोर्ट जो आपल्यापर्यंत थँकफुली या प्रक्षेपणामार्फत येतो आहे आपल्या टीव्ही मोबाईल मध्ये येतो आहे त्यामध्ये जर रुची घेतली. आता 23 जुलै पासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होत आहेत. फक्त जर ऑलिम्पिक आल्या की हॉकी बॅडमिंटन या सगळ्या खेळांना पुढे घेऊन इंडिया इंडियाचे नारे नाही दिले. संपूर्ण वर्षभर या जर सगळ्या खेळांना फॉलो केलं आपल्या मुलांमध्ये त्याची आवड निर्माण केली तर नक्कीच ही क्रीडा संस्कृती रुजेल. आणि एकदा काही खेळांबाबतची आवड निर्माण झाली तर आपण अधिकाधिक खेळायला लागू. जेवढे जास्त खेळू तेवढे जास्त आपल्याकडनं चॅम्पियन्स घडतो.
1: सुरुवातीलाही आपण म्हटलो 48 संघ या वेळेला खेळले. अमेरिकेत स्पर्धा होती, जाम होता, भरपूर कार्यक्रम. म्हणजे अंतिम सामन्याच्या हाफ मध्ये सुद्धा 25 मिनिट कार्यक्रमच चाललेले होते. त्याच्यानंतर काही म्हणजे वादग्रस्त घटनाही घडल्या. अमेरिकेच्या फुटबॉलपटूला जे रेड कार्ड मिळालेलं होतं तर मागे घेण्यासाठी असे सगळे प्रकार घडले. आणि अंतिम सामन्यामध्ये सुद्धा एक दिसलं की अर्जेंटिनाचे खेळाडू रणनीतीचा भाग होता किंवा काय हा प्रश्न वेगळा, पण खूप धसमुसावा खेळ करताना दिसले. तर सगळ्याकडे कसं पाहायचं अंतिम सामन्यानंतर हे फुटबॉलसाठी म्हणून किती घातक असू शकतं का असे प्रश्नही त्यांच्या मनात आहेत. कारण हा सुंदर खेळ म्हणून याला ब्युटिफुल गेम म्हणतात तर किती कुठेतरी डाग लागताना दिसतो का?
0: मुळात फुटबॉल हा मैदानातलं कौशल्य, गोल, स्ट्रॅटेजी आणि या सगळ्यांबरोबरच भावभावनांचाही खूप मोठा खेळ आहे फुटबॉल हा. म्हणजे इट्स अ ग्लोबल लँग्वेज आणि इट्स अ ग्लोबल इमोशन फुटबॉलला असं म्हणतात. आपण बघितलं की आफ्रिकेतले 9 देश यावेळेला पात्र ठरले होते, त्यातले 8 देश हे बाद फेरीत गेले. किंवा केप वर्डेचा 40 वर्षांचा वोझिना हा जो गोलकीपर आहे त्यांचे 40,000 फक्त फॉलोअर्स होते, ते 60 लाखापर्यंत त्याचे सोशल मीडियावरचे फॉलोअर गेले. आणि तो एक प्रेरणा असेल या भावना असेल याचे तो एक प्रतीक बनला. आणि असे सगळे छोटे मोठे संघांनी मिळून फुटबॉल आणि वर्ल्ड कप हा एक खूप एक भावनेचा एक आविष्कार इथे आपण घडताना पाहिला. रोनाल्डो सारखा खेळाडू असतील द लास्ट डान्स नेमार रोनाल्डो आणि मेसी यांना आपण अलविदा या वर्ल्ड कपच्या निमित्ताने, तो सुद्धा सामना संपल्यानंतर जसा अंतिम सामन्यानंतर मेसी आपण बघितला की भावनांना अक्षरशः अश्रूंद्वारे त्यांनी वाट मोकळी करून दिली. सो हा सगळा एक भावनेचा आविष्कार असतो. पण त्याच्याच जोडीला तणाव आणि भयंकर मानसिक शारीरिक जे काही दबाव असतात सामना संपल्यानंतर ते कुठेतरी मोकळे केले जातात. फुटबॉल इज अ ब्युटिफुल गेम. सामना कितीही संघर्ष झाला तरी खिलाडू वृत्तीने एकमेकांना आलिंगन देतात, पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतात. पण हा जो कुठेतरी एक संतुलन थोडा बिघडण्याचा एक थोडे प्रकारे सगळ्याच खेळांमध्ये होतात, फुटबॉल असं नाही. आणि विशेषतः अंतिम सामन्यासारखा सर्वोच्च कसोटी बघणारा सामना झाल्यानंतर त्याच्यातले काही निर्णय आपल्या बाजूने गेल्या नाही आणि समजा त्याबाबतची एक उद्वेग असेल किंवा त्याबाबतची निराशा असेल ती अशा कुठेतरी धसमुसा या प्रकारे बाहेर. सगळ्यांना माहिती की तो एक क्षणिक उद्रेक असतो भावनांचा. कोणाच्याही मनात कुठल्याही फुटबॉलपटूच्या मनात असा काही विद्वेषाची भावना नसते. म्हणून तर या वर्ल्ड कपचं जे ब्रीज होतं की टुगेदर विथ फुटबॉल किंवा फुटबॉल युनाइट द वर्ल्ड, तो हे संपूर्ण विश्व हे या फुटबॉलच्या कॅनव्हास वरती आपण चितारलं. 40 दिवस काही 108 सामने 48 संघ अशा सगळ्या माध्यमातून आणि हे काही एखाद दुसरी घटना सोडल्या तर स्पेन सारखा एक सर्वोत्तम खेळ करणारा संघ जिंकला हेच या आपल्या आठवणीत राहील. आणि ह्याच सगळ्या वेगवेगळ्या अविस्मरणीय स्मृती या वर्ल्ड कपने दिल्या. त्याच पुढे आपण पुढच्या वर्ल्ड कपला 2030 साली जो स्पेन पोर्तुगाल आणि मोरोक्कोत होतोय तिथपर्यंत आपण कॅरी करू.
1: नक्कीच शेवटचं हे जरी एक थोडासा उद्वेग आणणारा थोडासा निराश करणारा प्रसंग आपण पाहिलेला असला तरी आणखी एक चित्रही लोकांच्या मनात नक्की ठसायला हवं किंवा ठसलं असेलही की लामिन यमाल सामन्यानंतर त्यांनी मेस्सीला घट्ट मिठी मारली आणि त्यांचंही एक जुनं नातं त्याच्याबद्दलचे फोटो आणि हे सगळे व्हायरल होतही होते की तो लहान असताना 19 वर्षांपूर्वीचा बाळ म्हणून मेस्सीने हातात घेतलाय असा फोटो व्हायरल होत होता. आणि आज या अंतिम सामन्यानंतर या दोघांची अक्षरशः उरावरी झालेली भेट.
0: मला आवर्जून एका गोष्टीकडे थोडस लक्ष वेधायचं अगदी थोडक्यात. की हा जो यावेळच्या वर्ल्ड कप मध्ये जो टॉक्झिक

0: सोशल मीडिया दिसला, म्हणजे विद्वेषपूर्ण सोशल मीडिया इतका यापूर्वी खरंच कधी बघितला नव्हतं, याची मला व्यक्तिशः खंत वाटते. मला रोनाल्डो आवडतो, तुला मेसी आवडतो, म्हणून मी मेसीचा द्वेष नाही करणार. आपले सगळेच फुटबॉलपटूंनी हे संपन्न केलेलं आहे, एकमेकांचा द्वेष करून काही होणार नाही. पण यावेळीच्या सोशल मीडियामुळे ही नकारात्मकता, विद्वेषाची भावना खूप वाढलेली दिसली. जे आपण ध्रुवीकरण समाजात बघतो की तुम्ही इकडले नाही तर तिकडले, असं फुटबॉलमध्ये होत नाही. सगळे खेळाडू या खेळाला पुढे नेतात, त्यामुळे हा सोशल मीडिया मला म्हणजे मैदानातलं व्हायला नाहीच पाहिजे, पण त्याही पेक्षा एक अत्यंत सकारात्मक आणि एक चांगले क्रीडा रसिक म्हणून अशा सोशल मीडियाच्या विद्वेषाला बळी न पडण्याची, मैदानाबाहेरची आपण आपली जबाबदारी टिकवूया, एक चांगली क्रीडा संस्कृती सगळे मिळून रुजवूया, म्हणजे आपल्याला सगळ्या क्रीडा स्पर्धांचा आनंद अधिक चांगल्या पद्धतीने उठवता येईल.
1: नक्कीच. आणि त्यामुळे यमाल आणि मेस्सी यांची पुरावरी झालेली भेट आणि त्याचा फोटो, हेच मला वाटतं याचं फलित आहे असं आपण लक्षात ठेवून पुढे जायला हवं आणि कायम कुठलाही संघ जिंकला तरी फुटबॉलच जिंकत राहायला हवं, ते अधोरेखित करायला हवं. आशिष, तुझ्याशी गप्पा मारताना नेहमीच मजा येते, आजही या सगळ्याबद्दल गप्पा मारताना नक्कीच मजा आली, आपल्या श्रोत्यांनाही नक्कीच संवाद आवडेल अशी आशा करूया.
0: खेळांचं समालोचन किंवा माहिती देण्याऐवजी अशा प्रकारचं गप्पांच्या माध्यमातून खेळ समजून घेण्याचा हा जो प्रयत्न आहे तो खरंच स्वागतार्ह आहे, आणि त्यामुळे आकाशवाणीचे मनपूर्वक आभार.
1: नमस्कार.
2: श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, मुलाखत सिद्धार्थ केळकर, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव आणि निवेदन अंकिता आपटे.
3: FM बँड 101.1 मेगाहर्ट्सवर आणि इंटरनेटद्वारे न्यूज ऑन AIR या ऍप्लिकेशनवर हे आकाशवाणीचं नांदेड केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर, 30 आषाढ शके 1948, अर्थात दिनांक 21 जुलै 2026. आता जाणून घेऊयात कार्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्राप्त आजचे बाजार भाव. गहू कमाल भाव 2485, किमान भाव 2200 आणि सरासरी भाव 2345. ज्वारी कमाल भाव 3000, किमान भाव 2295 आणि सरासरी भाव 2450. तीळ कमाल भाव 10425, किमान भाव 10425 आणि सरासरी भाव 10425. तूर कमाल भाव 7500, किमान भाव 7500 आणि सरासरी भाव 7500. सोयाबीन कमाल भाव 7245, किमान भाव 5500 आणि सरासरी भाव 6600. हळद काळी कमाल भाव 18920, किमान भाव 14550 आणि सरासरी भाव 16400. हळद गोळा कमाल भाव 16395, किमान भाव 14000 आणि सरासरी भाव 15800. याबरोबरच कार्यालय

0: कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्याकडून प्राप्त आजचे बाजारभाव आम्ही समाप्त करीत आहोत. किसान वाणी हा कार्यक्रम आवडीने ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आणि शेतकरी बंधू भगिनींना आनंद गोडबोलेचा प्रेमपूर्वक नमस्कार.
1: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
2: पुतला बोल रहे
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी है? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहाँ
2: परम तो सभी डाले हैं.
1: सब नहीं आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच है
1: रे बेटे एक्सपीरियंस से बता रहे हैं धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई मैं भी आज तक जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: शेतकरी बंधूंनो किसान वाणी या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत गट शेती आणि फळबाग व्यवस्थापन याविषयी युवा प्रगतीशील शेतकरी श्रीकांत साहेबराव शिंधीकर यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत. पण त्यापूर्वी कार्यक्रमात ऐकूया प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 याविषयीचा कृषी सल्ला. वाचक स्वर आहे सहायक कृषी अधिकारी प्रकाश पवार यांचा.
4: नमस्कार. आजचा कृषी सल्ला प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 यामध्ये आपण पीक विमा संदर्भात आज आपण कृषी सल्ल्यामध्ये खरीपाची पेरणी आपली आता पूर्ण झालेली आहे आणि खरीप पीक विमा काढण्याची आपली अंतिम मुदत आहे 31 जुलै 2026 आणि 31 जुलैपर्यंत आपण न वाट पाहता सर्व शेतकरी बांधवांनी आपला विमा हा त्वरित काढला पाहिजे कारण सध्या अल्निनोचा प्रभाव असल्यामुळे आपल्याकडे सध्या पावसामध्ये खंड आहे त्यामुळे पिकाची सध्या बिकट परिस्थिती असल्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी त्यांचा पीक विमा काढणं अत्यंत गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपल्या नांदेड जिल्ह्यासाठी पीक विम्याचे दर आणि हप्ता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या नांदेड जिल्ह्यामधील मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक असल्यामुळे सोयाबीनचा विमा आपल्या या ठिकाणी जोखीम स्तर आहे 17%. विमा संरक्षित रक्कम आहे त्यासाठी 62,500 रुपये. विमा हप्ता दर आहे 5%. त्यापैकी शेतकरी हिस्सा प्रति हेक्टरी आहे विमा हप्ता दर 2%. त्याचबरोबर विमा हप्ता रक्कम आपल्याला भरायची आहे 1,250 रुपये. त्यानंतर आपल्याकडे आहे दुसरं पीक कापूस. कापूस पिकासाठी आपल्याला या ठिकाणी जोखीम स्तर आहे 17%. विमा संरक्षित रक्कम आहे 65,000 रुपये. याचा विमा हप्ता दर आहे 2%. आणि शेतकरी हिस्सा आहे प्रति हेक्टर या ठिकाणी विमा हप्ता दर 2%. त्याचबरोबर विमा हप्ता रक्कम आहे आपली 1,300 रुपये. त्यानंतरचं पीक आहे मूग. मुगासाठी सुद्धा जोखीम स्तर आहे 17%. विमा संरक्षित रक्कम आहे 30,000. त्याचा विमा हप्ता दर आहे 2%. विमा हप्ता दर शेतकरी हिस्सा आहे 2%. आणि त्याचा विमा हप्ता आहे 600 रुपये. त्यानंतर पुढील पीक आहे उडीद. उडदासाठी जोखीम स्तर आहे आपला 17%. विमा संरक्षित रक्कम आहे 27,000. शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर विमा हप्ता दर आहे 1%. आणि विमा हप्ता रक्कम आहे 270 रुपये. त्यानंतर आपल्याकडे पुढील पीक आहे तूर. तुरीसाठी जोखीम स्तर आहे 17%. विमा संरक्षित रक्कम आहे 47,000 रुपये. विमा हप्ता दर आहे 5%. आणि शेतकरी हिस्सा प्रति हेक्टर विमा हप्ता दर आहे तुरीसाठी 2%. आणि विमा हप्ता रक्कम भरायची आहे आपल्याला 940 रुपये. धन्यवाद.
0: आताच आपण प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 या विषयीचा कृषी सल्ला ऐकला. वाचक स्वर होता सहायक कृषी अधिकारी प्रकाश पवार यांचा. मंडळी कार्यक्रमात ऐकवित आहोत गट शेती आणि फळबाग

0: व्यवस्थापन याविषयी युवा प्रगतिशील शेतकरी श्रीकांत साहेबराव शिंदीकर यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत. चला तर ऐकूया ही छानशी मुलाखत.
1: शेतकरी बांधवांनो, जसं जसं तंत्रज्ञान वाढत आहे, शेती करण्याची पद्धत बदलत चाललेली, आधुनिक शेतीकडे आज युवक वळतोय आणि शेती आता ही पूर्वीसारखी सोपी राहिली नाही. बिकट परिस्थितीमध्ये देखील आपले शेतकरी बांधव भगिनी शेतीमध्ये काम करतात आणि शेतीच्या माध्यमातून आपली भारतीय संस्कृती शेतीप्रधान आहे आणि भारत हा आपला शेतीप्रधान देश आहे. मग शेतकऱ्यांच्या माध्यमातून युवकांनी शेतीमध्ये वळलं पाहिजे, युवकांनी शेतीच्या माध्यमातून नवीन नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, प्रशिक्षण घेतलं पाहिजे, शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केले पाहिजे. अशा अनेक विषयाच्या अनुषंगाने आपण आपल्या युवक शेतकरी मित्रांना आपल्या या कार्यक्रमात बोलवत असतो आणि त्यांच्याशी संवाद साधत असतो, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा करत असतो. आज देखील आपण आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले जे युवा शेतकरी मित्रमंडळी आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. जवळपास मध्ये हा आपला मित्र आहे आणि 30 वर्षाचा असून सुद्धा मुळामध्ये आपल्या मध्ये ती कल्पना येणे, आपल्याला ते सुचणं की आपण सामूहिक शेतीच्या माध्यमातून देखील शेतीमध्ये बदल घडवू शकतो, काहीतरी नवीन करू शकतो, हे देखील संकल्पना विचार डोक्यात येणं आज महत्वाची बाब आहे. वास्तविक पाहता आपल्या या युवा मित्राचं नाव आहे श्रीकांत साहेबराव सिंदीकर. शिक्षण 10वी आणि आज जवळपास 17 ते 20 वर्षापासून हा आपला युवा शेतकरी मित्र शेती क्षेत्रामध्ये काम करतोय. शेतकरी म्हणून राहणार कळगाव तालुका उमरी जिल्हा नांदेडचा आपला हा युवा शेतकरी आहे. तर आपण श्रीकांतचं सगळ्यात पहिले आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करू. श्रीकांत, आकाशवाणीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार सर.
1: युवकांनी शेतीकडे वळलं पाहिजे, शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे आणि शेतीच्या माध्यमातून देखील आपल्याला आपली परिस्थिती, आर्थिक परिस्थिती आपण बदलू शकतो, समाजामध्ये एक चांगलं स्थान निर्माण करू शकतो. हे तुझ्या या आतापर्यंतच्या या 17 ते 20 वर्षाच्या वाटचालीमध्ये शेतीच्या माध्यमातून ते आपल्याला बघायला मिळत आहे.
2: हो सर.
1: तर श्रीकांत, सध्या तुझ्याकडे किती एकर शेती आहे?
2: सर आता
1: शेतीमध्ये काय काय आहे?
2: सर आता माझ्याकडे, मी स्वतः बघतोय, 30 एकर शेती आहे सर. त्याच्यामध्ये 1 हेक्टर पेरू आहे, 1 हेक्टर आंबा आहे आणि 1 एकर शेवगा आहे.
1: अच्छा.
2: आणि हळद 2 एकर आहे, कापूस 3 एकर आहे आणि 18-19 एकर सोयाबीन आहे सर आता सध्या.
1: अच्छा. बरं, मग हे सगळं जसं पेरू, शेवगा, आंबा, कापूस, हळद, सोयाबीन हे सगळं एकाच वेळेस करायचं आहे आपल्याला. सर, नियोजन करणं आहे, लागवड करणं आहे, पाणी व्यवस्थापन आहे, त्याच्यानंतर आपल्याकडे कीड नियंत्रण करणं आहे. सोपी गोष्ट नसते, सगळं नियोजन करणं वगैरे.
2: हो ना सर, नियोजन तर करावंच लागेल.
1: कधी कधी निसर्ग आपल्याला साथ देत नाही, कधी कधी आपल्याकडे मनुष्यबळ नसतो, मॅन पॉवर नसतं. तर हे नियोजन कसं करतो तू सगळ्या गोष्टी?
2: सर कसं आहे बघा, आता मनुष्यबळ तर कमी झाले सर, आता यंत्रणाही भरपूर निघालीत. आता यंत्रणं निघाल्यामुळे थोडस शेतीचं मनुष्यबळ थोडस कमी लागली.
1: यंत्राच्या माध्यमातून आपला वेळ वाचतोय,
2: वेळ वाचतो
1: आणि जे आपल्याला म्हणत होता आपल्याकडे शेतीसाठी आजकाल आपल्याकडे मजूर मिळत नाही, तर ते कुठेतरी मग या माध्यमातून ते आपल्याला परिस्थिती हाताळता येते असं म्हणायला.
2: नाही नाही, बरोबर आहे.
1: बरं, कुटुंबामध्ये किती लोक आहेत तुझ्या?
2: आमच्या कुटुंबामध्ये सर आता आम्ही 4 जण शेतीत काम करणार आणि 2 मुलं शाळेला जातात सर.
1: बरं, म्हणजे कुटुंबातल्या लोक सगळे
2: सगळे मिळून करतात सर.
1: आपण असं बघतोय की तू म्हटलं 2.5 हेक्टर मध्ये पेरू आहे. पेरू लागवडीसाठी काय नियोजन केलं, कसं केलं?
2: सर, पेरू लागवडीसाठी नियोजन काय, जमिनीला खोल नांगरट करणे, पुन्हा नंतर 1-8 दिवस तळू देणे, 15 दिवस नंतर कल्टिवेटर वगैरे मारणे, रोटावेटर मारणे, जमीन एकदम प्लेन करून घेणे आणि जमीन अशी निवडायची की म्हणजे निचरा होणारी जमीन, एकदम भारी जमीन निवडायची नाही, हलकी आणि मध्यम.
1: अच्छा.
2: निचरा होणारी जमीन निवडायची, मग 1-4 ट्रॉली शेणकट टाकायचं, मग नंतर ड्रिप टाकून मग आपलं रोप लागवड करायची.
1: बरं, पेरूचं वाण कुठून आणलं, कसं काय
2: पेरूचं वाण?
1: आपण हेच वाण घेतलं पाहिजे, कारण प्रत्येक वाणचं वेगळं.
2: हा, वेगळं असते ना. हा, तर आपल्या भागामध्ये येणारे वाण म्हणलं तर पिंक तैवान आणि सरदार हे 2 व्हरायट्या चांगल्या येतात सर.
1: अच्छा.
2: मग आता मी पिंक तैवान निवडले सर.
1: अच्छा. म्हणजे कुठंतरी शेतकरी जे आपले मित्रमंडळी आहेत त्यांनी प्रशिक्षणाच्या माध्यमातून हा अभ्यास करून घेतात की आपल्या शेतीमध्ये कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि कोणत्या गोष्टी अनावश्यक.
2: बरोबर ना? बरोबर.
1: तर प्रशिक्षणाचा फायदा होतो का शेती?
2: 100% होतो सर.
1: अच्छा.
2: हो, मी 2-3 ठिकाणी गेलो होतो सर. आता VSI ला गेलतो, पुन्हा सगरोळीला, पुन्हा बेंगलोरला एक्झिबिशन होतं सर मोठं.
1: अच्छा.
2: मी असं बऱ्याच ठिकाणी, कुठं जवळपास असलं तर जातो सर मी.
1: बरं, म्हणजे आपण शेतीच्या माध्यमातून आधुनिक शेती करणं आता काळाची गरज झालेली आहे. आधुनिक शिक्षण पण, तांत्रिक शिक्षण पण घेणं गरजेचं आहे. बरं, शेवग्याच्या शेंगा आपण म्हणतो की आरोग्यासाठी खूप चांगले असते आणि आज सर्व लोक आहे ना नैसर्गिक शेतीकडे वळले, नैसर्गिक आपल्याला काय मिळू शकते भाजीपाला वगैरे, तर शेवगा लागवायचं मनामध्ये कसा विचार आला आणि काय नियोजन केलं, पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं, कोणते कोणते त्याच्यासाठी कोणते खत वापरले आणि कसं नियोजन केलं?
2: सर, भाजीपाल्यामधलं सगळ्यात चांगलं खाद्य पीक म्हणलं तर आपलं भाजीसाठी शेवगा एवढं भारी कोणतंच फळ नाही.
1: म्हणजे आपण 12 महिने घेऊ शकतो?
2: 12 महिने घेऊ शकतो आणि शेवगा विदाऊट केमिकलचं पण येऊ शकते सर.
1: अच्छा,
2: बाकी कुठल्याच मार्केटमध्ये असं हे नाही की म्हणजे व्हेजिटेबल मध्ये केमिकल युक्त,
1: म्हणजे
2: रसायन युक्त सगळं. शेवग्यामध्ये सर आता मध्यम भारी जमीन चालते, शेवग्याला 14 बाय 12 जमीन मध्यम जण असली समजा तर 14 बाय 8 लागवड करायची.
1: अच्छा,
2: पाणी निचरा होणारी जमीन पाहिजे. त्याच्यामध्ये मुख्यतः आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 व्हरायट्या चांगल्या आहेत सर. त्याच्यामध्ये ODC 1, ODC 2, ODC 3 या 3 व्हरायट्या 1 नंबर आहेत सर.
1: अच्छा,
2: त्याच्यामध्ये तर या व्हरायटीचं काय सर, लागवड केले तेव्हापासून 5 ते 6 महिन्याला फ्लॉवरिंग स्टेज मध्ये येते. याचं खताचं नियोजन म्हणलं तसं कसं, लागवड केले तिथून 30 ते 35 दिवसाला खत टाकायचं.
1: अच्छा,
2: ते कोणतं टाकायचं, त्याच्यामध्ये आपलं शेणखत, आपला लिंबोळी पेंट आणि रासायनिक मध्ये म्हणलं तर एक छोटा 50 ग्रॅम DAP वगैरे किंवा 10-20
1: वापर करू शकतो.
2: हा, थोडाफार वापर करू शकतो. आणि टाकण्याची पद्धत म्हणजे कसं, रिंगण टाईप टाकायचं गोल.
1: अच्छा,
2: आळं करून रिंगण टाईप टाकलं आणि प्रॉपर पाणी नियोजन जर दिलं, शेतीतून नफाही मिळतो आणि शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या सगळ्यांना चांगलं बगैर केमिकल,
1: बिना केमिकल, बिना आपण जे रसायन वापरतो शेतीच्या खतानासाठी त्याचा न वापरता देखील शेवग्याची शेती फायद्याची आहे आपल्याला.
2: आणि शेवग्याचा खास करून फायदा आहे सर, पुन्हा ते ड्राय करून मोरिंगा पावडर पण मार्केटमध्ये विकल्या जाते, ते भरपूर महाग आहे सर.
1: म्हणजे त्याला जास्त मागणी आहे?
2: मागणी जास्त आहे सर
1: मार्केटमध्ये.
2: अच्छा, म्हणजे शेवगा असं पीक आहे की त्याचं काहीच असं विशिष्ट जात नाही.
1: म्हणजे 12 महिने पीक म्हणून शेवगाच्या शेंगाची लागवड करायला विचार करायला हरकत नाही,
2: काही हरकत नाही,
1: काही हरकत
2: नाही.
1: आणि आपण असं बघतो की आज जिथे जिथे कृषी उत्पादनं विक्रीसाठी येतात, मोठे मोठे स्टॉल लागतात किंवा मेळावे असतात आपले, तर त्या माध्यमातून आपल्याला जी डाळ असते किंवा मग आपल्याकडे मटकी आहे वगैरे जे आहे, यासारख्या ज्या वस्तू आता आपल्या रोजच्या दैनंदिन भोजनामध्ये उपयोग करतो, जेवणामध्ये उपयोग करतो, तर याचा कुठेतरी मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीकडून, असं म्हणायला हरकत
2: नाही. बरोबर.
1: दुसरं म्हटलं आहे की या 30 एकर शेतीमध्ये कापूस 3 एकरामध्ये
2: आहे
1: ना, मग कापूस लागवडीसाठी नियोजन करत असताना आपली जमीन कशी असावी, पाण्याचे नियोजन कसं असावं, रासायनिक खत आणि सेंद्रिय खतांचा उपयोग करत असताना काय काळजी घ्यावी कापसासाठी, काय वाटते?
2: हा सर, बघा, कापूस लागवड करते वेळेस जमीन म्हणजे असं चिबाडी जमीन चालत नाही कापसाला.
1: अच्छा.
2: हा, थोडीशी म्हणजे निचरा होणारी जमीन असावं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये चांगलं मशागत करून जमीन तपलेली असावी आणि लागवड केल्याच्या नंतर कमीत कमी कापसाला 30 दिवसाच्या अगोदर कोणताही रासायनिक खताचा डोस दिला नाही पाहिजे.
1: अच्छा.
2: कारण का, समजा लवकर जर डोस दिला कापसाचा तर जमिनीपासून 4-5 इंच म्हणा 6 इंचापर्यंत त्याला फळ फांदी कुठलीच लागत नाही.
1: बरोबर.
2: म्हणजे वर उचलल्या जाते. 30 दिवसाच्या नंतर जर खत दिला तुम्ही तर जमिनीपासून 2 इंचावरच तुम्हाला फळ फांदी सुरू होती.
1: बरं. आणि ते चांगल्या पद्धतीची,
2: चांगल्या पद्धतीची स्ट्रॉंग.
1: हा,
2: जे लोक त्याला गळफांदी म्हणतात ते मुख्यतः ते फळफांदीला, एका फळफांदीला मजावरात देऊन बघितल्यावर 40 ते 50 बोंड एका फळफांदीला लागतात. त्या गळफांदी जे म्हणतात,
1: अच्छा,
2: तिला 40-50 म्हणजे 2 फांद्या एका झाडाला कंपल्सरी
1: येतातच. पाण्याचे नियोजन करताना शेतामध्ये काय आहे आपल्याकडे?
2: ड्रीप आहे सर.
1: ड्रीप आहे आणि विहीर आहे का बोर?
2: विहीर आहे सर.
1: बर. म्हणजे आपल्याकडे आता सध्या उन्हाळा आला तर पाण्याचं व्यवस्थापन करत असताना पिकांना पुरेल एवढं पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे?
2: हो, आहे सर.
1: बर. ड्रीप करत असताना शासनाच्या काही वेगवेगळ्या योजना असतात?
2: हो सर.
1: आपल्याकडे शेतकऱ्यांना सगळ्या गोष्टी अनुदानावर मिळतात, ट्रॅक्टर पासून किंवा मग आपल्याला पाणी देण्यासाठी ड्रीप मशीन भेटतात, सोलर पंप भेटतात, सगळ्या गोष्टी शासनाच्या कोणत्या कोणत्या योजनांचा आपण लाभ घेतला आहेत का आणि कोणत्या योजना घेतल्या?
2: सर, मी सध्या तर बघा फळबाग भाऊसाहेब फुंडकर आणि MRGS या दोन्ही माध्यमातून मी लागवड केली सर.
1: अच्छा.
2: शासनाचा भरपूर फायदा मिळालेला आहे सर.
1: अच्छा.
2: ड्रीप असो, तुमचं तुषार सिंचन असो, कुठले असू सर, शासन संपूर्ण म्हणजे असं शेतकऱ्यांना सपोर्ट करते.
1: आपण असंही बघतो की सध्या हळदीला आपल्या या क्षेत्रामध्ये हळद लागवड मोठ्या प्रमाणात होते
2: सर.
1: आणि फक्त आपल्या खेड्यापुरती, गावापुरती, जिल्ह्यापुरती नाही तर आपली हळद विदेशापर्यंत गेलेली
2: आहे. हो, गेली ना.
1: आपले अनेक शेतकरी बंधूंनी आपला माल विदेशापर्यंत नेलेला आहे. तर हळदाचं जे 2 एकरामध्ये नियोजन केलं ते कसं केलं, काय काय हळदीसाठी आपण दक्षता घेतली पाहिजे ज्याच्यामुळे हळद खराब होणार नाही. आपण पाहतो मध्यात पाऊस पडला तर आपलं

0: पीक पाया जाते, हळद वाया जाते,
1: तर सर
0: कसं नियोजन करावं, काय काय दक्षता घ्यावी
1: हळद
0: लागवड करताना?
1: सर, हळद लागवड करते वेळेस हळदीची बी जमीन असं निचरा होणारीच असावी, त्यामध्ये खोल नांगरट करून कल्टिव्हेटर एकेरी दुहेरी मारून नंतर मग चार एकरी तीन ट्राळ्या, कमीत कमी तीन ट्राळ्या तरी शेणखत टाकला पाहिजे.
0: अच्छा.
1: मग नंतर रोटावेटर मारून त्याचे बेड ओढून घेणे रेजरच्या सहाय्याने. मग रेजरच्या सहाय्याने बेड ओढल्याच्या नंतर आता ज्यांना पावसावर आधारित आहे त्यांना तर पाऊस पडल्याशिवाय
0: पर्याय नाही.
1: आता आम्ही काय अगोदर सोडं ड्रीप करायचं, ड्रीप करून डवरणीच्या सहाय्याने रेगा मारून घ्यायच्या, मग नंतर बायांच्या सहाय्याने लागवड करून घ्यायची. ते लागवड करते वेळेस बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे सर.
0: माती परीक्षण पण करणं गरजेचं
1: आहे. ते आहे ना सर, ते माती परीक्षण करणं करावंच लागते ना,
0: कारण बिना माती परीक्षण करताना आपण कसं कोणतं वाण उपयोग कोणतं पीक घ्यायचं हेच आपल्याला कळत नाही.
1: ते केलंय मी हळदीचं माती परीक्षण. मग लागवडीच्या नंतर बीज प्रक्रिया करणं आवश्यक आहे. मग बीज प्रक्रिया केल्याच्या नंतर पाऊस जर नाही पडला, लावलं हळद
0: बरोबर,
1: तर त्याला कंटिन्यू प्रॉपर पाणी देणं. मग आपली हळद लागवड केली तिथून ते 20 ते 25 दिवसात निघाय सुरू होते. मग लागवडीच्या वेळेस ते बेसोडच टाकायलाच पाहिजे ना,
0: बरोबर,
1: लिंबोळी दाणेदार. मग ते टाकणं झाल्यावर नंतर हळद निघते आपली,
0: बरोबर.
1: निघाल्याच्या नंतर आपल्याला मग प्रिव्हेंटिव्ह मध्ये आता कसं आहे, पाऊस जर पडला तर उमणी आळीचे भुंगे वगैरे अंडे घालतात, त्याच्यामध्ये थोडस मग प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपल्याला विद्यापीठामध्ये भरपूर भेटतात सर, स्वस्त मध्ये ट्रायकोटर्मा वगैरे भेटतात,
0: बरोबर.
1: मग ते आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये अगोदर सोडायचं, म्हणजे भविष्यामध्ये उमणी वगैरे लागत नाही.
0: म्हणजे पुढचा जो समस्या येणार ते सोडवायचा असेल तर पूर्वच
1: हे
0: नियोजन करणं आवश्यक
1: अगोदर
0: गरजेचं. बरं, आपण आता शेतीमधला
1: हा
0: सोयाबीन पण आपले 19 एकर मध्ये
1: आहे ना सर,
0: तर हे 19 एकर मध्ये सोयाबीन घेणं, आपण सोयाबीनच घेतलं पाहिजे, दुसरं का नाही पीक घेतलं पाहिजे, का वाटलं?
1: आता सोयाबीन सर माझं पूर्ण जेवढं आहे सोयाबीन ते पूर्ण ड्रीपवर आहे सर.
0: अच्छा.
1: आणि बेड पद्धत आहे सर.
0: अच्छा.
1: 4 फुटावर बेड आहेत आणि टोकन यंत्राच्या सहाय्याने मी लागवड
0: केली,
1: म्हणजे आणि ड्रीपही करून टाकली,
0: म्हणजे दोन्हीकडून
1: अच्छा, म्हणजे प्रत्येक बेडवर एक ड्रीप आहे 4 फुट.
0: अच्छा.
1: मग ह्याचा फायदा काय होईल सर, एकतर अवरेज मध्ये चांगलं यायले आणि यावर्षी थोडं पाऊस कमी असल्यामुळे थोडं या झालं समजा, तरी पण चांगलं आहे सर. अवरेज मध्ये वर्षानं मला 12-13 अवरेज येते आणि त्यातल्या त्यात हे नंतर सोया कापल्याच्या नंतर त्याला अंतर मशागत काहीच करायची गरज
0: नाही.
1: नाही, मग नंतर आपण त्याच्यावर हरभरा लावू शकतो,
0: म्हणजे दुसरं पीक घेऊ
1: लगेच
0: लगेच,
1: मका लावू शकतो.
0: अच्छा.
1: म्हणजे आपल्या इतर शेजारच्या शेतकऱ्यापेक्षा दुसरं क्रॉप आपलं 1 ते 1.5 महिन्यानं अगोदर निघते, मग नंतर आपल्याला उन्हाळ्यामध्ये जमीन तळण्यासाठी आणखी मोकळी रेडी राहते.
0: म्हणजे आपल्यापाशी जो मधातला काळ आहे त्या काळामध्ये आपण जर हे नियोजन व्यवस्थित केलं, पुढच्या वेळेस आपल्याला अधिक पीक घेता येते, दुसरं पीक घेता येते आणि आपण जे म्हणतो की शेतीमध्ये जे गॅप पडते ते अंतर पडणार
1: नाही पण बरं.
0: छान. पाण्याचा स्रोत मी म्हटलं विहीर आहे आपल्याकडे, दोन्ही विहीर आहे आणि प्रत्येक पिकासाठी पाणी खूप आवश्यक आहे. आपण असंही बघतो की या 30 एकर शेतीमध्ये पेरू शेवगा कापूस हळद सोयाबीन सगळं लावलेलं आहे आणि आपण असंही बघतो की पाणी जास्त झालं पिकांना तरी नुकसान होते
1: ना सर,
0: कमी झालं तरी नुकसान
1: होते सर.
0: नियोजन घेताना शेतकऱ्यांनी विशेष म्हणजे पाण्याचं कसं नियोजन केलं पाहिजे पिकासाठी, काय वाटतं?
1: हा सर, जर आपली जमीन चिबाड असेल तर त्याला बेड पद्धत अवलंब झालेली आहे. आता बेड पद्धतीमध्ये कसं आहे, पाणी निचरा होते जास्त झालं
0: बरोबर,
1: आणि जर करता पाणी कमी जरी पडलं तरी आपल्याकडे ड्रीप अवेलेबल आहे आणि ज्या शेतकऱ्याकडे ड्रीप नाही आणि बेड पद्धतीमध्ये ड्रीप जरी नसली तरी तुम्हाला व्यवस्थित मध्ये त्या बेड मध्ये ओलावा टिकून ठेवते जमीन.
0: बरं, छान. म्हणजे एकंदरीत नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली उत्पन्नाचा फायदा होतो
1: 100% होतो,
0: आर्थिक स्थिती पण चांगली राहील आणि आपल्याला जास्त नफा
1: घेता येतो.
0: एकंदरीत आपण हे सगळं माल जे काढतो आपलं पीक सगळं निघते शेतीतून, तर आपल्यासाठी जवळचा बाजारपेठ कोणती आहे आणि त्या बाजारापर्यंत जाण्यासाठी कसं नियोजन असते आपलं?
1: सर बघा, आता बाजारपेठेमध्ये जवळपास लोकलला कमी माल असेल तर लोकलला आपला उमरी भोकर चालते आणि थोडस जास्त माल असेल तर आपण नांदेड समजा निजामबाद अशा मोठमोठ्या ठिकाणी मंडीमध्ये घेऊन जाऊ शकतो माल सर.
0: बरं, छान. एकंदरीत एक आपण संवाद साधताना गप्पा करताना सामूहिक शेतीचा विषय काढला होता आपण, युवकांनी सामूहिक शेती केली पाहिजे आणि तुझ्याही माध्यमातून जवळपास आज 25-30 जे युवा शेतकरी आहेत ते जुळल्या गेलेले आहेत, एक छान ग्रुप निर्माण केलेला
1: आहे,
0: तर ही कल्पना कशी आली डोक्यात की आपण असा ग्रुप केला पाहिजे, एक सामूहिक शेती केली पाहिजे?
1: हा सर, ही कल्पना कशी आली बघा, आमच्या उमरी तालुक्याचे कृषी अधिकारी मिराशी साहेब आणि गजेवाड साहेब यांनी आमचे प्रशिक्षणाला नेले होते आम्हाला.
0: अच्छा.
1: तर नेल्यावर त्यांना सांगितले की बाबा असं गट शेती करा तुम्ही,

0: चला ठीक आहे. मला पहिलेही करण्याची इच्छा होती, पण आता सरांनी मागितली पाठीमागे लागली, करा तुम्ही. ठीक आहे म्हणलं, मग करू. मग गट शेती केल्याच्या नंतर असं कळू लागलं की सगळ्याला अगोदर कोणी येईना गेलती.
1: अच्छा.
0: मग आता आल्यावर असं झालं की एकतर शासनाकडून गट शेतीला प्राधान्य जास्त आहे,
1: मोठ्या प्रमाणात.
0: कोणी छोटा मोठा व्यवसाय टाकलं तर शासनामार्फत काही आपल्याला लोन भेटायला मदत व्हायली. तर यामुळं गट शेती एकदम बेस्ट आहे
1: पुढच्या दृष्टिकोनात.
0: हा,
1: म्हणजे गट शेतीच्या माध्यमातून आपल्याला काय फायदा होऊ शकतो असं वाटतं?
0: सर, गट शेतीच्या माध्यमातून फायदा संपूर्ण होतो, पण याच्यामध्ये गट शेती करणारा माणूस पाहिजे. हा, तर गट शेतीमध्ये समजा एखाद्या माणसाचं अडचणीचं काम आहे कोणतं, मग त्याच्या लेबर वगैरे भेटना गेली,
1: बरोबर,
0: मग आपल्या गटानं जर ठरलं बाबा त्या माणसाचं नुकसान व्हाले आपण आज जाऊन ते करू, मग ते सगळं जण केल्यावर ते व्यवस्थित काम त्याचं घरात चालेल ना सर.
1: बरोबर.
0: चार पैशाचा माल त्या शेतकऱ्याच्या.
1: बरोबर आहे. म्हणजे जो अधिकचा पैसा आपल्या मजुरदार लोकांवर खर्च व्हायचा तो वाचतो, आपला पैसा आपल्याचकडे राहतो, आपल्याच माणसाकडे येतो, लेबर चा जो खर्च असतो तो कमी होऊन जातो. आणि विशेष म्हणजे सामूहिक शेती करताना आपले जे समूहामधले गटामधले शेतकरी आहे त्यांना कोणतीही अडचण आली तरी आपले 10 बंधू भगिनी त्यांच्यासोबत उभे राहतात. कोणती अडचण आहे की नाही? म्हणजे शेतीमध्ये करत असताना जी समस्या आहे किंवा प्रश्न येतात त्याच्यासाठी आपलेच माणसं आपल्यासाठी जर उभे राहिले तर ते समस्या लवकर समाप्त होतात, आहे का नाही असं म्हणायला?
0: नाही, बरोबर.
1: छान. सामूहिक शेतीच्या माध्यमातून युवकांनी शेतीमध्ये यायला पाहिजे.
0: 100%.
1: आणि आता सध्याचा काळ कसा आहे, तांत्रिक युगाचा काळ आहे, टेक्नॉलॉजी बदलत आहे, नवीन नवीन संशोधन होत आहे, शेतीमध्ये आपल्यासारखे युवक प्रगती करताय, नवीन नवीन त्याच्यामध्ये प्रयोग करताय, विशेष म्हणजे विदेशात जाऊन तिथून वाहन आणतायत, वेगवेगळे पिकं आणतायत. तर युवक शेतकऱ्यांसाठी शेतीच्या माध्यमातून देखील आपण आपलं नाव, आपलं घराचं नाव, गावाचं नाव, देशाचं नाव मोठं करू शकतो.
0: 100% करू शकतात.
1: तर अशा सर्व युवकांसाठी काय म्हणणार, काय सांगणार श्रीकांत
0: सर? सर्व शेतकरी बांधवांना एवढं सांगू इच्छितो की तुम्ही गट शेती करा. तुमच्या सोबत शासन आहे, कृषी विभाग आहे, आपलं पाणी फाउंडेशन आहे, उमेद अभियान आहे, असे भरपूर सर आपल्याला गट शेतीला प्राधान्य देणारे भरपूरही आहेत साधन आहेत.
1: फक्त योग्य पद्धतीने आपण त्यांचं मार्गदर्शन करून घेतलं,
0: त्यांचं मार्गदर्शन, तुम्ही प्रशिक्षणाला जा, तुम्ही गट शेती करा, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सपोर्ट करणार आहेत.
1: अच्छा. छान. एकंदरीत आपण असं बघतोय पेरू, शेवगा, कापूस, सोयाबीन, आपण आता बोललो की 30 एकरामध्ये सगळं नियोजन केलंय, सगळं आहे. आणि हे नियोजन करणं एवढं सोपं नसते, एका माणसाचं काम नाही आहे. पण कुटुंबाची साथ असली तर आपण कोणत्याही समस्येला तोंड देऊ शकतो असं म्हणायला हरकत नाही. बोलताना पुन्हा आपण असं बोललोय की अनुभव माणसाला खूप काही शिकवतो,
0: हो ना सर.
1: आणि वय वर्ष 30 असताना शेतीमध्ये जवळपास 20 वर्षापासून काम करत असताना शेतीचा अनुभव पाठीशी राहिला आणि मोठ्यांचा अनुभव आणि लहानांची साथ, मेहनत शेतीच्या माध्यमातून केली तर प्रगती साधायला वेळ लागणार नाही,
0: काहीच वेळ लागत नाही.
1: श्रीकांत, आपल्यासारखे असंख्य युवक आहेत, हे शेतकरी आहेत, शेतीमध्ये नवीन प्रयोग करतात,
0: हो ना सर,
1: काहीतरी अजून शेतीमध्ये या क्षेत्रामध्ये येण्याचे विचार करतात, असं सर्व युवकांसाठी काय सांगणार?
0: सर्व युवकांसाठी हे सांगणार की सर, तुम्ही कोणतंही पीक लागवड करण्याच्या अगोदर त्या प्रॉपर पिकाचं मार्गदर्शन घ्या, कोणत्याही विद्यापीठाला जाऊन प्रशिक्षण घ्या, चांगल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊनच लागवड करा. असं नाही की आपण आलं, लोक शेजाऱ्याचं बघलं, लावलं, मग ती होईना गेलं, मग त्याचं नाव बदनाम,
1: नुकसान होतं,
0: आपला एक सीझनचा वेळ निघून जातो
1: आणि आपली आपण खचून जातो म्हणा की आपण काही केलं तरी सक्सेस होत नाही.
0: असं होत नाही ना. आता उदाहरणार्थ आज मार्केटमध्ये शेवगा समजा 200 रुपये किलो चाललाय, मग 200 रुपये किलो चालला म्हणून आपण लावल्यानं चालते का?
1: बरोबर.
0: त्याचा विचार करायला पाहिजे ना.
1: बरोबर.
0: 200 रुपये किलो चाललाय पण ते का चाललाय? बाबा सीझन साथ दिलं नाही, माल कमी निघालाय.
1: बरोबर.
0: त्याचे कारण असतात.
1: कारणही असतात.
0: हा, म्हणजे कारण काय आहेत ते
1: शोधून काढले
0: पाहिजे आणि त्या शेतकऱ्यानं मग नंतरच लागवड केली पाहिजे.
1: वा, म्हणजे अभ्यासयुक्त शेती जर केली, प्रशिक्षण युक्त जर शेती केली, नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला शेतीमध्ये, नक्की शेतीमध्ये फायदा घेता येतो. छान. श्रीकांत साहेबराव सिंदीकर हा आपला 30 वर्षीय प्रगतीशील शेतीमध्ये काम करणारा शेतकरी मित्र आहे. अशा सर्व शेतकरी मित्रांच्या माध्यमातून जर आपण सामूहिक एकत्रितरित्या जर काम केलं तर शेतीमधले प्रश्न समस्या आपण त्या समस्याला सोडवू शकतो असं मला हरकत नाही.
0: बरोबर.
1: श्रीकांत, नक्कीच आपली ही गप्पा गोष्टी हा संवाद येणारे जे युवक या शेती क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांना नक्कीच एक वाट दाखवणारी असेल, प्रेरणा देणारी असेल अशी अपेक्षा करूया. आणि तू माझ्याशी इतका सुंदर गोड गप्पा केल्या, मनमोकळ्या गप्पा केल्या, खरंच आम्ही पण तुझ्या गावाला येऊ, तुझ्या शेती आम्ही स्वतः तुझ्या आमच्या डोळ्याने तुझी शेती बघू, त्यासाठी आम्ही नक्कीच येऊ. आपण तू इथे आला तर इतक्या गप्पा केल्या, नक्कीच युवकांना

0: शेतीकडे वळलं पाहिजे या विषयाच्या अनुषंगाने आणि शेतीमध्ये नियोजन करत असताना काय काय जी कशी घ्यावी या संदर्भात मोकळा संवाद साधला. नवीन विषयासोबत आपली भेट होईल पण आता वेळेचा अभावी मी तुमची रजा घेतो. श्रीकांत, तू इथे आलात आमच्याशी गप्पा करत त्यासाठी खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार नमस्कार. मंडळी, आताच आपण गटशेती आणि फळबाग व्यवस्थापन याविषयी युवा प्रगतिशील शेतकरी श्रीकांत साहेबराव शिंधेकर यांची राहुल आत्राम यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमाचं निवेदन आणि संकलन होतं आनंद गोडबोले यांचं, निर्मिती सहाय्य राहुल आत्राम आणि सादरकर्ते विश्वास वाघमारे. मंडळी, पुन्हा भेटूया एका नवीन कार्यक्रमासह. नमस्कार. आपण ऐकत होतात शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.

याबरोबरच किसान वाणी हा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणी नांदेड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजले आहेत. सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई आणि त्यानंतर मुंबई विविध भारती सेवेचे कार्यक्रम. हे कार्यक्रम रात्री 11:10 पर्यंत आपण ऐकू शकाल.

0: ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपरफुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. नीट पेपरफुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे. प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेसचे इतर नेते आणि कार्यकर्त्यांनी या प्रकरणी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केलं. त्यावेळी सिंग यांनी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांच्यासह राहुल गांधी आणि इतर नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर सरकारमधल्या वरिष्ठांशी चर्चा करून हे आश्वासन दिल्याचं जितेंद्र सिंग म्हणाले. दरम्यान या प्रकरणी संसदेत चर्चा करण्यासाठीच्या नियमानुसार अर्ज काँग्रेसने दिलेला नसल्याचं ते यावेळी म्हणाले.
1: आपको स्मरण हुआ, आज प्रातःही प्रधानमंत्री जी ने बहुत स्पष्ट कहा है कि नीट और पेपर लीक इत्यादि विषयों को लेकर के जो लोग भी जिम्मेवार हैं उनके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी, की भी जा रही है. बहुत सारे लोग हिरासत में भी लिए गए हैं. ये एक ऐसा विषय है जिससे लगभग देश का हर प्रदेश मुतासिर हुआ है, प्रभावित हुआ है, और हम अपने बच्चों के साथ अन्याय नहीं होने देंगे, ना ही बर्दाश्त करेंगे. उसके बावजूद भी यदि विपक्ष और नेता प्रतिपक्ष सहयोग करने को तैयार नहीं है तो मुझे विश्वास है देश की जनता देख रही है, जिम्मेवारी उनकी रही.
0: नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे आंदोलन थांबवण्याचं आवाहन सिंग यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना केलं. पण तरीही आंदोलन सुरू राहिल्यानं आंदोलनस्थळावरून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, अखिलेश यादव यांना ताब्यात घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. याच मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी सकाळी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवर चर्चेची मागणी केली.
2: इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है. ये जो युवा हैं, ये एजुकेशन सिस्टम के बारे में, टेस्टिंग सिस्टम के बारे में प्रोटेस्ट कर रहे. दैट इज ऑल दे आर सेइंग, नथिंग रॉन्ग विद इट.
0: देशभरातल्या आगामी परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयानं प्रयत्न करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रालोआच्या बैठकीत प्रधानमंत्री बोलत होते. त्याची माहिती

0: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. नीट पेपर फुटी प्रकरणात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याच्या आणि देशातल्या तरुणांचं हित जपण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा प्रधानमंत्री मोदी यांनी या बैठकीत पुनरुच्चार केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं.
1: आगे पेपर लीक नहीं होने के लिए सख्ती से जो कदम उठाया गया है उसके बारे में भी प्रधानमंत्री जी ने जानकारी दिया और प्रधानमंत्री जी ने यह भी कहा कि पेपर लीक सिर्फ एक राज्य का मामला नहीं है, सिर्फ केंद्र सरकार का मामला नहीं, दलगत राजनीति का विषय नहीं है, ये देश का विषय है और युवाओं का भविष्य के साथ कोई खिलवाड़ नहीं होने के लिए और खिलवाड़ नहीं करने देने के लिए सख्ती से कदम भी उठाए, सजा भी दे दोषियों को और फिर फुल प्रूफ सिस्टम काम जो अभी कर रहे हैं उसमें भी सब मिलकर के करें.
0: नीट पेपर फुटी प्रकरणी नवी दिल्लीत विद्यार्थ्यांचं सुरू असलेलं आंदोलन, काल या आंदोलकांवर पोलिसांनी केलेली कारवाई या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी आज नवी दिल्लीतल्या डॉ राम मनोहर लोहिया रुग्णालयाला भेट दिली. नीट पेपर फुटी प्रकरणी काल झालेल्या आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या आंदोलकांच्या प्रकृतीचा त्यांनी आढावा घेतला, तिथल्या डॉक्टरांशी चर्चा केली. लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या जखमी आंदोलकांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पक्षाच्या इतर नेत्यांनीही या विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची भेट घेतली. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी दिलेली वागणूक लोकशाही मूल्यांना शोभणारी नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत, संजय राऊत यांनीही दिपके यांची भेट घेतली. दिल्ली उच्च न्यायालयानं सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयातून गुरुग्राम इथल्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या पीठानं वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा आदेश दिला. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणावरून काल नवी दिल्ली इथं आंदोलन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पेलेट गन्सचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या समाज माध्यमावरच्या पोस्ट केंद्र सरकारनं फेटाळले आहेत. आंदोलकांविरुद्ध पोलिसांनी खिळे लावलेल्या लाठ्यांचा वापर केल्याचा दावा करणाऱ्या पोस्टचंही सरकारनं खंडन केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य तपासणी विभागानं हे दावे खोटे असल्याचं स्पष्ट केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सिक्कीम नामची जिल्ह्यातल्या समरडुंग इथल्या एनएचपीसी कंपनीच्या निर्माणाधीन बोगद्यातून आतापर्यंत 12 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच आणखी 13 जण बोगद्यात अडकले असावीत अशी शक्यता आहे. खडकांमध्ये अडकलेल्या मिथेन वायूचा स्फोट आणि त्यानंतर कोसळलेली दरड यामुळे ही दुर्घटना घडली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी समितीद्वारे चौकशी केली जाईल अशी घोषणा सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग गोले यांनी केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी प्रधानमंत्री मदत निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2,00,000 रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. मध्य प्रदेश विधानसभेनं आज समान नागरी कायदा विधेयक मंजूर केलं. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावं अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी केली पण सरकारनं ती फेटाळली. विरोधकांच्या या गदारोळातच हे विधेयक मंजूर झालं. यातल्या तरतुदीनुसार एकापेक्षा जास्त विवाह बेकायदा ठरतील, घटस्फोटासाठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल, स्त्रिया आणि पुरुषांना समान वारसा हक्क मिळतील, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना एका महिन्याच्या आत नोंदणी करणं बंधनकारक असेल, गाव पातळीपर्यंत विवाहाची नोंदणी करणंही सक्तीचं होईल. आदिवासी समुदायांना मात्र या नियमाच्या बाहेर ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने डासांमुळे उद्भवणाऱ्या डेंग्यू या आजारावरच्या क्यू डेंगा या लसीच्या विक्रीला परवानगी दिली आहे. डेंग्यू या आजाराच्या प्रतिबंधासाठी देशात मान्यता मिळालेली ही पहिलीच लस असून 4 ते 60 वयोगटातल्या व्यक्तींमध्ये डेंग्यू आजाराच्या प्रतिबंधासाठी त्याला मंजुरी देण्यात आली आहे. या लसीला युरोपियन महासंघ, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडसह 42 देशांमध्ये यापूर्वीच नियामक मान्यता मिळाली आहा.

भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने सामायिक लोकशाही मूल्य आणि परस्पर आदरांवर आधारित असलेले मैत्रीचे संबंध पुन्हा एकदा दृढ केल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. उत्तर मॅसेडोनियाच्या राष्ट्रपती गोर्डाना सिल्या नोवस्का दावकोवा यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर स्कोप्पे इथं त्या बोलत होत्या. भारत आणि उत्तर मॅसेडोनियाने अधिक व्यापार आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याचं मान्य केलं आहे. तसंच आयटी, आयटी सक्षम सेवा, कृषी, अन्न प्रक्रिया, औषध निर्माण, वस्त्रोद्योग, जैवतंत्रज्ञान, पर्यटन, आतिथ्य आणि चित्रपट निर्मिती यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासही सहमती दर्शवली आहे, असं राष्ट्रपती म्हणाल्या. दोन्ही देश आरोग्यसेवा सहकार्यावरच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण करतील, असंही त्यांनी सांगितलं. स्कोप्पे इथल्या संग्रहालयात महात्मा गांधींच्या अर्धपुतळ्याच्या संयुक्त अनावरणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. देशातल्या तळागाळातल्या डिजिटल आशय निर्मात्यांना शोधण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज जेम्स ऑफ इंडिया चॅलेंज स्पर्धेच्या प्रायोगिक टप्प्यांची घोषणा केली. या स्पर्धेत आशय निर्मात्यांना 1 ते 3 मिनिटांचे लघुपट करण्याचं आव्हान असेल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या निर्मात्यांना आपले लघुपट येत्या 1 ते 31 ऑगस्टपर्यंत वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या माय वेव्ज विभागात सादर करता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नीट पेपर फुटी आणि संबंधित मुद्द्यांवर संसदेत चर्चा करण्याची सरकारची तयारी. प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केल्यानंतर राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात. पेपर फुटीचे प्रकार थांबवण्यासाठी सर्वांनी एकजुटीनं प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. सिक्कीममध्ये बांधकामाधीन बोगदा कोसळून झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, 13 जण अडकल्याची भीती. आणि राष्ट्रपतींच्या दौऱ्यात भारत आणि उत्तर मॅसेडोनिया दरम्यान द्विपक्षीय चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 9:30 वाजतायत. 9:30 वाजल्यापासून रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

सहा मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. रात्रीचे 11:10 झाली आहेत. आमचं हे प्रसारण आता समाप्त होत आहे. श्रोते हो, पुन्हा आपण भेटणार आहोत अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या प्रसारणात. 5